229 अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत. सुस्वागतम श्रोते हो. आज भारतीय सौरतिथी 3 आश्विन शके 1948 अर्थात शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर 2026. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात. श्रोतेहो, सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खानांनी सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया आपण ऐकत आहात. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करू, काही क्षणातच प्रतीक्षा करा.

एकात्मभाव वाढीस लागतो. सर्वत्र समबुद्धीने व्यवहार घडण्यास यातील विचार मूलगामी आणि दिशादर्शक आहेत. वर्तमानातील सर्व समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता यात आहे. सर्वांची डोकी शांत ठेवण्याची गुरुकिल्ली यात असून समता, ममता आणि समरसता कशी निर्माण करावी याचा त्रिकलाबाधित सिद्धांत अथर्वशीर्ष देते. याच्या सजग अभ्यासाने पर्यावरणाचे संरक्षण होऊन त्याविषयीचा आपलेपणा वाढीस लागतो. आज पर्यावरणाचा समतोल ढासळला असून संतुलन बिघडले आहे. ध्वनी, जल, वायू प्रदूषणाने सर्व पृथ्वी प्रदूषित होत आहे आणि त्यावर कळस म्हणजे ती आणखीन दूषित करण्याची प्रवृत्ती बळावत आहे. गणपतीच्या मंदिरात भक्तांची दाटी असून पूजा अर्चा, जप, दुर्वा, मोदक यांचा बाजार भरत आहे. बाहेर मात्र विश्वरूप गणराया उपाशीच आहे. आम्हाला खरेच गणपती कळला नाही, दिसला नाही. आम्ही फक्त पार्थिव मूर्तीत त्याची पूजा बांधतो आहोत, त्याची अनुभूती घेतलीच नाही. डोळ्याने त्याचे रूप पाहिले, त्याचे स्वरूप दृष्टीला कधी दिसलेच नाही. खरे तर तो सर्व पर्यावरणाचा स्वामी, पालनकर्ता,

नमस्कार. गणपती अथर्व शीर्षातून आपण श्री गणेशाची आळवणी करतो. आम्हाला वैयक्तिक जीवनात तृप्तता हवी, सामाजिक क्षेत्रात शांतता हवी, तर जगात शांती हवी. यासाठी अथर्व शीर्षातील वैचारिक योगदान महत्त्वपूर्ण सिद्ध होते. त्यातून एक

आज पर्यावरणाचा समतोल ढासळला असून संतुलन बिघडले आहे. ध्वनी, जल, वायू प्रदूषणाने सर्व पृथ्वी प्रदूषित होत आहे आणि त्यावर कळस म्हणजे ती आणखीन दूषित करण्याची प्रवृत्ती बळावत आहे. गणपतीच्या मंदिरात भक्तांची दाटी असून पूजा अर्चा, जप, दुर्वा, मोदक यांचा बाजार भरत आहे. बाहेर मात्र विश्वरूप गणराया उपाशीच आहे. आम्हाला खरेच गणपती कळला नाही, दिसला नाही. आम्ही फक्त पार्थिव मूर्तीत त्याची पूजा बांधतो आहोत, त्याची अनुभूती घेतलीच नाही. डोळ्याने त्याचे रूप पाहिले, त्याचे स्वरूप दृष्टीला कधी दिसलेच नाही. खरे तर तो सर्व पर्यावरणाचा स्वामी, पालनकर्ता, गणाधिपती, तरीही त्याला समजून घेण्यात आम्ही कमी पडलो आहे हे मात्र खरे. पर्यावरणाचे रक्षण हेच त्याचे भजन, हीच त्याची सेवा. पर्यावरणातील प्रत्येक क्षणाला होणारी उत्पत्ती, स्थिती, लय ही सारी त्याचीच रूपे आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वारा, आकाश या पर्यावरणातील सर्व घटकात त्याचेच सगुण रूप आहे. यासाठी पृथ्वी शांत ठेवणे, अग्नी शांत ठेवणे, जल, वारा, आकाश स्वच्छ आणि शुद्ध ठेवणे हीच तर गणरायाची खरी सेवा. केवळ उच्च स्वरात गणरायाची आरती म्हणणे वा अथर्वशीर्षाचे पठन करणे म्हणजे भक्ती नव्हे, ते केवळ प्रदर्शनच. दर्शनातील लीनता त्यात येत नाही. आपले मानसिक बौद्धिक उन्नयन होऊन आपण जनव्यापक मनोवृत्तीने, आचरणाने, वाणीतून प्रगट व्हावे यासाठी अथर्वशीर्ष महत्त्वाची भूमिका पार पाडते. गणपती हा गुणपतीही आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा तो अधिपती आहे. त्याने सर्वांना बुद्धीचे वरदान दिले आहे. त्याचे प्रमाण व्यक्तिपरत्वे कमी अधिक असेल, परंतु त्यामुळे न्यूनत्व न बाळगता ते दूर केले पाहिजे. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. प्रत्येकाने स्वतःची कुवत ओळखून त्यानुसार आचरण केले तर आपली प्रगती होते. माणूस गुणांनीच प्रिय होतो, अवगुणांनी नाही. आपला विकास आपल्याच हाती आहे. आपल्या जगण्यातून इतरांना आनंद व्हावा. गणरायाने पृथ्वी प्रदक्षिणेत आपल्या माता पित्यांना समोर बसून त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घातली. आपले जन्मदाते हेच आपले दैवत मानून त्यांना संतोष देणे हीच खरी सेवा. आपल्या कृती उक्तीतून त्यांना क्लेश होतील अशी कोणतीही गोष्ट आपल्या हातून होऊ नये याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्या. गणरायाला आणखीन काय हवे? आज आपण जड अंतकरणाने त्याला निरोप देणार आहोत. डोळे तर पाणावणारच, पण त्याच भावपूर्ण डोळ्यांनी आपण त्याला वचन देऊयात की तुझे स्वरूप आम्ही भोवताली पाहू, अनुभवू आणि माणूस पण जपत माणूस बनण्याचा प्रामाणिक यत्न करू. हे सारे बघायला तुम्ही पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा मोरया.

श्रोते हो, आत्ताच आपण नमस्कार परभणी अंतर्गत मनामनात सद्विचारांची रुजवण करणारा आमचा दैनंदिन कार्यक्रम ऐकलात विचार शलाका। आज या कार्यक्रमांतर्गत आपण निरोप गणरायाला याविषयी प्राध्यापक अशोक खोत यांचे मौलिक विचार ऐकलेत। विचार शलाका हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, सकाळचे 6:10 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात।

संत तुकाराम यांची भक्तिरचना गायली होती पंडित भीमसेन जोशी यांनी. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात, हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भक्तिगीत श्रोते हो आपण ऐकलं. हे गीत होतं डॉक्टर लक्ष्मण शंकर भावे यांचं आणि संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनीच.

श्रोते हो, आत्ताच आपण प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं बुद्धगीत ऐकलं. हे गीत होतं राम मोरे यांचं आणि संगीत दिलं होतं मधुकर मोरे यांनी. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना श्रोतेहो आपण ऐकलेत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाशेवटी ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात हिंदी भक्तीरचना.

0: अनुराधा पोडवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हिंदी भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकलेत आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथेच संपला. मंगलप्रभात हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 1385 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी. आज या कार्यक्रमात ऐकूयात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली अधिक माहिती. ऐकूयात कार्यक्रम कृषीवाणी.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण कपाशीवरील गुलाबी बोंडळी नुकसान आणि त्याचं व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने कसं करावं याविषयी माहिती घेऊया. आपल्याला कल्पना आहे की कपाशीमध्ये आपलं हे एक महत्त्वाचं पीक आहे, परंतु गुलाबी बोंडळी किंवा शेंद्री बोंडळी आपण ज्याला म्हणतो यावर नुकसान करत आहे आणि ही अतिशय घातक अशा प्रकारची कीड आहे. तर ही अंड्यातून निघालेली अळी पाते, कळ्या, फुलं बोंडांना छिद्र करून आत शिरते आणि बोंडात लपून बसते. हे प्रादुर्भावग्रस्त फुलं अर्धवट उमरलेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अशा कळ्यांना आपण डोमकळी असं म्हणतो. प्रादुर्भावग्रस्त पाते बोंड गळून पडतात आणि परिपक्व न होताच फुटतात किंवा गळून पडलेली बोंडसुद्धा सडून जातात. बोंडामध्ये एकदा अळी शिरली की तिची विष्ठा आणि बोंडाचं बारीक कण्याच्या साह्यानं छिद्रही बंद करते. ही अळी आपल्याला दिसतच नाही, ही बोंडाच्या आतमध्ये राहते. तो प्रादुर्भाव देखील आपल्याला जाणवत नाही, पण आतमध्ये ती आत रुई खाऊन टाकते, बिया खाऊन टाकते. अशा प्रकारे हा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत नाही, परंतु ही अळी आपल्या शेतात नुकसान करत असते. मग असे बोंड म्हणजे झाडाची वाढ खुंटते, बोंडाचं

0: वाढ होत नाही, पूर्ण बोंड फुटत नाहीत आणि जी रुईची प्रत चांगल्या क्वालिटीची मिळत नाही, सरकीचं तेलाचं प्रमाण कमी होतं, अशा प्रकारे एक नुकसानकारक कीड आहे. आता या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव उत्तर भारत म्हणजे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये आणि मध्य भारतामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, दक्षिण भारतामध्ये डिसेंबर ते एप्रिल या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. आता या अशा घातक किडीला आपल्याला नियंत्रित करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा आपल्याला मार्ग अवलंब करावा लागेल. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धती, आपल्याला जसंजसं हलक्या फुलक्या पद्धतीने शक्य आहे, प्रादुर्भावग्रस्त गळालेली पानं, बोंड, फुलं ही जमा करून नष्ट करावीत. गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळी, विशेष करून त्याच्यात अळी असते, ही दिसून आली तर त्यातील अळीसहित नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीसाठी आपण सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे वापरू शकतो, प्रति हेक्टरी 5 याप्रमाणे. आणि जर मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडायचे असतील तर आपण 20 ते 25 सापळे प्रति हेक्टरी देखील वापरू शकतो, आपल्याला त्याचं कंट्रोल मिळतो आणि नर पतंग त्याच्यामध्ये अडकले जातात. आता यासाठी ट्रायकोग्रामॅटोडिया बॅक्टरी या परोपजीवी गांधील माशी ही यासाठी महत्त्वाची आहे. 5 ते 6 कार्ड प्रति हेक्टरी फुलोरा किंवा बोंडावस्थेमध्ये आपण पिकावर लावू शकतो. निंबोळी अर्क 5% किंवा आझाडी रॅक्टिंग 300 PPM 50 मिली, 1500 PPM 25 मिली, 10 लिटर पाण्यात आपण फवारू शकतो. याची आर्थिक नुकसानीची पातळी जी आहे ती 5% कळ्या, फुलं आणि बोंडांचं नुकसान किंवा 8 ते 10 पतंग प्रति सापळा सलग 3 दिवस आढळल्यास आहे. आणि जर हे आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर जात असेल तर आपल्याला रासायनिक औषधांचा वापर काही प्रमाणात शेवटचा उपाय म्हणून करावा लागेल. त्यामध्ये प्रोफेनोफॉस, क्लोरोपायरीफॉस, क्विनालफॉस, थायोडिकार्ब, इमामेक्टिन बेन्झोएट, क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल, थायोमिथोक्झॅम प्लस लॅम्बडा सॅलोथ्रिन, क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल प्लस लॅम्बडा सॅलोथ्रिन असं मिक्स कीटकनाशक, पायरीप्रॉक्झिफेन प्लस फेनप्रोपॅथ्रिन, प्रोफेनोफॉस प्लस सायपोरमेथ्रिन हे आपण वापरू शकतो. आणि या गुलाबी बोंडाळी सोबत जर रशोषण करणाऱ्या तुडतुडे पांढरी माशी असेल तर मग ॲसिटॅमिप्रिड प्लस बायफेन्थ्रिन, ॲसिप्रिड प्लस इमिडाक्लोप्रिड, सँट्रॅनिलिप्रोल प्लस डायफेन्थ्युरॉन, क्लोरोपायरीफॉस प्लस सायपोरमेथ्रिन, इमामेक्टिन बेन्झोएट प्लस प्रोफेनोफॉस, फिप्रोनिल प्लस फ्लोनिकॅमाइड 8 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, इंडोक्झायकार प्लस ॲसिटॅमिलिप्रिड हे सुद्धा 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, हे साध्या किंवा नॅपसॅक पंपासाठी आहे. पॉवर स्प्रेअरसाठी आपण हे 3 पट करू शकतो. आणि पायरेथ्रॉइड गटातल्या कीटकनाशकाची फवारणी नोव्हेंबर महिन्याच्या अगोदर करू नये, यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो. या प्रकारे आपण आपल्या पिकाचं व्यवस्थापन करू शकतो.
1: श्रोतेओ, आताच आपण कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, तसंच 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून काही क्षणातच, प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, हृदय हा आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा असा अवयव आणि तो सतत कार्यरत असतो. संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम हृदयाचं असतं. परंतु ज्या काही कारणांमुळे या हृदयक्रियेमध्ये व्यत्यय येतो किंवा काही अडचण निर्माण होते त्यावेळी हृदयविकार होतो. मंडळी, या संदर्भातच आपण पुढचे काही दिवस माहिती करून घेणार आहोत. KEM रुग्णालय मुंबई येथील हृदयरोगतज्ञ विभागातील प्राध्यापक डॉक्टर चरण लांजेवार यांच्याकडून. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, 29 तारखेला जागतिक हृदय दिन आपण साजरा करणार आहोत, तर हा जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो, त्यामागचा उद्देश काय हे सुरुवातीला सांगा.

0: जो जागतिक दिवस आपण साजरा करतो तो 29 सप्टेंबरच्या दिवशी आपण साजरा करत असतो.
1: बर
0: प्रत्येक वर्षाला एक ध्येय असतं. ह्या वर्षी आता ध्येय हे आहे की तुम्ही अवेअर तर व्हा, पण अवेअर केल्यानंतर इमिजिएटली हार्टचा प्रॉब्लेम झाला तर काय करायला पाहिजे तर हे लोकांना कळायला पाहिजे. म्हणून त्याचं स्लोगन ह्या वर्षाचं असं आहे की ऍक्ट इमिजिएटली आफ्टर गेटिंग अवेअर दॅट यू हॅव अ हार्ट अटॅक. म्हणजे याचा जो फायदा आहे हे सगळ्या आपले जे कॉमन जे पब्लिक आहे त्यांना हार्ट अटॅक काय आहे, त्याची कारणे काय आहेत, ते कसं ओळखावं, त्याच्यानंतर समजा घरी असलं तर त्याच्यानंतर आपण काय काय त्या रुग्णांना आपण काय करू शकतो घरच्या लोकांनी त्यांच्यासाठी, आणि लगेच नेक्स्ट स्टेप काय करावी हार्ट अटॅक आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे, जे सडन कार्डियक डेथ मध्ये आणि हार्ट अटॅक मध्ये काय फरक आहे, तिथे एकटेच आहेत का, हे सगळे प्रकार त्याच्यात होतो. आणि मग ऍडव्हान्स ट्रीटमेंट मध्ये आता सगळीकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये बेसिकली काय काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि पुढे काय करायचं आणि हे होऊच नये नंतर प्रिव्हेंशन काय काय करू शकतो आपण, आपल्या हा सगळा आलोक त्याच्यामध्ये आहे.
1: अच्छा बरं, आता सर या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने सर्व श्रोत्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल?
0: तर श्रोते हो, सगळ्यांना हृदयरोग काय आहे, हार्ट अटॅक काय प्रकार आहे हे सगळ्यांनी ओळखून घ्यायचे. जसं आपल्याला कळलं की बाबा कोणाला आपल्या जवळपासच्या लोकांना रिलेटिव्हला हार्ट अटॅक आलेला असं संभवतो आणि जर आपल्याला वाटेल की हा हार्ट अटॅक नाही पण हार्ट अटॅक भविष्यात होऊ शकतो, त्या लोकांना मग व्यवस्थित डॉक्टरांकडे पाठवून ईसीजी करणं, स्ट्रेस टेस्ट करणं, इकोकार्डिओग्राफी करणं, ह्याच्यामधूनही आपण नंतर एंजिओग्राफी करणं, ह्या पण टेस्ट तेवढ्याच महत्वाच्या असतात, त्या रुटीन प्रोसिजर आपण करू शकतो. तर तुमचा हृदयाचे रोगचे लक्षणं लवकरात लवकर ओळखायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून लक्षणं असतील तर तुरंत आपण डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि हृदयरोग होऊच नये त्याच्यासाठी तुमची जीवनशैली बदला, जेवणामध्ये आमूलाग्र बदल करा आणि नियमित व्यायाम करा, त्याच्यामुळे तुमचं हार्ट अटॅकचे प्रमाण निश्चितच कमी होणार.
1: नक्कीच. श्रोते हो, आपण उद्याच्या भागामध्ये तरुण पिढीमध्ये हृदयरोगाचं जे प्रमाण वाढलं आहे त्यामागची कारणं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत. तेव्हा उद्या भेटूया. नमस्कार.
2: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन. गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार. येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करतो आहोत. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वच जण कुठे ना कुठे कधी ना कधी सहलीला जात असतोच. एखादे तीर्थक्षेत्र, एखादं वारसास्थळ ते अगदी पिकनिक स्पॉटपर्यंत आपल्यापैकी सहलींना न गेलेली व्यक्ती शोधून सापडणार नाही. सर्वच वयोगटातील लोकांसाठी हा एक आवश्यक विरंगुळा आहे आणि स्थानिक अर्थकारणही या सहलींशी जोडलेलं आहे, त्यामुळे पर्यटन हा आजघडीचा महत्त्वाचा व्यवसाय झालेला आपण बघू शकतो. अलीकडील काळात विशेषतः तरुण वयोगटाकडून पर्यटनामध्ये निरनिराळे विशिष्ट स्वरूपाचे कल जोपासले गेलेले दिसतात. सहल ठरवताना विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवला जातो. मौज मजा आणि प्रवास करताना वेगवेगळे हेतू किंवा वेगवेगळे छंद ठरवून त्यानुसार सहली केल्या जातात. उदाहरणार्थ सांगायचं

0: उदाहरणार्थ वारसा पर्यटन, अभ्यास सहल असे अनेक सांगता येतील. निसर्ग पर्यटन हा त्यापैकीच एक हेतू. गर्दी टाळण्यासाठी आणि शांत स्वच्छ निसर्गरम्य ठिकाणी निवांत होण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं प्रवास करतात. जंगल भ्रमंती किंवा साहसी क्रीडा अशा माध्यमातून हा कल आता अलीकडे वाढताना दिसतो. समुद्र किनारे, नद्या, बेटे, तलाव, पाणवठे, धबधबे, गवताळकुरणे, डोंगरमाथे, पठारे, गडकिल्ले, देवराया, जंगले, अगदी वाळवंटसुद्धा अशा सर्व नैसर्गिक आविष्कारांच्या ठिकाणी निसर्ग पर्यटन होतच. समाज माध्यमातूनही अशा पर्यटनासाठी खूप मोठी प्रसिद्धी मिळते. ही ठिकाणे लवकर व्हायरल होतात. अर्थातच यासोबत त्या त्या परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होत असते हेही लक्षात घ्यायला हवं. जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसर झपाट्यानं विकसित झाला हे आपण पाहिलंच आहे. आपल्या कोकणात अशा प्रकारच्या निसर्ग पर्यटनासाठी मुबलक संधी आहे हेही आपण जाणतो. रत्नागिरी जिल्ह्याचाच विचार जर केला तर किल्ल्यांमध्ये महिमतगड असेल, रसाळगड असेल असे गिरिदुर्ग दिसतात. टिकलेश्वर, पन्हाळेकाजी असे डोंगरमाथे दिसतात. माचाळसारखं नव्यानं विकासाची वाट धरत असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. चिपळूण, पन्हाळेकाजी, खेड अशी गुंफा लेणी आहेत. देवपाट, रानपाट, सवतकडा, सवतसडा, धारेश्वर असे अनेक धबधबेत. अनेक गावांमध्ये देवराय आहेत, तेथील स्थानिक मंदिरं आहेत. सडे पठार आहेत, तिथे पावसाळ्यात होणारा रानफुलांचा गालीचा आकर्षक असतो. शिवाय समुद्र किनारे आहेत, नद्यांमधील नौका पर्यटनाच्या संधी वाढतायत, अगदी पक्षी निरीक्षणासाठी देखील अभयारण्य निर्माण होत आहेत. रात्रीच्या मिट्ट काळोखात अवकाशाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी संधी देणाऱ्या जागा निर्माण होत आहेत. आज खरं तर गरज आहे आपल्या परिसराचं या पद्धतीनं योग्य मूल्यांकन करून नवनवीन संधी वाढवण्याची. पारंपरिक नोकरी आणि उद्योग व्यवसाय यासोबतच पर्यटन क्षेत्र डोळेझाक करण्यासारखं निश्चित नाही. त्यातही अधोरेखित करण्यासारखी गोष्ट की पर्यटन व्यवसाय जोपासताना आपण आपसुकच आपली पारंपरिक जीवन पद्धती आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या साधन संपत्तींनाही जोपासत असतो. त्यामुळेच निसर्ग संवर्धन आणि अर्थकारण, रोजगार निर्मिती या एकाच वेळी साध्य करून देणारा हा व्यवसाय बनू शकतो. यातूनच पारंपरिक ओळख कायम ठेवून आपले जीवनमानही उंचावता येऊ शकतं. आणि म्हणून निसर्ग पर्यटनाचा एक संधी म्हणून सखोल विचार व्हायला हवा. याविषयी आपण अधिक चर्चा करायचीच आहे. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल

जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदय स्पंदन या मालिकेचा भाग 6 आज आम्ही प्रसारित करू. निर्मिती आणि संकल्पना सीमंतिनी कुंडीकर यांची. 7:50 भावधारा अंतर्गत मराठी भावगीतं श्रोतेहो आपण ऐकू शकाल.

सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमांतर्गत मोलकरीण, कन्यादान, साधी माणसं, पुत्र व्हावा ऐसा आणि अमर भूपाळी या चित्रपटातील काही निवडक गीतरचना आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. ऐकूयात या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक.

श्रोतेहो, ही झलक होती आज प्रसारित होणाऱ्या मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज सकाळी 8:40. 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. या अंतर्गत अग्निपथ, कुर्बानी, नागिन आणि जादू या चित्रपटातील तसंच धर्मात्मा या चित्रपटातील गाणी आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 आपण ऐकू शकाल मिश्र संगीत हा कार्यक्रम. 10:15 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज या अंतर्गत आपण ऐकाल जाबाज या चित्रपटातील गाणी. गीतकार आहेत इंदिवर आणि फारूक कैसर, तर संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत आज 11:05.

0: श्रोतेहो, 11:40 प्रगतीच्या पाऊल वाटा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये बालसंस्कार केंद्राची गरज याविषयीचा भाग दुसरा आम्ही आज प्रसारित करू. या अंतर्गत वीणा मांडाखळीकर यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. ऐकूयात या कार्यक्रमाची एक झलक.
1: तर बालमनावर केलेले संस्कार आजपर्यंत त्यांच्यामध्ये रुजलेले आहेत का? अशी काही मुलं तुमच्या संपर्कात असतील?
2: अगदी असतात. कुठेही भेटले तरी, मॅडम तुम्ही ते शिकवलं होतं ते आम्ही अजूनही पाठ आहे आम्हाला, आणि ते पाठांतर आमचं कधीच विसरलेलं नाही. कुठलेही आता आमच्यासोबत जे लहान मुलं होते, म्हणजे घरात त्यांच्या काहीच नाही आहे ना, कारण ते घरात बायका बाहेरच काम करणार आहेत.
0: श्रोते, ही झलक होती आज प्रसारित होणाऱ्या प्रगतीच्या पाऊल वाटा या कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 11:40. दुपारी 12:00 वनिता मंडळ यासह सर्व कार्यक्रम महाराष्ट्राच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याअंतर्गत दुपारी 12:00 वनिता मंडळ, 1:05 गीतबहार हा कार्यक्रम, 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, दुपारी 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, दुपारी 2:10 परिसर, दुपारी 2:30 नादब्रह्म हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकालीन प्रसारण सभेत 5:30 यो आणि हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 6:30 स्वस्थ भारत मुंबई केंद्रावरून, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 7:30 शेत शिवार हा कार्यक्रम राज्यस्तरीय

कृषी प्रसारण आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमांतर्गत आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. हे होते आमच्या आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणारे विविध रंगी कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा श्रोते हो आपण ऐकलीत, तसंच सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित केले जातील.

प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECINET हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात दुष्काळाबाबतचा पहिला शासन आदेश आज जारी करण्यात येणार. कृषी मंत्र्यांसह विविध विभागाच्या मंत्र्यांकडून पीक पाहणी, तातडीनं विधिमंडळ अधिवेशन बोलावण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी. केंद्र सरकारकडून विविध खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात. 10 दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पटकावली 5 पदकं, आतापर्यंत एकूण 17 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. राज्यात दुष्काळाबाबतचा पहिला शासन आदेश आज जारी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वाशिम जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी केल्यानंतर अमरावती विमानतळावर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सकृतदर्शनी दुष्काळग्रस्त दिसत असलेल्या भागाचा या पहिल्या आदेशात समावेश असेल. राज्यातला एखादा दुष्काळग्रस्त भाग यातून सुटला तर पुढच्या आदेशात त्याचा समावेश करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: आपली जी दुष्काळाची संहिता आहे त्या संहितेच्या अनुसार ट्रिगर 1 प्रमाणे पहिला जो काही दुष्काळ जाहीर करायचा शासन आदेश आहे तो मी आज काढणार आहोत. कदाचित त्याच्यामध्ये काही जर दुष्काळी भाग एखादा सुटला तर त्या संदर्भात ट्रिगर 3 जो आहे की ज्याच्या माध्यमातून ग्राउंड ट्रुथिंग आम्हाला करता येतं ते करून त्याचा समावेश आम्ही करू. पण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ दिसतोय असा सगळा भाग हा दुष्काळी जाहीर करण्याच्या संदर्भातली कारवाई आम्ही करणार आहोत.
0: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल सेलू तालुक्यातल्या कुंडी, पाथरी तालुक्यातल्या हदगाव, मानवत तालुक्यातल्या सारोळी आणि गंगाखेड तालुक्यातल्या अकोली इथं भेट देत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही बोर्डीकर यांनी दिली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या खंडाळी, अंधोरी

0: आणि किनगाव परिसरात पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सांगितलं. दरम्यान लातूर तुळजापूर महामार्गावर औसा तालुक्यात तावशी इथं काल अज्ञातांनी टायर जाळत कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. नांदेड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजेवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्बंध घातले आहेत. विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड इथं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनानं विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये तर शेतमजुरांना प्रतिकुटुंब 25,000 रुपये मदत द्यावी, पीक विम्याची नुकसान भरपाई तातडीनं द्यावी आणि नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पारदर्शकपणे पूर्ण करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं किमान 2 ते 3 दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावं आणि या परिस्थितीत काय पावलं उचलली जात आहेत याची माहिती द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
1: 3 महसूल विभाग, त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, या 3 महसूल विभागामध्ये सोलापूरला, संभाजीनगरला, विदर्भामध्ये तातडीने यांनी कॅबिनेट मीटिंग घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याही आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूण आम्ही काय करणार आहोत त्याच्याबद्दल ताबडतोबीने किमान 2 ते 3 दिवसाचं विधिमंडळाचं अधिवेशन या सरकारने बोलवलं पाहिजे. सर्व पक्षाचे तिकडे लोकप्रतिनिधी येऊ द्या, तुम्ही सभागृहात चर्चा करा.
0: दुष्काळासंदर्भात नेमलेली 11 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची 11 पदं, 47 नवीन अपर जिल्हा तहसीलदार कार्यालयं आणि 4 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयं स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. यात मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. नीट पीजी 2026 परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावरचं आयात शुल्क 10% पूर्णपणे रद्द करण्यात आलं असून कच्च्या सोयाबीन तेलावर तसंच कच्च्या पाम तेलावर आता 10% ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. पर्यावरण संवर्धन ही शासनासोबतच प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी आहे, हा विचार कृतीत आणण्यासाठी सरकारकडून मिशन लाईफ राबवलं जात आहे. याबाबत आज जाणून घेऊ.
2: मिशन लाईफची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 ग्लासगो इथं झालेल्या COP26 या हवामान परिषदेत मांडली. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमध्ये केवडिया इथं मिशन लाईफ उपक्रमाचं औपचारिक लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामागची सरकारची भूमिका या शब्दात विशद केली.
3: मिशन लाईफ का मंत्र है लाइफस्टाइल फॉर एनवायरमेंट. मिशन लाईफ इस धरती की सुरक्षा के लिए जन जन की शक्तियों को जोड़ता.
2: मिशन लाईफ अंतर्गत देशभर जनजागृती आणि नागरिकांच्या सहभागासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यात आतापर्यंत 6 कोटींहून अधिक नागरिकांनी जवळपास 34 लाख लाईफ उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. पर्यावरण संवर्धन ही फक्त शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी आहे, हा विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न मिशन लाईफच्या माध्यमातून केला जात आहे.
0: 10 दिवसीय गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. राज्यभरात विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती

0: संभाजीनगर इथंही महानगरपालिकेनं विसर्जन विहिरींची स्वच्छता आणि इतर तयारी केली असून पोलीस प्रशासनानं विसर्जन सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी चोख तयारी केली आहे. शहरातल्या वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला असून नागरिकांनी याची दखल घेण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगर परिषदेतर्फे गणेश विसर्जनासाठी 5 कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी 4 हौद स्थिर आणि 1 फिरता हौद असून नागरिकांनी या हौदांचाच विसर्जनासाठी वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. धाराशिव इथं नागरिकांनी गणेश मूर्तींचं विसर्जन फिरत्या कृत्रिम तलावात करावं किंवा मूर्ती नगर परिषदेच्या संकलन केंद्रावर आणून देण्याचं आवाहन मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी केलं. परभणी इथं श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली असून शहरात मूर्तींचं संकलनही केलं जाणार आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असून रहाटी बंधाऱ्यात गणेश मूर्तींचं विसर्जन न करण्याचं आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केलं. दरम्यान परभणी जिल्ह्यात श्री गणेश आरोग्याचा या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत यात 1255 आरोग्य शिबिरात 78,053 रुग्णांची तपासणी करण्यात आली. भूकंपाच्या धक्क्यापासून जुन्या आणि असुरक्षित इमारतींचं संरक्षण करण्यासाठीच्या स्टेबल तंत्रज्ञानाचा पथदर्शी प्रयोग हिंगोली जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे इथल्या प्राथमिक शाळेचं या तंत्रज्ञानाद्वारे रेट्रोफिटिंग पूर्ण करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
1: हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाचे केंद्र असलेल्या पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे स्टेबल तंत्रज्ञानाने बळकटीकरण करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे इमारतींच्या भिंतीवर लेंटल पातळीवर आतील व बाहेरील बाजूने स्टीलच्या पट्ट्या बसवल्या जातात. या पट्ट्या थ्रू बोल्टच्या सहाय्याने एकमेकांना जोडल्या जातात. त्यामुळे इमारतींच्या भिंतींना एकसंघ आणि मजबूत आधार मिळतो. भूकंपाच्या वेळी भिंतीची परस्पर जोडणी मजबूत राहण्यास यामुळे मदत मिळते. पांगरा शिंदे येथील पथदर्शी प्रयोगामुळे भविष्यात जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर असुरक्षित इमारतींच्या बळकटीकरणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मार्ग उपलब्ध झाला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल 5 पदकांची कमाई केली. वुशूमध्ये रोशिबिना देवीनं रौप्य पदक पटकावलं. मिश्र रिले स्पर्धेत एमआर पुवम्मा, विद्या रामराज, मनु टीएस आणि विशाल टी यांच्या संघानंही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 1 सुवर्ण, 7 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकूण 17 पदकं जिंकली आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात दुष्काळाबाबतचा पहिला शासन आदेश आज जारी करण्यात येणार. केंद्र सरकारकडून विविध खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात आणि 10 दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:21 झाली आहेत.
3: श्रोते हो, सततची पाठदुखी आणि कंबर दुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं. तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा अर्थातच ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी तुमच्या मनात असणारे प्रश्न थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील या आजाराविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा. 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या.
4: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या

0: जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासून मिळेल मुक्ती. स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरू, आरोग्य आपले निरोगी बनवू.
2: जे मी आज सांगतो ते लोकांना 10 वर्षांनी पटते. 10 वर्षे वाट पाहण्याची माझी सिद्धता आहे. दूरदर्शी तत्ववेत्ता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. साहित्य हे राष्ट्राच्या बुद्धीचे, सामर्थ्याचे, शौर्याचे प्रतीक आहे. जे राष्ट्र खुरटे दुबळे, त्याचे साहित्यही खुरटेनी दुबळे असणारच. अष्टावधानी साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
3: श्रोते हो, सततची पाठदुखी आणि कंबरदुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं. तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा अर्थातच ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी तुमच्या मनात असणारे प्रश्न थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील या आजाराविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890.
4: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, जमीन ही केवळ मालमत्ता नसून अनेकांच्या आयुष्याचा आधार आणि भविष्यातील सुरक्षिततेशी जोडलेली एक बाब आहे. त्यामुळं जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं अत्यंत महत्वाचं ठरतं. बदलत्या काळानुसार महसूल प्रशासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याच्या दिशेनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत राज्याचे जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल सर यांच्याकडून. जमिनीच्या नोंदींचं महत्व, त्यांचं आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: आणि दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर मला सुरुवातीलाच विचारायचंय की जमाबंदी आयुक्त म्हणून आपल्या विभागाची प्रमुख भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील त्याचं महत्व हे आपण कसं स्पष्ट कराल?
1: सो जमाबंदी आयुक्त म्हणून आता आपण जे राज्यामध्ये तुमच्या जमिनीची नोंदी आहेत ते सगळं नोंदी जे तुम्ही 7/12 म्हणतो किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणतो ते आपण सगळं जतन करून आपलं ठेवतो आहेत आणि

0: त्याचा इंटरफेस जे लोकांसाठी जे त्याचा वापर आहेत ते अधिक सुलभ गतीने कसे व्हावे त्यासाठी आपण प्रयत्न करतो. सो तुम्हाला आठवण असेल की जुन्या काळात 7-12 म्हणजे काय, ते सगळे कागद मध्ये असायचं. एखाद्याला आपला 7-12 नोंद घ्यायची असेल किंवा प्रॉपर्टी काय नोंद घ्यायची असेल तर त्यानं वारंवार शासनाच्या एखाद्या कार्यालयामध्ये जावं लागतो, तिकडे थांबावं लागतो आणि ते सगळे त्याच्यावर घ्यावं लागते. याशिवाय तुमच्या 7-12 जे आहेत किंवा प्रॉपर्टी कार्ड जे आहेत ज्यांना आपण रेकॉर्ड राईट म्हणतो आहेत ते वेगवेगळे व्यवहारासाठी सुद्धा लागतो आहेत. तो शासन म्हणून, जमाबंदी आयुक्त म्हणून किंवा महसूल विभाग म्हणून आमची भूमिका हे आहे, हे सगळे डॉक्युमेंट जे तुम्हाला लागते आहेत ते तुम्हाला ऑनलाईन डिजिटल पद्धतीने तुमच्याकडे उपलब्ध व्हावे आणि तुमचा जे इंटरफेस आहे शासनासोबत ते फेसलेस आला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन नसायला पाहिजे आणि ते अत्यंत जसं आता आपण UPI माध्यमातून पेमेंट करतोय त्या सारख्या सोप पद्धतीने तुमचे सर्व जमीनचे गोष्टी असं स्मूथ आणि वेगवान व्हायला पाहिजे.
1: वा, जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे असं आपण म्हटलं, पण यासाठी आपला विभाग कोणते प्रयत्न करतो आहे?
0: सो आज जर आपण बघितलं तुमची नोंद ही सगळे आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमच्या 7-12 मध्ये काय उल्लेखित आहे, तुमचे प्रॉपर्टी कडून काय लिहिले आहेत ते सगळे तुम्हाला पाहता येऊ शकते. आपण हे प्रयत्न करतो आहे की आपलं एक महाभूमी म्हणून आपलं एक प्लॅटफॉर्म आहे. आपण सर्व लोकांना वारंवार हे आवाहन करतो आहे की तुम्ही तुमचे जमिनीचे सध्याचेच नव्हे तुमचे मागचे 30 ते 40 वर्षाचे जे अभिलेख आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकते. जसं आता आपण थोडक्यात म्हटलं तर लीगल सर्च रिपोर्ट, आपण जर एखादा कोणतं घर विकून घेतोय किंवा आपल्या घराचं काही नोंदीचे इश्यू असेल आपण प्रत्येक जण लीगल सर्च रिपोर्ट काढतोय. आता हे सर्च रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला घेता येऊ शकते. आम्हाला माहिती आहे की अजूनही काही लोकांचा तंत्रज्ञानाचा सोबत तेवढा कम्फर्टेबल नाही आहे. त्यासाठी आपण जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत, आपले सरकार सेंटर जे आहेत त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीची आपण ऍक्सेस देण्यात आलेली आहेत. एकंदर म्हणाल तर आमचा एकच हेतू आहे की तुम्ही जे शासनासोबत तुमचा इंटरफेस आहेत ते फक्त एकदाच व्हावे, ऑनलाईन म्हणू किंवा ऑफलाईन, आणि त्यानंतर जेवढी प्रक्रिया आहेत हे सगळे तुम्हाला विदाऊट मीटिंग पीपल, विदाऊट गोइंग टू ऑफिसेस हे सगळे व्हायला पाहिजे.
1: तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महसूल विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. तुम्ही काही महत्वाचे फायदे जे नागरिकांना मिळत आहेत ते सांगितलेच, पण ई प्रमाण यासारखी जे डिजिटल उपक्रमाच्या नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या आता आपल्याला उपलब्ध होत आहेत, तर या सुविधेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा घेता येईल?
0: आता जर आपण एक शासनाचा आदेश पाहिलं की डिजिटल स्वाक्षरीने जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटते आहेत हे तुमची आता वैध डॉक्युमेंट ठरत आहेत. आता एखादा आमचा ऑफिसर किंवा कर्मचारी इतर कामासाठी कुठे बाहेर गेलं तर तुम्हाला त्याची स्वाक्षरी घ्यायलासाठी तुम्हाला किती तुम्हाला हेल्पांडे मारावं लागते. आपण जर लहान असतो तर तेव्हा लहानपणामध्ये आपल्याला गजेटेड ऑफिसची स्वाक्षरी हवी होती. कोणती जॉब घ्यायची असेल गजेटेड स्वाक्षरी सही शिक्षा मारून तुम्ही घेऊन यावे. आज तुम्ही बघा ते किती त्रासदायक इश्यू आहेत, बिकॉज ऑफिस कधी कोणते कामासाठी जर व्यस्त असलं तर ते सगळे गोष्टी घ्यायचं कसं. आता आपण काय केलं, जवळपास 48 करोड प्लस डॉक्युमेंट्स ई प्रमाण, तुमचं जुना रिकॉर्ड 7-12, 8 नमुना तुमचं 8 सर्वच गोष्टी हे आता आपण डिजिटल स्वाक्षरी करून जतन करून ठेवलेले आहेत. आज माझ्या ते घ्यायचे असेल तुम्ही जर महाभूमीवरती गेलं तर त्या ठिकाणीतून तुम्हाला ते एक नॉमिनल रक्कम देऊन तुम्हाला डाउनलोड करता येतील, दॅट टू विथ डिजिटल सिग्नेचर. तर त्यासाठी तुम्हाला परत कोणतंही ऑफिस जे आम्ही तुम्हाला सांगतोय की जे फ्रिक्शन आहेत ते आपलं संपवायचं आहेत आणि त्याचा एक्सपिरियन्स ते सीमलेस करायचं आहेत. आणि यासाठी आपण आवाहन करतो आहेत की सर्वच गोष्टी आपण महाभूमी जे आम्ही एक इंटरफेस बनवलं महसूल विभागाचा तिकडे जाऊन जुने डॉक्युमेंट, आजचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्ही डाउनलोड करा, ते सुद्धा डिजिटल साइन सोबत, आणि त्यांना आता शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
1: खरं म्हणजे महसूल विभागाचा जो कारभार आहे

0: सध्या सुरू असलेला, त्यानुसार आपण असं पाहतो की जमिनीच्या नोंदी आणि संबंधित कागदपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयात जाण्याची वेळच येणार नाही. घरबसल्या त्यांना ही सगळी कागदपत्रं मिळतील. महाभूमीसारख्या ॲपवरून सगळ्या गोष्टी त्यांना घरबसल्या मिळणार आहेत. पण मग माझी जमीन माझा हक्क या भावनेला अधिक बळ देण्यासाठी जमिनीच्या नोंदीबाबत नागरिकांमध्ये जर जागरूकता निर्माण करायची असेल तर याबाबत आपले काय प्रयत्न सुरू आहेत?
1: सो आता जर आपण एक पाहिलं की जमिनीची नोंदी आणि जमिनीच्या नक्षा आणि त्याचा पोझेशन हे तीन चार गोष्टी एवढी महत्वाची आहेत की यासाठी सुद्धा लोकांना आता विकेंद्री स्वरूपात ते माहिती भेटते. तर आता आपण एक माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वातून आणि महसूल मंत्री महोदयाच्या विजनपासून आपण एक महाभूमी स्टॅक असा एक एकत्रित सॉफ्टवेअर आणि प्लॅटफॉर्म ते लॉन्च केलेले आहेत. आता जर आपण महाभूमी स्टॅक याच्यावरती गेलो तर तुम्हाला मोजणीपासून नोंदणीपर्यंत तुमचं अभिलेखपासून तुमच्या अधिकारापर्यंत हे सर्वच माहिती तुम्हाला आता एकत्र स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. आम्ही असं म्हणत नाही की अजूनही आमचं काम 100% संपलेले आहेत. आम्ही सांगतोय की 80% आपण त्या दिशेने पुढे गेलेलो आहोत. अजून आपलं असं एक एम आहे की ज्या ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला आज एखाद्या वेळीस एक कन्स्ट्रक्शन करायचं असेल तरीही तुम्हाला मेसूबाकडे यावं लागते. तुम्हाला नंतर तुमचा फ्लॅट झाला तर तुम्हाला मोजणी करायची असेल तर तुम्हाला यावं लागते. हे सगळे सुद्धा आपण आता तंत्रज्ञानाच्या मार्फत एकत्रित करतो आहेत आणि ते सगळे सुद्धा तुम्हाला महाभूमीच्या स्टॅकच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार आहेत.
0: सर, तुम्ही आता म्हणालात की सगळ्याच गोष्टी नोंदी ऑनलाईन अवेलेबल होणार आहेत, पण एक वेगळी गोष्ट अशी असते की जमिनीच्या नोंदींमध्ये होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना काही सोपी किंवा पारदर्शक अशी व्यवस्था उपलब्ध असणं गरजेचं आहे, अशी काही सुविधा आहे का?
1: आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे की अजूनही आपल्या जुन्या अभिलेखमध्ये जे दुरुस्त चूक राहिलेली आहेत त्यासाठी सुद्धा आपण एक मोहीम काढतोय आणि इप्सिट आणि ई हक असं म्हणून आपण दोन पब्लिक डेटा एंट्री असे मॉड्यूल्स डेव्हलप केलेले आहेत. त्यासाठी जर तुमच्या अभिलेखामध्ये काही दुरुस्ती तुम्हाला करायची असल्यास आणि सक्षम प्राधिकारी तहसीलदार म्हणा किंवा उपविभाग अधिकारी म्हणा याकडे तुम्हाला जायचं असल्यास तर तुम्हाला याच्या मार्फत आपली जी नोंद आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येऊ शकते. त्याच्यावरती हे निर्णय तुम्हाला देऊ शकते. आणि भविष्यकाळामध्ये आम्ही अजून असं एक प्लॅन करतो आहे की हे जे म्युटेशन्स आहेत ज्याच्यामध्ये खूप वेळ लागतो आहे त्याच्यामध्ये एवढं वेळ ना लागता याची कालावधी सुद्धा कमी करून एआयच्या मार्फत त्यांना व्हॅलिडेट करून आपण ऑटो फेरफार ऑटो म्युटेशन हे घेऊ शकतो आहे का, यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न चालू आहे. कदाचित दिवाळीच्या पर्यंत हे सुद्धा आपण फॅसिलिटी लॉन्च करू शकतो आहे.
0: वा, श्रोते हो, जमिनीच्या नोंदी अचूक आणि अद्ययावत असणं हे नागरिकांच्या हक्कांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे या नोंदी अधिक पारदर्शक आणि सहज उपलब्ध होण्यास मदत होत आहे. याविषयी दिलखुलास कार्यक्रमात आपण श्री शैलेश नवाल सर यांच्याशी संवाद साधत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा श्रोते हो, जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि डिजिटल सुविधांबाबत माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा भेटूयात दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:40 होत आहेत.
1: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.

0: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: एमए आणि एमकॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
0: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
0: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
2: काय बाई अक्का, मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
3: RBI सांगते, QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
4: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
5: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदय स्पंदन. या कार्यक्रमाचा भाग 6 आज आम्ही प्रसारित करत आहोत. निर्मिती आणि संकल्पना सीमंतिनी कुंडीकर यांची.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. नमस्कार श्रोते हो, हृदय आपल्या जीवनाचा अविरत ठोका, प्रत्येक क्षणी आपल्यासाठी धडधडणारं, आपल्या संपूर्ण शरीराला जीवन देणारं. मात्र या हृदयाची आपण पुरेशी काळजी घेतोय का? हृदय विकाराची लक्षणं आपण वेळीच ओळखतोय का? आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यक असणारे बदल करतोय का? याच महत्त्वाच्या प्रश्नांची शास्त्रीय आणि सोप्या भाषेत माहिती देणारी विशेष आरोग्य मालिका प्रसारित करत आहोत हृदय स्पंदन. जागतिक हृदय दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्राची ही विशेष मालिका. या मालिकेच्या 10 आपण जाणून घेणार आहोत हृदयाचं आरोग्य, हृदयविकाराची कारणं, लक्षणं, प्रतिबंध, उपचार आणि हृदयाचा आपल्या संपूर्ण आरोग्याशी असलेला संबंध. चला तर मग हृदयाचे ठोके समजून घेऊया, आरोग्याचं स्पंदन जपूया. ऐका हृदय स्पंदन. मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666-25-3504. नमस्कार श्रोते हो, हृदय स्पंदन या विशेष मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आजच्या भागामध्ये आपण हृदय आणि कोरोना हा विषय घेऊन माहिती देणार आहोत. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड यांना. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कोविड या कोविड संसर्गाचा हृदयावर कशा प्रकारे परिणाम झालेला आहे आणि त्याचे परिणाम वेगवेगळे कसे आहेत याबद्दल अधिक माहिती करून घेऊयात. डॉक्टर, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आजच्या मुलाखतीमध्ये.
7: नमस्कार मॅडम.
6: तर आजचा विषय आपला आहे हृदय आणि कोरोना. तर काय सांगाल डॉक्टर, कोविड संसर्गाचा हृदयावर काय परिणाम होऊ शकतो?
7: निश्चितच, आतापर्यंत आपण पाहिलं की हृदयरोगाची वेगवेगळी जी लक्षणं आहेत किंवा वेगवेगळे जे हृदयरोग आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय तपासण्या केल्या पाहिजेत, पण कोविड झाल्यानंतर म्हणजे जेव्हा कोविडची साथ आली त्यावेळेला बरेच जी लोक दगावली त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण होतं कोविडच्या ज्या लोकांना कोविड होतोय किंवा करोनाचा संसर्ग होतोय त्या लोकांना जो हार्ट अटॅक येण्याचं जी रिस्क म्हणतो आपण ती बऱ्याचपैकी वाढली होती आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचे जीव गेलेले आहेत. त्यासोबत त्यांना जी औषधं बरीचशी देण्यात आली, हृदय रोगावरील जी औषधं आहेत ती बऱ्याच लोकांनी मिस केली कोविडच्या यामध्ये आणि त्यामुळे पण बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झालेला. तर कोविड किंवा कोरोनाचा संसर्ग झाला आणि तो झाल्यानंतर बऱ्याचदा हृदयाच्या ज्या स्नायू असतात त्यावर त्याचा इफेक्ट होत असतो, म्हणजे मायोकार्डायटिस जे म्हणतो आपण

0: पहिलं काय होतं, सूज येते किंवा हृदयाचे स्पंदनं किंवा हृदयाचे ठोके वर खाली येणं, हा एक अतिशय महत्त्वाचा, ॲक्यूट कोविडमध्ये ज्यांना ॲक्टिव इन्फेक्शन आहे त्यांना मायोकार्डायटिसचा त्रास होऊ शकतो. म्हणजे हृदयाचे ज्या मसल आहेत त्यामध्ये इन्फेक्शन गेलं तर त्याला सूज येते, आणि ती सूज आल्यानंतर हृदयाची पंपिंग अचानकपणे कमी होऊ शकते आणि पेशंटला दम लागणे, धाप लागणे हा त्रास अचानकपणे चालू होतो. त्याचबरोबर जे हृदयाची जी गती आहे ती अतिशय अचानकपणे कमी होऊ शकते किंवा जास्त होऊ शकते, त्याला अरिदमियाज म्हणतो आपण. ते अरिदमियाज पण बऱ्याच लोकांना कोविडच्या झालेला आहे. त्यासोबत कोविडमध्ये बरीच इन्फ्लामेशन जी म्हणतो आपण बॉडीमध्ये ती वाढलेली असते, आणि ते इन्फ्लामेशन पर्सिस्टंट वाढल्यामुळे जे हृदयाला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये पर्सिस्टंट इन्फ्लामेशन झाल्यामुळे त्याच्यामध्ये ॲक्यूट ब्लॉकेज तयार होण्याची किंवा अचानकपणे रक्ताची गुठळी तयार होण्याची आणि हार्टअटॅक येण्याची जी शक्यता आहे ते पण बऱ्याचपैकी वाढलेलं आहे. त्यामुळे कोविडच्या नंतर बऱ्याच अंशी किंवा ॲक्यूट कोविडमध्ये जी मी सांगितलं मायोकार्डायटिस अरिदमिया होतात, आणि त्याचबरोबर कोविड ज्यांना होऊन गेला आहे आणि ज्यांनी त्याची ट्रीटमेंट घेतली आहे पण आता व्यवस्थित आहे, तरी त्यांना सुद्धा माझ्या मते बरेच असे लिटरेचर आहेत आणि रिसर्च पेपर आहेत ज्यांच्या मते हे सांगितलेलं आहे की ज्यांना कोविड झालेला आहे त्यांना सुद्धा लॉंग टर्म जी रिस्क आहे हार्ट अटॅक होण्याची ती नॉर्मल पॉप्युलेशन पेक्षा थोडीशी जास्त आहे, कारण पर्सिस्टंट बॉडीमध्ये इन्फ्लामेशन असल्यामुळे. फक्त हृदयरोगाचंच नाही तर त्यासोबत ब्रेन स्ट्रोक होण्याची सुद्धा रिस्क जी आहे ती जास्त आहे नॉर्मल पॉप्युलेशन पेक्षा ज्यांना कोविड झालेला आहे त्यांना.
1: तर या कंडिशनमध्ये डॉक्टर बऱ्याचदा असं दिसून येतं की लॉंग कोविड, धाप लागणं किंवा हृदयाची धडधड, या बाबतीत अशा रुग्णांनी काय काळजी घ्यावी?
0: निश्चितच जी आपण मी सांगितलं की जर कोविडवाल्या पेशंटना जर धाप लागत असेल किंवा छातीत दुखत असेल किंवा हृदयाची धडधड वाढली असेल तर त्यांनी निश्चितच इनिशियल स्टेज म्हणजे बऱ्याचदा कोविडमुळेच हे होत आहे तर त्यामुळे होत असेल तर ठीक आहे, पण बऱ्याचदा हे जर काही दिवसात किंवा कमी नाही झालं तर आपण निश्चितच हृदयाची तपासणी करून घेतली पाहिजे. त्यासाठी आपण ECG केलं पाहिजे, हृदयाची 2D ECO नावाची जी हृदयाची स्कॅनिंग आहे ते करून घेतलं पाहिजे. त्यामध्ये हे लक्षात येतं की हृदयाला काही डॅमेज झालंय का, हार्टचं पंपिंग कमी झालंय का, हृदयाच्या ज्या वॉल आहेत त्यामध्ये काही लिकेज झालंय का, आणि ओव्हरऑल हृदयाची जी हेल्थ आहे त्याच्यामध्ये हार्टचं पंपिंग किती पर्सेंटेज आहे हे सगळं 2D ECO केल्यामुळे लक्षात येतं. त्यासोबत जर चालताना दम लागत असेल किंवा छातीत दुखत असेल, ज्याला स्टेबल अंजायना म्हणतो आपण, म्हणजे बसल्यानंतर व्यवस्थित वाटणे आणि चालतानंतर त्रास होणे, तर अशा पेशंटमध्ये आपण ट्रेडमिल टेस्ट नावाची टेस्ट असते जी स्ट्रेस टेस्ट असते, ज्यामध्ये आपण रुग्णाला ट्रेडमिलवर चालवतो आणि साईड बाय साईड ECG चेक करतो, आणि ती ट्रेडमिल टेस्ट केल्यानंतर आपल्याला इनडायरेक्टली हे लक्षात येतं की हृदयाचे ठोके जेव्हा वाढतात त्यावेळेला त्याला व्यवस्थित रक्त पुरवठा होतोय का. जर नसेल होत तर पेशंटला अशी लक्षणं पण येतात, म्हणजे छाती जाम होते चालताना किंवा छातीमध्ये जळजळ होतं किंवा दुखतं, आणि सायमल्टेनियसली आपण त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन मॉनिटर करत असतो, त्यासोबत त्याचं ECG चेक करत असतो, आणि त्या ECG मध्ये जर काही चेंजेस आले चालत असताना तर आपण म्हणू शकतो की त्याला हृदयाचा त्रास आहे. त्यामुळे फक्त कोविड आहे आणि त्यामुळे आपल्याला बाकीचा आजार नाही आहे हे न पाहता जर अशी काही लक्षणं आपल्याला दिसून आली तर आपण हृदयरोगाविषयी ज्या तपासण्या आहेत त्या आपण निश्चितच करून घेतल्या पाहिजेत.
1: आपण बघतो आहोत कोरोनाचा संसर्ग झाला, त्याच्या 2-3 लेवल पण संपल्या, तरी देखील त्याचे काही परिणाम काही अंशी तरी अनेक जणांवर होत आहेत, त्यामुळे आपण हा महत्त्वपूर्ण असा विषय घेतला डॉक्टर. तर आजच्या भागामध्ये आपण याबद्दल उपयुक्त माहिती तर सांगितली, पण पुढच्या भागामध्ये काय असा प्रश्न नक्कीच श्रोत्यांना पडला असेल, निरोगी ज्याचं हृदय नाही आहे त्याचा इतर अवयवांवर काय परिणाम होऊ शकतो हे आपण पुढच्या भागामध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर आजच्या भागामध्ये एवढंच. खूप खूप धन्यवाद डॉक्टर.
0: थँक्यू. धन्यवाद मॅडम.
1: तर श्रोते हो, आजच्या हृदय स्पंदन या मालिकेमधून हृदयाच्या आरोग्याविषयीची महत्वाची माहिती आपण जाणून घेतलीत. लक्षात ठेवा, हृदयाची काळजी हे केवळ हृदयासाठी नाही तर निरोगी आणि आनंदी जीवनासाठी आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणावावर नियंत्रण, योग्य झोप, नियमित आरोग्य तपासणी आणि शरीरानं दिलेल्या संकेतांकडे वेळीच लक्ष, या छोट्या छोट्या गोष्टी हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. श्रोते हो, जागतिक हृदय दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्राची हृदय स्पंदन ही विशेष आरोग्य मालिका. मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार

0: एकाच छताखाली अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666253504. हृदय जपा, आरोग्य जपा, जीवन जपा. पुन्हा भेटूया हृदय स्पंदन सारख्या अशाच आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्या हृदयाची काळजी घ्या, कारण प्रत्येक स्पंदन अनमोल आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी.
1: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदय स्पंदन या कार्यक्रमाचा भाग 6 आज आपण ऐकला. निर्मिती आणि संकल्पना सीमंतिनी कुंडीकर यांची. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:50 होत आहेत. भावधारा अंतर्गत ऐकूयात मराठी भावगीतं. सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांचा स्वर.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मराठी भावगीत श्रोते हो आपण ऐकलत. आपण ऐकत आहात भावधारा अंतर्गत मराठी भावगीतं. यानंतर आता ऐकूयात देवकी पंडित यांचा स्वर.

श्रोते हो, आताच आपण देवकी पंडित आणि ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं मराठी भावगीत ऐकलं आणि याबरोबरच भावधारांतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर. हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8 वाजत आहेत. यानंतर लगेचच समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून काही क्षणातच. प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगर पर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 मध्ये होणाऱ्या UCI रोड चॅम्पियनशिप स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षानंतर पहिलं पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातील वाराणसी ते गुजरातमधील वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाला उजाळा देण्यासाठी राबवण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग असलेली ही सेवायात्रा 17 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले असून ते मोटरसायकलवरून विविध राज्यातील शहरं, जिल्हे, तालुके आणि गावांमधून प्रवास करत आहेत. लोकांशी संवाद साधून समाजसेवा आणि सार्वजनिक सहभागाचे उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी ते वडनगरपर्यंतच्या सेवायात्रेतील सहभागी तरुणांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. त्यांचे अनुभव, लोकांशी झालेला संवाद, अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. अशा देशव्यापी यात्रा तरुण पिढीला देशाची विविधता समजून घेण्यास मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आयुष्मान भारत योजनेच्या 8व्या आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आरोग्य मंथन 2026 आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात आरोग्य हमी आणि डिजिटल आरोग्याच्या प्रमुख पैलूंवर आधारित विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचं आज विसर्जन होत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवर

638 गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी 10,000 अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे 3,500 सीसीटीव्ही कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मुंबईत महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात आले असून 17,000 सीसीटीव्ही कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येणार आहे. भारतानं इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव सी बी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. भारताच्या दृष्टिकोनात राजकीय वचनबद्धतेसोबतच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जॉर्ज यांनी न्यूयॉर्कमध्ये दुसऱ्या G7 विकास बैठकीत सर्वोदय तत्वांवर आधारित भारताच्या मानव केंद्रित आणि सर्वसमावेशक विकास मार्गांवर भर दिला. विकासाच्या हक्कावरील घोषणेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र महासभेत आयोजित उच्चस्तरीय सत्रात जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. सर्वसमावेशक विकास, जागतिक सहकार्य आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणांप्रती भारताच्या प्रतिज्ञेचं त्यांनी समर्थन केलं. तसंच विकासाच्या हक्कावरील कराराचा त्वरित स्वीकार करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. देशात खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आयात होणाऱ्या कच्च्या खाद्यतेलावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क 10% 0%, तर सोयाबीन तेल आणि पाम तेलावरील सीमाशुल्क 10% 5% करण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत 30 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा असलेल्या अर्थव्यवस्थेच्या भूमिकेतून जगाशी व्यापार आणि आर्थिक भागीदारीसाठी वाटाघाटी करत आहे. विविध क्षेत्रात भारताची वेगवान वाटचाल सुरू आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं 13व्या PAFI वार्षिक फोरममध्ये सांगितलं. भारत आज जगाशी 4 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून वाटाघाटी करत आहे, तर क्रयशक्तीच्या आधारावर ही अर्थव्यवस्था सुमारे 20 लाख कोटी डॉलरची आहे. त्यामुळे ती जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरते असंही गोयल यांनी नमूद केलं. खासगी क्षेत्रामार्फत अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा तिसरा देश ठरल्याचं, तसंच 120 अधिक युनिकॉर्नसह भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असल्याचंही गोयल यांनी यावेळी अधोरेखित केलं. दुग्धजन्य पदार्थांच्या संदर्भात अॅनालॉग या श्रेणीअंतर्गत आधीच परवाना प्राप्त किंवा नोंदणीकृत असलेल्या उत्पादनांनी त्यांचं नामकरण, लेबलिंग किंवा विपणनामध्ये पनीर या शब्दाचा वापर बंद करावा असं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSI म्हटलं आहे. पनीर म्हणून अॅनालॉग उत्पादन आणि विक्रीवर देशव्यापी बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचंही FSSI काल जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO क्वांटम तंत्रज्ञानातील प्रयोगासाठी 0MK इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप समवेत काल पहिल्या उच्च मूल्याच्या डीप टेक प्रकल्प करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत 20 मिली केल्विन इतक्या अतिकमी तापमानापर्यंत नेऊ शकणारी स्वदेशी क्रायोजेनिक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. देश क्वांटम तंत्रज्ञान वापराच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हा करार एक महत्वाचं पाऊल आहे. दिल्लीत काल ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी युरोपियन संसदेच्या उद्योग संशोधन आणि ऊर्जा समितीच्या शिष्टमंडळासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. भारत आणि युरोपियन महासंघातील ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेलं सहकार्य अधिक दृढ करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा, परिवर्तन, कार्बन उत्सर्जन, अणुऊर्जा, नवीन तंत्रज्ञानाचा विकास आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. तसंच उभय देशातील मुक्त व्यापार कराराच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर मतही मांडण्यात आली. तसंच सहकार्य अधिक सखोल करण्यावरही यावेळी चर्चा झाली.
भारताला प्रथमच सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला असून या स्पर्धेचं

0: यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचे अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातील मॉन्ट्रियल इथं झालेल्या युसीआय काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सकाळी भारतीय जोडी कमलजीत आणि सुरुची सिंग यांनी मिश्र सांघिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. तर टेबल टेनिस मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या मनुष शाह आणि दिया चितळी यांनी हाँगकाँगच्या जोडीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान काल 6व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. सीमा कुमारीनं 10,000 मीटर शर्यतीत 32:50 तिसरं स्थान पटकावून कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक मिळालं आहे. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवामा राजू, विशाल थेनरसू, विद्याराम राज आणि मनू टी एस यांनी रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत एकूण 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 होणाऱ्या युसीआय रोड चॅम्पियन स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .29 अर्थात 1305 kHz आणि एफ एम बँड 102 MHz तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. देश विदेशातील घडामोडी जाणून घेतल्यानंतर वळूयात यानंतरच्या कार्यक्रमांकडे. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण मोलकरीण या चित्रपटातलं आशा भोसले आणि तलत महमूद यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत ऐकलत. संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटातलं गीत. हे गीत आहे पी सावळाराम यांचं आणि संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं साधी माणसं या 1965 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलं. हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत होतं आनंद घन यांचं. मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकवत आहोत पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातलं. हे गीत गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी, रचना पी सावळाराम यांची आणि संगीत वसंत प्रभू यांचं.

श्रोतेहो, आत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातलं गीत ऐकलं. हे गीत होतं पी सावळाराम यांचं आणि संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात अमर भूपाळी या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे होनाजी बाळा यांचं आणि संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: अमर भूपाळी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत श्रोतेहो आपण ऐकलं आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे संपला. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 9 वाजत आहेत. प्रादेशिक उर्दू समाचार छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि तुमच्या व्यवसाय.

श्रोतेहो, आत्ताच आपण कुर्बानी या चित्रपटातलं गीत ऐकलं. हे गीत गायलं होतं कंचन, मनहर आनंद आणि सहकाऱ्यांनी. रचना होती इंदिवर यांची. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी, हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण किशोर कुमार यांनी गायलेलं धर्मात्मा या चित्रपटातलं गीत ऐकलं. हे गीत होतं इंदिवर यांचं आणि संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे संपला. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्र.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: श्रोते हो, सततची पाठदुखी आणि कंबर दुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं. तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा अर्थातच ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी तुमच्या मनात असणारे प्रश्न थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील या आजाराविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून.

0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून। तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर। आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं
1: 229 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 9:35 होत आहेत। उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच।

साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत श्रोतेहो आपण ऐकलात. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात रवींद्र साठे आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातील पारंपरिक कोळी गीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण रवींद्र साठे, अनुपमा देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील पारंपरिक कोळी गीत ऐकलेत. आपण ऐकत आहात मिश्र संगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आता ऐका नाट्यगीत.

0: श्रोतेहो, आताच आपण नाट्यगीत ऐकलंत आणि याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथे संपला. मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, सततची पाठदुखी आणि कंबरदुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं. तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा अर्थातच ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी तुमच्या मनात असणारे प्रश्न थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील या आजाराविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या.
0: श्रोतेहो, 1305 kHz वर आणि FM band 102 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 10:16 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. याअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत जाबाज या चित्रपटातील गाणी. गीतकार आहेत इंदिवर आणि फारूक कैसर, तर संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं. ऐकूयात या कार्यक्रमातलं आणि चित्रपटातलं सुरुवातीचं गीत.

श्रोते हो, आताच आपण सपना आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत ऐकलत. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात मनहर आणि साधना सरगम यांच्या स्वरात गीत.

साधना सरगम आणि मनहर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते, आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या अंतर्गत जाबाज या चित्रपटातील गाणी आम्ही आपल्याला ऐकवत आहोत. ऐकूयात कार्यक्रमात यानंतर सपना आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत.

श्रोतेहो, आता जपान किशोर कुमार आणि सपना यांनी गायलेलं गीत ऐकलंत आणि या गीताबरोबरच एकी फिल्म के गीत हा कार्यक्रम येथे संपला. आज या कार्यक्रमांतर्गत आपण जाबाज या चित्रपटातील गाणी ऐकलीत. गीतकार होते इंदिवर आणि फारूक कैसर, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. एकी फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 KHz आणि FM बँड 102 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 10:31 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी सुषमा दहीभाते तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. रसिक हो, आनंद घेऊन आलेला गणेशोत्सव आता आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. काही दिवसांपूर्वी आपण मोठ्या उत्साहानं ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं. आणि आजच्या दिवशी मनात मात्र वेगळीच भावना आहे, कारण आज बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या ही विनवणी करायची आहे. निरोप हा अंत नाही तर नव्याची सुरुवात असते. प्रत्येक घराघरात मंडळात विराजमान झालेले बाप्पा दोन्ही वेळेसची आरती, नैवेद्य, मुलांचा उत्साह घेऊन आपल्या गावाला जाणार आहेत. दररोजच्या व्यस्ततेतून या सणांच्या निमित्तानं का होईना घरातील आणि समाजातील सर्व व्यक्ती एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण करतात. हे 10 दिवस अगदी आनंदात पार पडतात आणि आपसुकच ओठांवर शब्द उमटतात.

मंडळी, किती सुंदर असतं ना बाप्पाचं येणं. बाप्पा येतो आणि घरातला प्रत्येक कोपरानुकोपरा आनंदानं भरून जातो. आरतीचे स्वर, प्रसादाचा सुगंध, फुलांची सजावट आणि भक्तीनं भरलेलं मन. या काही दिवसात आपण बाप्पाकडे अनेक मागण्या केल्या. कुणी आरोग्य मागितलं, कुणी यश, तर कुणी आपल्या माणसांसाठी समाधान मागितलं. आणि त्यातच यावर्षी पावसानं दडी दिल्यामुळं आपल्यावर आलेलं दुष्काळाचं संकट यातून मार्ग काढून पावसाला बरसण्याची विनंती पण आपण सगळ्यांनी बाप्पाकडे केली आहे. बाप्पा आपल्याला नक्कीच निराश करणार नाही, हे मात्र नक्की.

श्रोतेहो, आज अनंत चतुर्दशी, गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस. पाऊस नसल्यामुळे यंदाच्या वर्षी आपला उत्साह कमी असला तरी देखील मनात भक्तीची भावना ओतप्रोत आहे. पण खरं सांगायचं तर बाप्पा जातो कुठे? तो तर आपल्या मनात राहतो, आपल्या श्रद्धेत राहतो, आपल्या प्रत्येक चांगल्या विचारात राहतो आणि संकटाच्या वेळी काळजी करू नकोस, मी आहे असं सांगणाऱ्या विश्वासात राहतो. म्हणूनच हा निरोप कायमचा नाही, हा निरोप आहे पुन्हा भेटण्याचा, हा निरोप आहे वाईट विचारांना दूर सारण्याचा आणि चांगल्या विचारांना आत्मसात करण्याचा.

श्रोतेहो, गणेश उत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा प्रमुख उत्सव मानला गेला आहे. गणरायाला बुद्धी, विद्या, समृद्धी आणि विघ्नहर्ता म्हणून पूजले जाते. सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची स्थापना केली जाते. सांस्कृतिक कार्यक्रम देखावे करून या उत्सवाचा आनंद द्विगुणित केला जातो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 सार्वजनिक गणेश उत्सवाला व्यापक स्वरूप दिलं. स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ याच उत्सवापासून रोवल्या गेली. त्यामागे समाजात राष्ट्रभावना निर्माण करण्याचा उद्देश होता, कारण त्यावेळी पारतंत्र्यात असलेले भारतवासी या निमित्तानं एकत्र येऊन स्वातंत्र्याची शक्ती द्विगुणित करू शकले. आज देखील अनेक प्रकल्प असे आहेत जे एकत्र येऊन केले गेले पाहिजेत, जसं की वृक्षतोड थांबवणे, गोरगरिबांच्या शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करणे, स्त्री सक्षमीकरण, ही देखील आज काळाची गरज आहे. म्हणून देखील आपण सगळ्यांनी अशा सण समारंभाच्या निमित्तानं एकत्र यायला हवं.

थोड्या वेळातच निघणार आहे. ढोल ताशांचा गजर, फुलांची गुलालाची उधळण आणि प्रत्येकाच्या ओठावर जयघोष. संमिश्र भावनेनं बाप्पाचं विसर्जन करून बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करून या गणेश उत्सवाची सांगता आज आपण करणार आहोत. परंतु मंडळी, गणेशाची मूर्ती विसर्जित करताना आपण काही काळजी घ्यायला हवी. या मूर्तीची हेळसांड होणार नाही हे आपण बघायला हवं. तसंच प्रशासनानं नेमून दिलेल्या ठिकाणीच या गणेश मूर्तीची विसर्जन व्हायला हवं. हेच नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे.

श्रोतेहो, आता तो क्षण जवळ आला आहे ज्या क्षणाची कल्पना करतानाच मन भरून येतं. बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी

तेव्हा श्रोते हो, असा होता आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आता मात्र घड्याळीचा काटा मला थांबायचा इशारा करत आहे, कारण मला देखील गणपतीच्या मूर्तीचं मनोभावे भक्तिभावानं विसर्जन करायचं आहे. तेव्हा अशाच कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी परभणी केंद्र.
1: श्रोते हो, सततची पाठदुखी आणि कंबरदुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारचे

0: लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं। तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा अर्थातच ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी तुमच्या मनात असणारे प्रश्न थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील या आजाराविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून। तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या।
1: श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। 11:05 झाली आहेत, आता प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

आपली आवड ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना सुषमा दही भातेचा प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोत्यो, लगेचच आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूयात अगं बाई अरेच्या या चित्रपटातलं गीत. हे गीत गायलं आहे शाहीर साबळे आणि अजय यांनी. गीत आहे शाहीर साबळे यांचंच आणि संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी. या गीतासाठी आवड कळविणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे आणि समस्त भुतेकर परिवार यांचं. याच गीतासाठी आवड कळविली आहे रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि समस्त थोरात परिवार यांनी. यानंतरचं पत्र आलं आहे पळशी तालुका खामगाव इथून विजय शेगोकार, रेणुका शेगोकार, ऋषिकेश शेगोकार, जयश्री शेगोकार आणि समस्त शेगोकार परिवार. तसंच उमाळी जिल्हा बुलढाणा इथून उद्धव धोरण, स्वरूपा धोरण, अनुपकुमार धोरण आणि समस्त धोरण परिवार. सिरूर ताजबंद अहमदपूर जिल्हा लातूर येथून हे पत्र आहे जाफराबाद चौधरी, हमीदाबी चौधरी आणि समस्त चौधरी परिवार. स्वस्तिकनगर पूर्णा इथून पत्र आलं आहे शेख दाऊद, शेख तस्लीम, शेख इरफान, शेख तुब्बा आणि समस्त शेख परिवार यांचं. यानंतरचं पत्र आहे मुक्काम पोस्ट भादी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी, पूनम, आदर्श, युवराज, वेदांत आणि समस्त गोंधळी परिवार यांचं. तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण अगं बाई आरेच्या या चित्रपटातलं शाहीर साबळे आणि अजय यांनी गायलेलं गीत ऐकलं. हे गीत होतं शाहीर साबळे यांचं आणि संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकवत आहोत अक्का या चित्रपटातलं. आणि या गीतासाठी आवड कळविणारे आमचे श्रोते आहेत गौतमनगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे आणि समस्त जोंधळे परिवार, रुपेश संघई, महेश, प्रज्ञेश, प्रितेश, समस्त संघई परिवार आहेत परभणीतले राहणारे. यानंतरचं पत्र आलं आहे स्वस्तिकनगर पूर्णा येथून शेख दाऊद, शेख तस्लीम, शेख इरफान, शेख तुब्बा आणि समस्त शेख परिवार. याच गीतासाठी आवड कळविली आहे प्रज्ञा, राजकुमार मद्देवाड, सुरेखा, लक्ष्मण मद्देवाड, संकेत, साईनाथ, निखिल, निशांत मद्देवाड आणि समस्त मद्देवाड परिवार. तसंच भागवत मोटेगावकर, भाग्यश्री, प्रसाद आणि समस्त मित्रमंडळींचं हे पत्र आहे तालुका जळकोट, जिल्हा लातूर येथून. यानंतरचं पत्र आलं आहे बीड शहर येथून नंदकिशोर घटे, बालाप्रसाद कर्वा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेटे आणि समस्त मित्रमंडळींचं. तसंच पाथरी जिल्हा परभणी येथून दयानंद गोरे, शिवाजी नखाते,

किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे आणि समस्त मित्रमंडळी. पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून हे पत्र आलं आहे. जयराम सिंगणकर, दिशांतकुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार यांचं. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, आत्ताच आपण अक्का या चित्रपटातील गीत ऐकलंत. आपली आवड या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकवत आहोत, अष्टविनायक या चित्रपटाचं शीर्षक गीत. आणि या गीतासाठी आवड कळविणारे आमचे श्रोते आहेत तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साधवी जोशी आणि समस्त जोशी परिवार. याच गीतासाठी आवड कळविणारे आमचे यानंतरचे श्रोते आहेत उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा, राजकुमार मद्देवाड, संकेत, साईनाथ मद्देवाड, देवयानी, धनश्री, आरुष आणि समस्त नाळापुरे परिवार हे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून. यानंतरचं पत्र आलं आहे सम्राट चौक शिरपूर जैन इथून. गिरीश देशमुख, संगीता, सोनाली, मनीषा, विपिन, आरव, रेणुका, मीना, श्रद्धा, जितू, अश्विनी, मौसमी आणि समस्त मित्रमंडळींचं. याच गीतासाठी आवड कळविणारं यानंतरचं पत्र आलं आहे हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून. उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया, शकील पठाण, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख, तसंच बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अय्यूब शेख, बाळराजे, अमन सय्यद, महिरा सय्यद आणि समस्त शेख परिवार यांचं. याच गीतासाठी आवड कळविणारं यानंतरचं पत्र आहे शनिवारपेठ बीड शहर येथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि समस्त कुलथे परिवार यांचं. यानंतरचं पत्र आलं आहे वाघाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथून बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा, वेदांत, बद्रीनाथ पठाडे आणि समस्त मित्रमंडळींचं. तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं अष्टविनायक या चित्रपटाचं शीर्षक गीत.

महड गावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: बर तुझं तुझं गेलेलं सगळं वैभव परत मिळाल. अरे सुप्रीम कोर्टात विमा कंपनी विरुद्ध केस जिंकली आपण.
1: अहो अहो ऐकलं गुरुजी काय म्हणाले ते.
2: श्रोते हो, आत्ताच आपण अष्टविनायक या चित्रपटाचं शीर्षक गीत ऐकलं. हे गीत गायलं होतं चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर यांनी संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. याच गीतासाठी आवड कळविणारी आणखी काही पत्रं आली होती, ती अशी आहेत. दसमले चौक परतुरेतून जयश्री दसमले, शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे आणि समस्त दसमले परिवार याच गीतासाठी आवड कळवली होती. गवळी गल्ली पूर्णा जिल्हा परभणीतून रामचंद्र सूर्यवंशी, गंगाबाई सूर्यवंशी, नेहा सूर्यवंशी, दीपाली सूर्यवंशी आणि समस्त सूर्यवंशी परिवार यांनी. यानंतरचं पत्र आलं होतं नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उंबरे आणि समस्त चिरके परिवार यांचं. तालुका माजलगाव, जिल्हा बीड इथले हे श्रोते आहेत. याच गीतासाठी आवड कळविली होती मुक्काम पोस्ट गिरगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोलीतून मारुतराव पांचाळ, गजानन नादरे, पोस्ट मास्तर शरीफ, पांडुरंग साळवे, दत्तराव कराळे आणि समस्त मित्रमंडळींनी. आणखी एक पत्र आलं होतं मुक्काम पोस्ट फुलवळ, तारुका कंधार, जिल्हा नांदेड इथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड आणि समस्त गायकवाड परिवार. नखाते हातगाव, तालुका पाथरी येथून हे पत्र आहे शिवाजी नखाते, जान्हवी नखाते, मयूर कवळे आणि मित्रमंडळींचं. याच गीतासाठी आवड कळवली होती बोररंजनी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथून सुंदरबाप्पा जाधव, श्रुती, संग्राम झुटे, आशिष काळे, राज, रणवीर, किशोर शिंदे, साईप्रसाद बोराडे, कीर्तनकार रघुनाथ महाराज, वर्षाताई देशपांडे, सरजूदादा जाधव आणि समस्त मित्रमंडळींनी. तेव्हा श्रोते हो, आता मात्र या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजच्या या कार्यक्रमातून मी सुषमा दहीभाते आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा अशाच कार्यक्रमात आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकलात, आपली आवड. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, 11:40 होत आहेत. प्रगतीच्या पाऊल वाटा हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत बालसंस्कार केंद्रांची गरज याविषयीचा भाग दुसरा. यामध्ये वीणा मांडाखळीकर यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकूयात. ऐकूयात कार्यक्रम प्रगतीच्या पाऊल वाटा.
1: नमस्कार श्रोतेहो, विशेष मुलाखती अंतर्गत सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, विशेष मुलाखती अंतर्गत आपण विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी मारणाऱ्या अनेक प्रेरणादायी व्यक्तींना आमंत्रित करत असतो. विषय वेगवेगळे, क्षेत्र वेगवेगळे, प्रेरणादायी प्रवास वेगवेगळा, अचीवमेंट वेगवेगळी. तर अशा अद्वितीय काम करणाऱ्या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून समाज

0: समाजासाठी समाजसेवेतून आपलं कार्य करणाऱ्या अशा अनेकविध क्षेत्रात उत्तुंग भरारी मारणाऱ्या, उत्तुंग यश मिळवणाऱ्या व्यक्तींना आपण विशेष मुलाखतीमध्ये आमंत्रित करत असतो. तर श्रोते हो, आपल्या समाजात संस्कृती संस्कार जर रुजवायचे असतील तर आपण लहान मुलांमध्ये हे संस्कार रुजवण्यासाठी प्रयत्नरत असतो. लहान मुलांना दिलेलं हे बाळकडू पुढची एक छान पिढी निर्माण करत असते. यामुळेच बालसंस्कार केंद्रांची गरज सध्या खूप वाढू लागली आहे का असा विचार मनात येऊन आपल्या परभणी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर इतर प्रांतांमध्ये देखील बालसंस्कार केंद्र काळाची गरज ही गरज ओळखून वीणा मांडाखळीकर या बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून अनेक लहान मुलांना संस्कार वर्ग देण्यासाठी कार्यरत आहेत. जाणून घेऊयात की हे बालसंस्कार केंद्र त्यांनी कशा पद्धतीने सुरू केले, हे सुरू करण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं आणि आज बालसंस्कार केंद्रांमधून लहान मुलांवर कशा पद्धतीने कोणते संस्कार केले जातात. जाणून घेऊयात स्वतः त्यांच्याकडून, डॉक्टर वीणा मांडाखळीकर यांच्याकडून. श्रोते हो, मुलाखतीचे दोन भाग आम्ही प्रसारित करणार आहोत. श्रोते हो, बालसंस्कार केंद्र काळाची गरज याविषयी वीणा मांडाखळीकर यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. त्यांची मुलाखत आपण आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करतो आहोत. तर श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण याविषयी त्यांच्याशी चर्चा करत होतो. आता जाणून घेऊयात उर्वरित भागामध्ये याविषयी उर्वरित मुलाखत. शहरी भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये असे तीन जर टप्पे केले तर तुम्हाला काय वाटतं की कुठल्या भागामध्ये जास्त लहान मुलांना संस्कार करण्याची गरज जास्त आहे?
1: आता सध्या आम्ही नानखेडा जो घेतला आहे तो इथून 7 किलोमीटर आहे परभणीहून. नानखेडा ते
0: ग्रामीण भाग,
1: हा ग्रामीण भाग आहे. तर तिथे मुलांना काहीच येत नव्हतं, अजिबात त्यांना साधं नाव सुद्धा सांगता यायचं नाही आणि कारण तो परिसरच तसा नाही शिक्षणाच्या बाबतीत त्यांना काही. आणि मुली ज्या आहेत आणि 8वीपर्यंत शिक्षण असल्यामुळे पुढे शिक्षणच नाही, मग शाळा बंद झाल्यानंतर काय करणार, नुसतेच ते शेतामध्ये त्यांच्या सोबत आई वडिलांसोबत काम करणार. मग त्यांना शिक्षणासाठी आम्ही तिथे जाऊन परिसर अभ्या म्हणजे त्यांचा तिथला हे घेतला, सर्वे केला आणि तिथे जाऊन आम्हाला काम करायचं असं आम्ही सगळ्यांनी, आम्ही आचार्य अविनाश गोहाड, डॉक्टर दिवाकर कुलकर्णी आणि मी, आम्ही तिघांनी मिळून असं ठरवलं की तिथे जाऊन आता आपण काम करायचं आहे. म्हणून मग तिथल्या मुली, काही मुली ज्या आहेत त्या सायकलवर येतात परभणीला अजूनही आणि परभणीला शिकतात पण आहेत. मग त्यांचं थोडंसं आहे अभ्यासाच्या बाबतीत काही. आणि काही मुली नानखेड्याच्याच काही येतात आहे रोज इथे पण, गुरुकुलला पण येतात आहे. पण आम्ही मंगळवार बुधवार सकाळी जातो तिथे, मंदिरातच क्लास वर्ग घेतो आणि तिथे लहान लहान मुलं येतात. मग तिथे एक परिपाठ तयार केलेला असतो आम्ही, एक ध्येयमंत्र असतो, त्यानंतर मनाचे श्लोक असतात, ह्या सगळ्या गोष्टी, एक जयस्तुते सावरकरांचं ते घेतो गीत आणि काही गीतं वगैरे असे घेत असतो. आणि काही वाचन लेखन हे तर आपल्याला करायचंच आहे, याच्यावर अगदीच भर द्यायचा आहे, त्यामुळे ते तो एक भाग चालूच असतो. आणि 1.5-2 तास आम्ही जवळजवळ तिथे असतो, 10-10:30 पर्यंत आम्ही तिथे रोजचा म्हणजे दर मंगळवार बुधवार आम्ही तिथे वर्ग घेतो. आणि त्यांना जितकं, त्यांना देखील खूप कौतुक आहे, ते आधीच येऊन बसतात.
0: तुम्हाला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये संस्कार वर्गांची जास्त गरज आहे?
1: गरज आहे, गरज आहे.
0: बरं, ते काय सांगाल बरं की या ज्या बालसंस्कार केंद्रांमध्ये आपण स्वतःला वाहून घेतलंय, या बालसंस्कार केंद्रांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असते का, मुलींची संख्या कमी असते का?
1: मुलींची संख्या जास्त असते, मुलांची कमी असते.
0: का असं असेल बरं?
1: कारण मुलींना कसं आहे की स्वतःची जिद्द चिकाटी आपण आपल्यावरूनच बघतो की महिलांमध्ये जी शक्ती असते ती अगदी जास्त ऊर्जा देणारी असते. प्रत्येक गोष्ट त्यांना करावीशी वाटते आणि मी हे केलं तर चांगलं होईल घटना, आणि त्यांचा स्वतःचा तो विचार असतो पुढे जाण्याचा. तसं त्या मुली पण पुढे जाण्यासाठी तयार असतात, कुठल्याही कार्यक्रमामध्ये पुढे होऊन भाग घेतात. आता आम्ही कालच्या याच्यामध्ये झालं तर 3 मुली नानखेड्याच्या आमच्या कार्यक्रमात होत्या आणि अगदी आत्मविश्वासाने त्या बोलू शकतात. त्यामुळे मुलींना आणि मुलींना घडवणं हे जास्त चांगली गोष्ट आहे ना, कारण पुढे जाऊन त्यांना संसारामध्ये या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. जितकं त्या संस्कारक्षम होतील तितका त्यांना पुढे संसारात पण ह्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. कारण खेडेगावामध्ये कसं

0: असतं की त्यांना असं वाटतं या मुलींनी पुढे शेतातच काम केलं पाहिजे, पण असं व्हायला नको म्हणून यासाठी आम्ही त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो की त्यांनी पुढे जाऊन काहीतरी त्यांच्या स्वतःसाठी केलं पाहिजे.
1: बरं, मुलींना तर हे पटतंय की हे संस्कार होणं आवश्यक आहे, हे आपण ताईंकडून शिकून घेणं खूप आवश्यक. मग मुलांनी पण या बालसंस्कार केंद्रांकडे, या वर्गांकडे वळावं यासाठी आपण प्रयत्नरत आहात का?
0: हो, आता मुलांना कसं आहे,
1: उपप्रश्न त्यातला असा की मुलांना जास्त संस्कार करण्याची गरज आहे का?
0: मुलांना संस्कार करण्याची गरज तर आहेच आहे, पण मुलांना कसं आहे की इतक्या लवकर ते पुढे जातील असं आपण सांगू शकत नाही. कारण कसं आहे की त्यांच्यावर संस्कार करणं थोडंसं अवघड जातं. कारण कशामुळे की त्यांना बाकीचा जो परिसर आहे त्यामध्ये त्यांची मित्र कंपनी, त्यांच्या घरातला जो परिस्थिती आहे, त्यांच्या घरातले आई वडील कसे वागणूक करतात, देतात किंवा ते वागतात, त्यावर त्यांची वागणूक अवलंबून असते. आपण खूप प्रयत्न करतो आहे की मुलांनी पुढे जावं, कारण आता जी पिढी आम्ही घडवतो आहे त्यातले काही मुलं तर नक्कीच पुढे चांगले संस्कारित होतील, हे मी नक्कीच शाश्वती देऊ शकते माझ्या अनुभवावर. पण आता जे मुलं थोडेसे पुढे गेलेले आहेत, थोडे मोठे झालेले आहेत, त्यांना संस्कारित करणं ते आमच्याकडे आले किंवा कोणाला वाटलं की नाही ते गेले तर आपला मूल चांगलं होऊ शकेल, आणि त्यांनी जर आमच्याकडे कोणाला पाठवलं मुलांना तर आम्ही त्यांची नक्कीच चांगली त्यांना वागणूक देऊन त्यांचा एक संस्कारक्षम मुलगा तयार करू शकतो, एक अगदी पिढीतला.
1: वा,
0: हे सांगू शकते.
1: वा, खूपच छान. संवादाबद्दल पण आपण बोललात की लहान मुलांशी संवाद होणं खूप आवश्यक असतं, परंतु बालसंस्कार केंद्रांमध्ये, बालसंस्कार वर्गामध्ये मुलांची संख्या वाढवण्यासाठी पालकांशी संवाद होणं आवश्यक आहे. कारण ज्यांची मुलं आपल्या या वर्गामध्ये यावी, त्यांच्यावर संस्कार करावेत असा तुमचा जो मानस आहे, त्यासाठी तुम्हाला पालकांशी देखील संवाद साधावा लागला असेल.
0: हो, साधतो ना, आम्ही पालक बैठका घेतो आणि त्यातून आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत असतो की ह्या इथे आम्ही आता हा एक भाग घेतो आहे, तर हा जो संस्कारित भाग आहे तो मुलांवर कितपत झालेला आहे, तर हे पालकांच्या मनोगतातून आम्ही ऐकून घेतो की तुम्हाला कसं वाटतंय की मुलगा तुमचा कुठेपर्यंत आलेला आहे, किती त्याच्यावर परिणाम झालेला आहे, तो काही शिकला आहे का नाही शिकलेला आहे. मग हे प्रश्न त्यांच्याकडून आम्ही प्रश्न काढतो आणि त्यांना विचारतो आणि त्यांचं मनोगत घेतो की तुम्ही सांगा आम्हाला की तुम्हाला अजून काही कमी पडतंय का, कमी पडतंय का, की आम्ही अजून काही द्यायला हवं आहे तुम्हाला तुमच्या मुलांसाठी, आणि तुम्ही पण काही प्रयत्न करता आहात की नाही तुमच्या मुलाला थोडंसं पुढे जाण्यासाठी. मग या दोघांचा दोघींचा संगम आम्ही हे करून एकत्र करून मग त्यातून पुन्हा आम्ही काही निर्णय घेतो आणि पुन्हा त्यावर प्रयोजन करून पुढे जातो.
1: अच्छा, म्हणजे पालकांशी पण संवाद
0: संवाद होतो, अगदी आवश्यक आहे.
1: बरं, इतक्या वर्षांच्या आपल्या अनुभवावरून काय सांगाल की जे संस्कार होत आहेत, बालमनावर झालेले संस्कार तर मुलं सहसा विसरत नाहीत असं म्हणतात, परंतु जेव्हा आपण सुरू केलं हे कोरोनाच्या आधी, हे जे वर्ग सुरू केले, आता बरेच मुलं मोठेही झाले असतील, तर बालमनावर केलेले संस्कार आजपर्यंत त्यांच्यामध्ये रुजलेले आहेत का? अशी काही मुलं तुमच्या संपर्कात असतील?
0: अगदी असतात, कुठेही भेटले तरी मॅडम तुम्ही ते शिकवलं होतं ते आम्ही अजूनही पाठ आहे आम्हाला, आणि ते पाठांतर आमचं कधीच विसरलेलं नाही. कुठलेही आता आमच्यासोबत जे लहान मुलं होते, म्हणजे घरात त्यांच्या काहीच नाही आहे ना, कारण ते घरात बायका बाहेर काम करणार आहे सगळ्या, तर त्या अजूनही येऊन आम्हाला बोलतात की तुम्ही गीता शिकवणार आहेत तर आम्ही पण गीता शिकायला येणार आहे, आणि असे चार पाच मुली मुलं माझ्याकडे येतात पण शिकायला, अजूनही गीता शिकायला येतात, आणि पाठांतर जितकं करून घेता येईल तेवढं आम्ही करूनच घेतो त्या मुलांकडून, आणि त्यांचं रिस्पॉन्स चांगला आहे, अगदीच छान मिळतो प्रत्येक गोष्टीत.
1: छान,
0: ते सांगत असतात, मुलं बोलत असतात.
1: अच्छा, ताई काय सांगाल बरं की आपण सुरुवातीला जसं म्हणतो की फक्त परभणी जिल्ह्यापुरतंच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक राज्यांमध्ये हे बालसंस्कार केंद्र सुरू करण्याची आपण जो वसा घेतलेला आहे, तर काय सांगाल, पालकांना काय संदेश द्याल आज या मुलाखतीमधून की मुलांवर संस्कार होणं ही काळाची गरज जी निर्माण झालेली आहे, तर त्यासाठी या बालसंस्कार केंद्रांमध्ये मुलांनी यावं किंवा पालकांनी त्यांना पाठवावं यासाठी आपण काय संदेश द्याल पालकांसाठी?
0: पालकांनी स्वतःच्या मुलांबद्दल थोडासा विचार करावा
2: अशी चर्चा करत होतो. आता जाणून घेऊयात उर्वरित भागामध्ये याविषयी उर्वरित मुलाखत.

0: शहरी भागा गुरु आई आणि त्यानंतर शिक्षक आपले गुरु असतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने अनेक गोष्टी आपण शिकत जातो आणि त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत जातो. तर शाळा देखील बालमनावर संस्कार करणारं एक उत्तम स्थळ आहे, उत्तम जागा आहे आपल्या सगळ्यांसाठीच. जाता जाता शेवटचा एक प्रश्न असा विचारते की बाल संस्कार केंद्र सुरू कोण करू शकतं, म्हणजे ज्यांना कोणी इच्छुक आहेत तर त्यांना काय सांगाल की सुरू करण्यासाठी काय करायला हवं, त्यांच्यामध्ये कोणते गुण असायला हवेत?
1: हां, एक तर आता बालसंस्कार केंद्र तुम्हाला सुरू करायचं आहे. आता अनेक ठिकाणी मंदिर आहेत, मंदिराच्या शेजारी संध्याकाळी मुलं खेळत असतात, भरपूर मुलं असतात संध्याकाळी खेळतात. मग थोडंसं त्यांच्याशी जाऊन बोलायचं की अरे आज काय, तुम्ही काय खेळ खेळताय, काय चालतं तुमचं, रोजचा खेळ कुठला असतो, मग येता का थोडस आपण बसूयात, थोडा गप्पा मारूत. मग एखादी त्यांना छोटीशी गोष्ट त्याच्यामध्ये घ्यायची, त्यानंतर एखादं गीत तुम्हाला येत असेल तर ते घ्या, किंवा मग आई वडिलांच्या विषयी विचारायचं, किंवा तुम्ही ह्या देवळात रोज येता, मग रोज तुम्हाला कोणी भेटतं का, तुम्ही कोणाशी बोलता का, असं काही म्हणजे प्रश्नातून प्रश्न निर्माण करत त्यांना चालना द्यायची. आणि मग आज त्यांना तुम्ही बोललात त्यांच्याशी तर त्यांना ते आवडेल, आणि मग उद्या अजून एक दोन मुलं जास्तीचे वाढून त्या येतील तिथं. मग इथून हळूहळू हळूहळू पुढे त्यांचे संस्कार वर्ग सुरू करायचं, आणि मग पालकांना बोलवायचं की हे असे मुलं आम्ही तयार करतोय तर तुम्ही इथे पाठवा, म्हणजे रविवारच्या रविवारी तुम्ही घेऊ शकता. एरवी कसं आहे की मुलांना वेळ नाही, कारण त्यांचे ट्युशन खेळ सगळ्या शाळेचा अभ्यासक्रमात ते गुंतलेले असतात, त्यामुळे त्यांना वेळ नसतो. म्हणून दर रविवारी तुम्ही एक वेळ ठरवून द्यायची आणि त्या वेळामध्ये संस्कार घ्यायचे. आणि संस्कार वर्ग घेताना थोडीसा परिसर त्यांची सुरक्षितता आहे की नाही, पालकांनी पाठवण्यासाठी त्यांना विचार करता येतोय की नाही इथे सुरक्षित आहे बाबा आपले मुलं, यासाठी सगळ्या गोष्टीचा इथे विचार करायला हवा. आणि हळूहळू मग ह्या इथून बालकेंद्र सुरू झालं त्याच्या पुढे थोड्याशा अंतरावरून अरे नाही इथं बालकेंद्र सुरू झालेलं आहे, काहीतरी चांगलं शिकवतायत, मग त्या शिक्षिकेने पण थोडस सुरू करायचं. आणि इथे शिकवताना ती थोडीशी प्रशिक्षित पाहिजे शिक्षिका, की तिला स्वतःचाच आत्मविश्वास पाहिजे की मी शिकवू शकते बाबा. मग त्यासाठी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे की काय शिकवायचं काय नाही, मग कसं शिकवायचं. नुसतं उभं राहून तुम्ही मख चेहऱ्याने शिकवू शकत नाही बालकेंद्रामध्ये, अगदी तुमच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांना आकर्षित केलेलेच पाहिजे त्याच्याशिवाय. मग म्हणून हे प्रशिक्षण शिबिर आवश्यक आहे, त्यासाठी पण आमचे प्रयत्न आहे. आता संभाजीनगरला 26-27 एप्रिलला प्रशिक्षण झालंय बालकेंद्राचं, तर तिथे 60 लोक आले होते एकूण, त्यांनी प्रशिक्षण घेतलंय आणि ते आता सुरू झालं. छत्रपती संभाजीनगरला आता 5 केंद्र सुरू झाले, इथे आपले 10 आहेतच. असे प्रत्येक ठिकाणी आता देवगिरी प्रांतात बालकेंद्र असेच प्रशिक्षण घेऊन ते सुरू करत आहेत.
0: खूपच छान, अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण मुद्दा आजच्या मुलाखतीचा होता की बाल संस्कार केंद्र ही काळाची गरज आहे आणि त्यानुसार आपल्या परभणी शहरामध्ये आपण पाऊल उचललेलं आहे आणि त्यासोबतच इतरांनाही प्रेरणा देणं, प्रोत्साहित करणं याचं काम आपण सुरू केलंय. एक छोटासा प्रश्न असा राहिला की लहान मुलांच्या बाबतीमध्ये प्रत्येक पालक त्यातल्या त्यात आई त्रासलेली आहे की लहान मुलं जेवणच करत नाहीयेत, जेवणाची आवड नाहीये, तर याबद्दल थोडक्यात काय सांगाल की ती गोडी कशी रुची निर्माण करावी?
1: आता लहान मुलांच्या समोर जेवण ठेवलं की त्यांना ते वरण भात भाजी नको वाटते, पण त्यावेळेस जर तुम्ही काही त्यांच्याशी गप्पा मारल्यात विषय वेगळा घेऊन की आता हे अन्न आहे समोर, मग ह्या अन्नामध्ये कुठली भाजी आहे बा, काय भाजी आहे, याचा रंग तुला माहिती आहे का, कुठली भाजी आहे, त्याचं नाव, त्याच्यानंतर हा भात कुठल्या रंगाचा आहे, याच्यामध्ये तूप टाकल्यावर कशी चव येईल, ह्या गोष्टीचा म्हणजे कसं आहे की खूप बोलताच आलं पाहिजे समोर, त्या मुलासोबत देखील त्या लहान बाळासोबत देखील बोलता आलं पाहिजे. मग काऊ आलाय का, चिव आली आहे का, मचूचा आवाज कसा असतो, मग चूचू करते का, मग आता एखादा मध्येच वाघ काढायचा, वाघ म्हटलं की हा करला की लगेच मग वाघाचं म्हटलं की अरे तो घाबरतो मुलगा, लहाना मुलगा, मग ह्या एक्सप्रेशन मधून त्यांना एक एक घास खाऊ घालणं आणि मग त्याच्यातून आवड निर्माण होत राहते हळूहळू, की त्याची चव कळत राहते त्या मुलांना. म्हणून हे थोडंसं अवघड आहे, कठीण आहे, पण आपण करू शकतो हळूहळू. यावर प्रयत्न करत राहिले तर प्रयत्नात ती परमेश्वर असं म्हणतोच आहे आपण, त्यामुळे ते प्रयत्न करत राहिले की हळूहळू

0: आहाराची पण त्यांना सवय लागते एक विशिष्ट.
1: छान. म्हणजे मला असं वाटतं की थोड्याफार आयात सवय लावतात की ओळख करून देतात. आपण म्हणतोय की सगळी लहान मुलं जंक फूडकडे वळली आहेत, त्यांना ते बाहेरचे खाद्यपदार्थ आवडतात, परंतु ओळख करून देणारे आपणच आहोत.
0: अगदी अगदी अगदी. त्या जंक फूडचा पण आपण घरीच करू शकतो ना. आता तुमचा पिझ्झा आहे, पोळीच थोडीशी हे करून त्याच्यावर सगळ्या भाज्या टाकून केला तर पिझ्झा तयार होतो. काहीच अवघड नाही आहे कोणती गोष्ट करण्यासाठी, फक्त आयांना वेळ नाही आणि करण्याची इच्छा नाही म्हणून.
1: अच्छा, खरे काही काही गोष्टी खरं तर पालकांनी स्वतःमध्ये बदल करून घेणं आवश्यक आहे. आणि ज्याची कमतरता दिवसेंदिवस वाढत चालली आहे ते म्हणजे संवाद. संवाद दिवसेंदिवस प्रत्येकानेच वाढवणं आवश्यक आहे. तो एक संस्काराचा भाग आहे असं समजून लहान मुलांसोबतचा हा संवाद जास्तीत जास्त वाढवणं, आणि त्यातून जसं आपण सुरुवातीलाच म्हणालो की संस्कार हे करायचे नसतात तर ते संस्कार होत असतात. लहान मुलं मोठ्यांना अनुकरण करतात आणि त्यातून ते शिकत जातात.
0: आणि घडवायचं असतं ना त्यांना. आता जसं मुळं रुजलेत त्या मुळाला हवा पाणी सगळ्या गोष्टींची गरज असते, तेव्हाच ते रोपटं बाहेर येतं. त्याप्रमाणेच या मुलांना सगळ्या गोष्टीचं द्यायलाच पाहिजे ना. तुमचं व्हिटॅमिन सी आहे सगळं, सगळ्या गोष्टीचा भार त्यांच्यावर दिला तरच तुम्ही ते मूल घडवू शकता. आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ नाही दिलात मग ते एकटं बसतं, मग अशा निमित्ताने त्याला काही बोलण्याची संधी मिळत नाही, विचार करण्याची संधी मिळत नाही, काहीच होत नाही.
1: नक्कीच. वीणाताई, अतिशय छान असं मार्गदर्शन आज आपण केलं, उपयुक्त मार्गदर्शन केलं. आज असंख्य श्रोते आज तुम्हाला ऐकत आहेत आणि मला वाटतं की केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर निमशहरी शहरी भागांमध्ये देखील या संस्कार वर्गांची खरंच अत्यावश्यकता आहे. आणि पालकांना पुन्हा एकदा सांगूयात, संवाद हा महत्त्वाचा दुवा. आपण लहान मुलांशी संस्कार करण्यासाठी हा संवाद आपण नक्कीच वाढवायला हवा, रुजवायला हवा. पुन्हा एकदा आपण इथे आलात, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वेळात वेळ काढून या बाल संस्कार केंद्रांचं महत्त्व, ही काळाची गरज याविषयी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: धन्यवाद. खूप खूप छान वाटलं मुलाखतीमध्ये प्रश्नावरून, खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण बाल संस्कार केंद्र काळाची गरज या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. आपल्यासोबत आहेत वीणा मांडाखळीकर. त्यांच्याशी आपण चर्चा केली की खरंच बालसंस्कार केंद्रांची गरज कशी आहे आणि बालसंस्कार केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी आपण एक सामान्य नागरिक काय काय करू शकतो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून देखील या बालसंस्कार केंद्रांची संख्या वाढवू शकतो, या बालसंस्कार केंद्रांची निर्मितीही करू शकतो. तर श्रोतेहो, गरज ओळखूया आणि आपणही या बालसंस्कार केंद्रांमधून छोटंसं काम आपणही करूया. चला तर श्रोतेहो, या आशादायी विचारांसह सीमंतिनीला आता निरोप द्या. भेटूयात पुन्हा अशाच एका अद्वितीय काम करणाऱ्या व्यक्तीसह विशेष मुलाखतीअंतर्गत. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, सीमंतिनीला आता निरोप द्या. नमस्कार.
3: श्रोतेहो, आत्ताच आपण प्रगतीच्या पाऊलवाटा हा कार्यक्रम ऐकलात. या अंतर्गत आज आपण बालसंस्कार केंद्राची गरज याविषयीचा भाग दुसरा ऐकलात. यामध्ये वीणा मांडाखळीकर यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित केली. प्रगतीच्या पाऊलवाटा हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ या कार्यक्रमासह यानंतरचे सर्व कार्यक्रम महाराष्ट्राच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान FM बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकतात. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम काही क्षणातच मुंबई केंद्रावरून. प्रतीक्षा करा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो गेल्या काही दिवसांपासून गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरात विराजमान झाले आहेत आणि त्यानंतर घरोघरी माहेरवाशिणी गौरींचंही आगमन झालं आणि यथावकाश आपला पाहुणचार घेऊन ज्येष्ठा कनिष्ठांनीही आपला निरोप घेतला आणि आज बघा ना गणरायालाही निरोप द्यायची वेळ आलेली आहे. आज आहे अनंत चतुर्दशी. पण मैत्रिणींनो तुमच्या लक्षात येतंय का की या सगळ्या सण उत्सवांमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी आपल्या कुटुंबामध्ये एक वेगळी स्थानदल सणांची तयारी करण्याची एक लगबग सुरू असते. प्रत्येक सण कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेला असतो आणि या सगळ्या गदारोळात घराघरातले संवाद ऐकण्यासारखे असतात. चला तर मग आत्ताही आपण ऐकणार आहोत असाच एक कौटुंबिक संवाद. हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात सहभागी आहेत वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे, निकिता फपाळ आणि अनिल नरवडे.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं

0: राहुल, अरे राहुल कुठे गेलास तू?
1: अगाई मी इथेच आहे.
0: मग आवाज का देत नाहीस?
1: तूच म्हणतेस ना गणपती समोर शांत बसावं, म्हणून जरा शांत बसलो होतो ग.
0: शांत? आणि तू? मला वाटलं मोबाईलची बॅटरी संपली म्हणून शांत बसला असशील तू.
1: आजी,

0: आणि तुम्ही सर्व मंडळी ना फक्त माझ्या कामात दोष शोधता.
1: अरे दोष नाही शोधत रे, अनुभव सांगतो तुला.
2: आजी आज दादुड्याला काही म्हणू नको, आज बाप्पांचा शेवटचा दिवस आहे.
1: हो ग, म्हणूनच तर म्हणते आज भांडण नको. बाप्पांना निरोप देताना घरात आनंदही हवा आणि प्रेमही हवं ना.
0: बरोबर.
3: चला आधी सगळ्यांनी काम उरकून घ्या, आरतीची तयारी करायची आहे ना. बाप्पांना निरोप देण्याची वेळ जवळ आलीये.
2: आई
3: काय ग,
2: निरोप म्हणलं की मन थोडं भरून येत ना.
3: हो ग, 12 दिवस कधी गेले कळलंच नाही का.
0: हो ना, अगदी पहिल्या दिवशी बाप्पा आले तेव्हा वाटलं होतं अजून किती दिवस आहेत.
1: आणि आज बघ, विसर्जन करायची वेळ आली, म्हणता म्हणता अनंत चतुर्दशी देखील आली.
4: अरे मंडळी, घरात आल्यावर चहा मिळणार आहे की आज बाप्पा बरोबर चहाचंही विसर्जन आहे.
0: अरे वा, काका आले.
3: या या गोविंद काका.
4: काय मंडळी, वातावरण पाहूनच कळतंय आज बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली.
1: हो पण तुम्ही चहाचा निरोप घेण्याआधी बसा.
4: हो हो अहो, चहाचा निरोप मी कधी घेतच नाही. चहा माझ्याशी एवढा जोडलेला आहे की
0: चहा संपला की काकांचं मन दुखत.
4: बरोबर. आणि दुसरा कप मिळाला की मन पुन्हा प्रसन्न.
3: काका खरं सांगायचं तर बाप्पा आले की घरचं वातावरणच बदलून जातं, नाही का.
4: हो, घरात एक वेगळीच ऊर्जा येते.
2: सकाळची आरती, संध्याकाळची आरती,
0: त्यामुळे सगळे एकत्र येतात.
1: कसं आहे ना, खरं तर आपण रोजच दिवा लावतो पण गणपती समोर दिवा लावला की घर कसं उजळून निघतं हो की नाही. आणि खरं सांगू का, माणसांची मनं जरा जास्तच उजळून निघतात या दिवसात, हो ना.
0: आजी आज तुम्ही किती भारी भारी बोलताय ना.
1: का, माझ्याकडे भावना नाहीत की काय.
0: नाही, भावना आहेत पण त्यामध्ये जरा माझी थोडीशी खेचही असते बघ.
1: ती तर माझी खासियत आहे की नाही राहुल. मग
3: या 12 दिवसात किती आठवणी जमा झाल्याने.
2: पहिल्या दिवशी बाप्पांची स्थापना,
0: मग पहिली आरती,
1: मग मोदक.
4: हो, या घरातल्या मोदकांचा सुगंध तर माझ्या घरापर्यंत येत होता.
0: काका, सुगंध घरापर्यंत आला की तुम्ही घरापर्यंत पोहोचलात.
4: हो अहो, गणपतीचा प्रसाद आहे म्हटल्यावर अंतर कशाला बघायचं.
3: तुम्ही प्रसादासाठी येता की बाप्पांच्या दर्शनासाठी.
4: दोन्हीसाठी. दर्शनामुळे प्रसाद मिळतो आणि प्रसादामुळे दर्शनाला पुन्हा यायची प्रेरणा मिळते.
2: पण खरंच बाप्पांमुळे आपण सगळे रोज एकत्र जमलो.
3: नाहीतर आजकाल काय, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, प्रत्येकाची धावपळ, कुणाला काम कुणाला अभ्यास.
1: पण बाप्पा आले की काही काळासाठी का होईना, सगळ्यांचं लक्ष एकाच ठिकाणी राहतं हो की नाही.
0: आणि माहिती का, सर्वजण आहे ना जेवणाच्या टेबलवर एकत्रच बसले होते, एकत्र बसून जेवण करत होते.
3: तेच तर.
4: उत्सवाचा खरा अर्थ हाच नाही का. देवाची पूजा तर आहेच पण त्या निमित्तानं माणसं एकत्र येणं, प्रेम वाढणं, आनंद वाटणं हेही तितकंच महत्वाचं.
1: बरोबर.
2: आणि यंदा आपण आणखी एक गोष्ट जपली.
4: काय.
2: आपला गणपती पर्यावरण पूरक आहे.
0: काका, आपले बाप्पांची मूर्ती आहे ना शाडूची आहे बर का.
4: छान. म्हणजे बाप्पा आलेही निसर्गातून आणि परत निसर्गातच जाणार.
3: आपण उत्सव साजरा करताना निसर्गाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे, नाही का.
0: बरोबर.
1: अगं रश्मी, देवानं निसर्ग दिला आणि आपण त्याच देवाच्या नावावर निसर्गाला त्रास द्यायचा का.
3: नाही ना.
1: काही बरोबर नाही बघ.
2: म्हणूनच आपण यंदा शक्य तितका पर्यावरण पूरक उत्सव साजरा केला.
0: आणि आता विसर्जनही घराजवळच करणार.
4: पाण्याच्या टाकीत.
2: हो, छोट्या टाकीत.
4: म्हणजे बाप्पासाठी खास VIP विसर्जन टँक.
0: काका.
4: अरे हो, पण कल्पना वाईट नाही.
3: आपल्याला दूर कुठेही जाऊन गर्दीत विसर्जन करण्याची गरज नाही, घराजवळच शाडूच्या मूर्तीचं विसर्जन आपण करू शकतो, नाही का.
2: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विसर्जनानंतरच पाणीही आपण जपून ठेवणार आहोत.
1: अग, ते पाणी झाडांना देणार आहे ना आपण.
2: हो आजी.
1: मग बाप्पा जातील कुठे. आपल्या झाडांमध्येच तर

0: राहतील ना.
1: खरंच का आजी?
0: अरे राहुल, देवाला आपण एका मूर्तीत बांधून ठेवू शकत नाही रे. देव म्हणजे श्रद्धा, देव म्हणजे चांगुलपणा, आणि देव म्हणजे निसर्गाची काळजी घेणं.
1: अगदी बरोबर.

0: बरं रिया, मला सांग, तू निर्माल्याचं काय केलंस?
1: सगळं वेगळं करून ठेवलंय.
2: किती सगळं जमा झालंय ना.
1: फुलं, दुर्वा, हार, पानं, 12 दिवसात भरपूर निर्माल्य झालं.
3: हा, आणि मग ते कचरा पेटीत टाकणार का?
1: नाही काका,
0: मग
1: त्याच खत तयार करणार.
3: वा,
2: म्हणजे बाप्पांना वाहिलेली फुलं आता आपल्या झाडांना पोषणही देतील.
0: हो, ही किती सुंदर गोष्ट आहे की नाही.
4: आपण देवाला फुलं वाहिली आणि ती फुलं पुन्हा झाडांच्या रूपानं आपल्या अंगणात फुलली, तर मग किती छान की नाही.
1: यापेक्षा सुंदर प्रसाद कोणता.

0: त्याचं खत तयार करणार.
1: वा, म्हणजे बाप्पांना वाहिलेली फुलं आता आपल्या झाडांना पोषणही देतील.
2: हो, ही किती सुंदर गोष्ट आहे की नाही.
3: आपण देवाला फुलं वाहिली आणि ती फुलं पुन्हा झाडांच्या रूपानं आपल्या अंगणात फुलली, तर मग किती छान की नाही.
0: हा, यापेक्षा सुंदर प्रसाद कोणता.
1: म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्या अंगणातली फुलं बाप्पांच्या सजावटीला वापरायची.
4: हो, मग काकांनी फुलं तोडायला येऊ नये म्हणून मी कुंपण करणार.
1: अरे, मी फुलं चोरतो का?
3: नाही, फुलांचा सुगंध घेण्याच्या बहाण्यानं दोन फुलं गायब होतात.
1: अहो आजी, माझ्यावर असे आरोप
3: नाही तो 12 दिवसांचे पुरावे आहेत.

0: मात्र ग, आता खरंच बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे ना.
1: आई,
0: काय?
1: आपण बाप्पांना निरोप देतोय पण मनात एक रिकामीपणा येतोय ग.
0: तो तर येणारच ना.
2: ज्याच्यावर प्रेम असत ना, त्याला निरोप देताना मन कसं भरून येतं बघ रिया.
3: मला पहिल्या दिवसाची अजूनही आठवण येते.
4: मलाही येते.
0: पहिल्या दिवशी बाप्पांना घरी आणताना किती आनंद झाला होता ना.
1: हो, सगळ्या घरात आनंद.
3: मित्र आले,
2: शेजारी आले
4: आणि मी आलो. ते तर रोज येतच असत आपण. अहो, बाप्पांनी बोलवलं होत.
2: बाप्पांनी कि मोदकांनी?
4: दोघांनी.
0: खरंय, पण खरं सांगायचं तर ना, बाप्पांनी आपल्याला या 12 दिवसात खूप काही दिलं, नाही का?
1: आनंद,
3: एकत्र येण्याची संधी दिली,
2: श्रद्धा दिली
4: आणि पर्यावरणाची जाणीव.
0: हो, आणि म्हणूनच आपण त्यांना निरोपही एका चांगल्या विचाराने देऊया का.
3: चला मग, सगळं तयार आहे.
0: वाजला ह्याचा मोबाईल.
3: थांबा थांबा थांबा, करतो मी, बंद करतो, आता नाही वाजणार तो. चला मग, सगळं तयार आहे.
1: टाकी तयार आहे,
0: निर्माल्य वेगळं ठेवलंय,
2: बाप्पांच्या हातातलं फूल नीट ठेव.
3: हो आजी.
4: आणि ढोल?
3: काका, आपल्या घराच्या विसर्जनासाठी तुम्हाला ढोल ताशांचं बँड कशाला पाहिजे?
4: अहो, उत्सव आहे.
2: पण आवाजापेक्षा भावना मोठ्या असू द्यात हो.
4: बरोबर आहे आजी.
0: चला सगळ्यांनी मिळून बाप्पांना घेऊया.
3: गणपती बाप्पा
5: मोरया,
3: मंगल मूर्ती
5: मोरया,
1: पुढच्या वर्षी लवकर या.
2: आणि तोपर्यंत आमच्यावर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या.

0: आई बाप्पांना टाकी मध्ये ठेवू?
1: हो अगदी हळूवार ठेव हा।
0: हो हो
2: सगळ्यांनी हात लावा।
0: चला बरं सर्वांनी हात लावायला या।
3: हो हो बाप्पा या 12 दिवसात आमच्या घरात आनंद भरलात, आता जाताना फक्त आशीर्वाद ठेवून जा
1: आणि
0: सगळ्यांच्या मनात आनंद राहू द्या
1: आणि निसर्गाबद्दलची जाणीव कायम राहू द्या
4: आणि पुढच्या वर्षी मला पुन्हा प्रसादासाठी बोलवा।
3: अहो तुम्हाला प्रसादासाठी बोलवण्याची गरज नसते, तुम्ही स्वतःच येतात ना।
5: ती खरंच आहे।
3: मग
0: बघा बघा बाप्पा आता हळूहळू विरघळत आहेत।
1: हो माती मातीमध्ये परत जाते,
3: जिथून आले तिथच जाते।
5: आणि उद्या हे पाणी झाडाला देणार।
1: हो
0: म्हणजे बाप्पांचा आशीर्वाद आपल्या झाडांना मिळणार।
1: आणि हो त्या झाडांना फुलं आली की पुन्हा आपण बाप्पांना वाहू, नाही का?
3: किती सुंदर चक्र आहे ना हे।

0: रिया जरा इकडे ये ना.
1: काय झालं?
0: हे निर्माल्य कुठे ठेवायचं?
1: ह्या इथे ठेव बघ दादुड्या, आपण हे खत तयार करण्यासाठी वापरणार आहोत.
0: बर,
2: अगदी छान.
3: बघा, 12 दिवसात बाप्पांना वाढलेली फुलं आता झाडांसाठी उपयोगी पडणार नाही का?
4: म्हणजे बाप्पांनी जाताना झाडांसाठीही काहीतरी देऊन ठेवले.
3: हो, फक्त तुम्हाला प्रसादच दिला नाही.
1: हो काका, आणि हीच पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची खरी मजा आहे.
0: फक्त बाप्पांची मूर्ती पर्यावरणपूरक असून चालत नाही, तर आपली संपूर्ण सवयही पर्यावरणपूरक व्हायला हवी.
3: अगदी बरोबर.
2: सण 1-2 दिवसांचा असतो, पण त्यातून मिळालेला विचार वर्षभर जगायला हवा.

0: घर पुन्हा पूर्वीसारखं शांत झालंय.
1: हो ना, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ग.
2: पण मला वाटतंय घर रिकाम झालेलं नाही.
3: का ग?
2: कारण बाप्पा मूर्तीतून गेले असतील, पण त्यांच्या आठवणी, त्यांचा आनंद, त्यांचे संस्कार इथेच आहेत.
1: आणि हे झाडही आहे.
0: हो,
4: उत्सवाचा शेवट म्हणजे खर तर सुरुवात असते.
3: कशाची?
4: पुढच्या वर्षी पुन्हा चांगलं करण्याची,
0: आणखी सुंदर उत्सव करण्याची,
2: आणखी पर्यावरण पूरक उत्सव करण्याची,
1: आणि आणखी सगळ्यांनी एकत्र येण्याची,
3: आणि
4: आणि
3: पुढच्या वर्षी मोदकांची संख्या वाढवण्याची.
0: आता गोविंद काकांच्या मनातलं बोलल्यात बघा तुम्ही.
1: आजी आता कळलं बर का तुमच्यासाठी गणपती उत्सवाचा खरा संदेश काय आहे?
0: काय
3: काय बर?
1: गणपती बाप्पा मोरया, मोदकांची संख्या
3: वाढवा.
4: हा संदेश मी लगेचच स्वीकारतो.
0: अरे वा. चला आता एक शेवटचा जयघोष करूया.
5: गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया,
2: निसर्ग पूरक गणेश उत्सव
5: मोरया,
3: निसर्ग जपा,
4: पर्यावरण जपा,
0: आनंद वाटा,
5: आणि बाप्पांचा आशीर्वाद मनात जपा.
0: गणपती बाप्पा
5: मोरया,
0: पुढच्या वर्षी लवकर या.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
6: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलकं फुलकं.
6: हलक फुलक, हलक फुलक.
7: हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले होते नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे, निकिता फपाळ आणि अनिल नरवडे.

अष्टविनायक या चित्रपटातलं वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं गीत तुम्ही ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे अनंत चतुर्दशी आणि मी मगाशी म्हटलं तसं रोज काही ना काही आपण आपल्या गणपती बाप्पासाठी नैवेद्य करत असतो. तसंच बऱ्याच जणांकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे गणपती विसर्जन ज्या दिवशी असतं त्या दिवशी वाटल्या डाळीचा किंवा हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत असते. तर हीच रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत सोपी अशी ही रेसिपी आहे. आपल्याला जितक्या प्रमाणात हरभऱ्याची डाळ करायची आहे त्या प्रमाणामध्ये ही डाळ रात्री पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. दुसऱ्या दिवशी पाणी उपसून टाकायचं आणि ही डाळ तशीच अख्खी किंवा ज्यांना अख्खी आवडत नाही त्यांनी ही डाळ पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. आता ही डाळ बनवायची कशी, तर एका कढईत तेल घ्यायचं, त्यात फोडणी करायची, मोहरी जिरं टाकायचं आहे, हिंग घालायचं आहे, हळद घालायची आहे, थोडी कढीपत्त्याची पानं, थोड्या हिरव्या मिरच्या, हे सगळं घातल्यानंतर फोडणी तडतडली की मग त्यात थोडंसं तिखट घालायचं आणि मग ही भिजवलेली डाळ त्यात घालून ती परतायची आहे. या डाळीमध्ये वरून चवीप्रमाणे मीठ आणि थोडी साखर ही घालायची आणि मग थोडंसं पाणी टाकून या डाळीला वाफ आणायची आहे. ही डाळ जर तुम्ही वाटली असेल तर त्या वाटल्या डाळीला पाणी घालण्याची गरज नाही, ती अशीच नुसती वाफेवर शिजवायची. डाळ शिजली आणि थंड झाली की ती एखाद्या भांड्यात काढायची आणि मग त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं आहे. मैत्रिणींनो, या डाळीचा हा नैवेद्य घरोघरी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला दाखवला जातो. करायला अत्यंत सोपी आणि खायला अत्यंत चविष्ट अशी ही डाळ लागते बरं का.

0: तेव्हा नक्की करून बघा. मैत्रिणींनो, उद्या आहे 26 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचा मानवी आरोग्यावर होणारा थेट परिणाम आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या दिवसाची स्थापना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ द्वारे 2011 करण्यात आली. दूषित हवा, अशुद्ध पाणी, हवामान बदल आणि वाढतं प्रदूषण यामुळे मानवी आरोग्याला असणारे धोके ओळखून त्यावर उपाययोजना करणं ही त्यामागची खरी भूमिका आहे. 2026 या वर्षाची थीम आहे एन्व्हायरमेंटल हेल्थ स्टँडिंग विथ सायन्स टू प्रोटेक्ट कम्युनिटीज. पर्यावरण आरोग्य समुदायांच्या संरक्षणासाठी विज्ञानाच्या पाठीशी उभं राहणं अशी ही थीम आहे. आणि मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे निरोगी पर्यावरण, समतोल निसर्गाची गरज. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पर्यावरण याच क्षेत्रामध्ये अत्यंत सक्रिय असलेल्या गौरी मिराशी. गौरी मिराशी या पर्यावरण धोरण तज्ज्ञ असून त्या इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स या सामाजिक उपक्रमाच्या सहसंस्थापक आहेत. भारतातील शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय पुनर्स्थापनेसाठी हा उपक्रम कार्यरत आहे. पर्यावरण विज्ञान आणि प्रशासन क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेल्या गौरी पर्यावरणीय पुनर्स्थापना, कचरा व्यवस्थापन आणि हवामान लवचिकता यासाठी शाश्वत आणि समुदाय केंद्रित दृष्टिकोन वाढवण्यासाठी सखोलपणे कटिबद्ध आहेत. आपल्या कार्याद्वारे गौरी तळागाळातील कृती आणि धोरणात्मक वकिली यांच्यातील दुवा साधतात. स्थानिक सरकारं, नागरी समाज आणि नागरिकांसोबत जवळून काम करून अर्थपूर्ण पर्यावरणीय बदल त्या घडवून आणतात. इकोसत्वसोबतच्या त्यांच्या कार्याने छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरातील कचरा व्यवस्थापन पद्धतींमध्ये परिवर्तन घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. गौरी यांनी TISS मधून शाश्वत विकास सराव या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून तिथे त्यांनी विकास उपक्रमांमध्ये शाश्वततेची तत्व समाकलित करण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीने त्यांना पर्यावरण धोरण आणि शाश्वत विकासाचा भक्कम पाया दिला असून त्याचा उपयोग त्या आपल्या व्यावसायिक कार्यात सध्या करत आहेत. गौरी मॅडम नमस्कार, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: विषय आपला आहे निरोगी पर्यावरण आणि समतोल निसर्गाची गरज. आणि गेल्या काही वर्षांपासून हा विषय खूप ऐरणीवर आलेला आहे. एकूणच पर्यावरणाचं आरोग्य कसं चांगलं राहावं यासाठी अनेक संस्था आणि शासन दरबारी पण खूप काम केलं जातं आहे. तर पर्यावरणाचं आरोग्य म्हणजे नेमकं काय? पर्यावरणीय आरोग्य कशाला म्हणायचं?
1: ह्याचं अकॅडमिक उत्तर देते. सो पर्यावरणाचे आरोग्य म्हणजे परिसंस्थेतील भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांमधील समतोल स्थिती. जेव्हा ती स्थिती समतोल असेल तेव्हा त्या पर्यावरणाला आपण आरोग्यदायी म्हणतो. आणि ही समतोल स्थिती जेव्हा असते तेव्हा जी चक्र शाळेत आपण शिकलो असतो, कार्बन सायकल, वॉटर सायकल, नायट्रोजन सायकल, ही चक्रे स्थिर असतात आणि म्हणून जीवन टिकून असतं. आणि पर्यावरण जेव्हा आरोग्यशील असतं तेव्हा थोडेफार अडथळे, काही बदल ते शोषून घेऊ शकतं आणि रेझिलियन्स ज्याला आपण म्हणतो ते सावरून परत उभं राहायची क्षमता त्याच्यात असते. पण जेव्हा पर्यावरणाच्या आरोग्याला धक्का बसतो तेव्हा छोटे अडथळ्यांचा पण इम्पॅक्ट खूप मोठ्या स्तरावर होतो
0: आणि त्या प्रमाणावर तो दिसतो.
1: एक्झॅक्टली.
0: तर ह्या सगळ्या पर्यावरणाच्या आरोग्यावर कशा कशाचा नेमका परिणाम होत असतो?
1: मानवी प्रत्येकच ऍक्टिव्हिटीचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. त्याचं स्केल किती आहे, किती तो परिणाम होतोय आणि चांगला होतोय का वाईट होतोय, शेवटी आपण पण प्राणी, आपण पण पर्यावरणाचाच एक भाग आहोत. पण आपण असे एकुलते एक प्राणी आहोत की ज्याचा परिणाम पर्यावरणावर खूप जास्त होत आहे. सो आपण ज्या इंडस्ट्रीज आपण उभारतो, जे मटेरियल्स आपण वापरतो, मेटल असेल, प्लास्टिक असेल, पेपर असेल, ते घडवण्यात जी काय प्रक्रिया आपण करतो, जेव्हा

0: त्याचा वापर संपतो, जो कचरा आपण निर्माण करतो, ह्या सगळ्या आपल्या दैनंदिन जीवनातून पर्यावरणावर इम्पॅक्ट होत असतो.
1: आता आपण म्हणतो की आपल्या पृथ्वीच्या भोवती ओझोनचा एक थर आहे आणि या वातावरणामधला ओझोन थराचं प्रमाण जर कमी झालं किंवा जास्त झालं तर पर्यावरणाच्या संतुलनावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि तो आत्ताच्या काळामध्ये झालेला दिसतोय आपल्याला.
0: हो, ओझोनचा जो थर आपण आकाशात जो असतो तो जो म्हणतो तो पातळ जेव्हा होतो आणि झालेला संशोधकांनी सिद्ध केला आहे, तेव्हा सूर्याची किरणे जी आधी तो थर थांबवत होती, जे आपल्यापर्यंत नव्हते पोचत, ते आपल्यापर्यंत आता पोचायला लागले आहेत, ज्याच्यामुळे त्वचेचे बरेच प्रकारचे रोग आपल्याला दिसून येत आहेत. आणि ओझोन हा आपल्या हवेत जेव्हा असतो तेव्हा तो प्रोटेक्शन नसतो करत, तेव्हा तो एक प्रदूषकाचं काम करत असतो, ज्यांनी रेस्पिरेटरी आजार पण होऊ शकतात,
1: फुफ्फुसांशी रिलेटेड आजार होऊ शकतात.
0: ऍब्सोल्युटली.
1: आता ही जी ओझोनची जी जाडी आहे किंवा हा जो थर आहे हा कमी होण्याची काय कारणं आहेत?
0: अशी काही रसायनं आहेत जे आपण हवेमध्ये सोडतो, त्यांना फ्लोरोकार्बन्स असं म्हणतात. ते रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग अशा प्रोसेसेसमधनं जे रसायनं आपण हवेमध्ये टाकली आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या रिॲक्शननी तो थर कमी होताना दिसतोय असं.
1: आणि त्याचे परिणाम आता आपल्याला दिसत आहेत. तुम्ही जे म्हणालात की त्वचेशी रिलेटेड काहीतरी आजार होऊ शकतात आणि बरेच आणखी डोळ्यांशी रिलेटेड आजार होऊ शकतात. आता कार्बन डायऑक्साईडचं पण प्रमाण हवेमध्ये वाढतं आहे, तर याच्यामुळे हवामान चक्र कसं बदलतं आपलं किंवा त्याचा एकूणच पर्यावरणीय आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: सो कार्बन डायऑक्साईड हे एक झालं, पण त्याचसारखे मिथेन पण एक आहे. हे असे गॅसेस आहेत जे उष्णतेला धरून ठेवतात, त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस असं आपण म्हणतो. त्यांचं प्रमाण पर्यावरणात वाढलं की तापमान जास्त वाढतं आणि तापमान जेव्हा जास्त वाढतं तेव्हा समुद्रावर जे ग्लेशियर्स आपण म्हणतो, जे बर्फाचे स्टोर्स आहेत, त्यांच्यावर तो परिणाम व्हायला लागतो. समुद्राची पातळी वाढते, समुद्र किनारी बसलेल्या गावांमध्ये शहरांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. सो हे सगळे मूळ त्याचं कारण आहे पर्यावरणात ग्रीन हाऊस गॅसेस वाढणं.
1: हा, म्हणजे ते जास्त झाल्यामुळे हे सगळे
0: परिणाम आपल्याला दिसून येत.
1: आता आपण सगळीकडे ओरड दिसते ग्लोबल वॉर्मिंग होतंय, म्हणजे जागतिक तापमान वाढ सध्या दिसते आहे आणि त्यामुळे हिमनद्यांवर, तुम्ही आता म्हणालात ग्लेशियर्सचा, त्याच्यावर पण परिणाम होतो, समुद्रावर आणि जलचक्रावर एकूणच. तर तो परिणाम झाला तर काय होऊ शकतं पर्यावरणाला, कसा त्याचा ऱ्हास होऊ शकतो पर्यावरणाचा त्यामुळे?
0: आय थिंक आपण नेपाळमध्ये आता बघितलंच आहे, पाहतोय, म्हणजे आपल्या समोर होतंय. पर्यावरण हे आरोग्य जेव्हा त्याचं चांगलं आहे तेव्हा जास्त पाऊस होणं किंवा कोसळ होणं हे ते पर्यावरण शोषून घेऊ शकतं आणि त्यातनं पटकन स्थिर होऊ शकतं. पण आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण ह्यांना एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स म्हणतो, खूप जास्त तापमान, खूप जास्त पाऊस, ड्राऊट, हे सगळे इव्हेंट्स आता आपण वाढलेले बघतोय. जगातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स व्हायला लागले आहे आणि तेवढ्या गतीनी ती शोषून घ्यायची आणि परत उभं राहायची शक्ती पर्यावरणातही नाही आहे आणि मानवी कम्युनिटीजमध्ये पण नाही आहे.
1: आपण म्हणतो की जंगल तोडायला नाही पाहिजे आणि ते होताना दिसतंय, म्हणजे वनतोड, जंगलतोड सगळीकडेच, म्हणजे पूर्ण जगभरामध्ये आपल्याला दिसते आहे. यामुळे ही जी विविधता आहे, जैव विविधता, याचं संतुलन कसं बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर कसा होतो?
0: सो जंगलतोड किंवा वनतोड होते तेव्हा आपण मूळ म्हणजे त्या प्राण्यांचं किंवा कीटकांचं घर नष्ट करत असतो आणि त्यांचं घर जेव्हा नष्ट होतं तेव्हा ते दुसरीकडे राहायला जातात किंवा मग त्यांचं प्रमाण कमी कमी कमी होत जातं. आणि आपण शाळेत परत अन्न साखळीबद्दल शिकलेलो असतो, तर जेव्हा एका प्रजातीचं संख्या कमी होत जाते, फॉर एक्झाम्पल जर प्रेडिटर ज्याला आपण म्हणतो त्याची संख्या कमी झाली तर दुसरी प्रजाती ज्याच्यावर तो शिकार करत होता त्या खूप वाढतात आणि मग त्यांना त्यांचं अन्न कमी पडायला लागतं आणि असं त्या पूर्ण साखळीवर परिणाम आपल्याला
1: किंवा ताण येतो.
0: ऍब्सोल्युटली.
1: आणि त्याचा परिणाम मग आपोआपच पर्यावरणावर दिसायला लागतो.

0: जातो. आणि जी विविधता आहे त्यात प्रत्येक जागेचे काही तिथले असे फुलं, झाडं, प्राणी विशेषता असते आणि त्यांना आपण कीस्टोन किंवा इंडिकेटर स्पीशीज असे दोन प्रकार म्हणतो की ते जर दिसले तर तिथलं पर्यावरण छान आहे, आरोग्यदायी आहे असं आपण समजू शकतो. सो हे जी जैवविविधता आहे ते इंडिकेटर पण आहे आणि त्याच्यावर अवलंबून आरोग्य पण आहे पर्यावरणात.
1: बरोबर, आपण म्हणतो की नद्यांमध्ये रासायनिक द्रव सोडले जातात ते सध्या, किंवा एकूणच माणसाच्या आयुष्यामध्ये प्लास्टिक इतकं आलंय किंवा विविध प्रकारचा कचरा इतका आलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा नद्यांवर, समुद्रांवर आणि एकूणच जलचक्रावर कसा परिणाम होतो?
0: आय थिंक पहिले तर आपल्या मनावर परिणाम होतो. आपलंच शहर जर बघितलं तर खाम आणि सुखना या दोन नद्या आहेत ज्या मला तरी बालपणात ह्या नद्या आहेत असं कोणी नेलं नाही नदी दाखवायला, आणि जेव्हा माझ्या मुलाला मी नेते तेव्हा वाह नदीच्या ऐवजी शी नाला असं आपण जे रिएक्शन बघतोय, तर आपलं आणि नद्यांचं किंवा आपलं आणि पर्यावरणाचं नातं तुटत चालल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि चूक त्याची पण नाही आहे, आज आपल्या नद्यांमध्ये सांडपाणी, कचरा, मेलेली जनावरे, कन्स्ट्रक्शनचं कचरा हे सगळं आपण टाकून ठेवलेलं आहे. जे नदी काठ आहेत तिथे जे आधी आपण जैव विविधता दिसली असती ती आता दिसत नाही. एकच प्रकारचं ते मेक्सिकन येडी बाबू जे ज्याला आपण म्हणतो फक्त ते दिसतं. आणि म्हणून हे पण एक चक्र झालंय, नद्या अशा राहिल्या नाही की तिथे जाऊन आपण त्यांच्याशी कनेक्ट व्हावं आणि तो कनेक्शन तुटलं म्हणूनच त्यांची आज ही परिस्थिती आहे.
1: आता आपण पाण्याविषयी बोललो म्हणजे नद्या आणि समुद्र किंवा तलाव सुद्धा शहरांमध्ये गावांमध्ये दिसतात, त्याच्यावर ह्या गोष्टींचा खूप परिणाम होतो. पण आपण जर शेतीचा किंवा एकूणच मातीचा विचार केला तर हे जे अतिरिक्त रासायनिक खत किंवा कीटकनाशक शेतीसाठी सुद्धा वापरली जातात त्याचा मातीवर परिणाम होतो आणि पर्यायाने त्याचा पर्यावरणाच्या आरोग्यावरही कसा परिणाम होतो?
0: जेव्हा आपण खतं ऍड करतो मातीला तेव्हा खूप एक अशी स्पेसिफिक गोष्ट आपण ऍड करायला जातो. मातीतली जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती आपण समजून घेत नाही आणि एक गोष्ट केल्याने एकच परिणाम नाही पण 10 परिणाम होत असतात हे आपण कुठेतरी विसरतो. आणि म्हणून फक्त नायट्रोजन वाढवलं किंवा फक्त एक घटक वाढवला तर बाकी घटकांवर काय परिणाम होतोय ह्याचा आपण विचार करत नाही आणि मग काळाने ती मातीतली सुपीकता कमी होत जाते. तेच रासायनिक खतं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ग्राउंड वॉटरच्या माध्यमातून आपल्या नद्यांमध्ये नाल्यांमध्ये येतात, त्यांनीच आपण आपल्या शेतांना पाणी देतो. आणि बायोमॅग्निफिकेशन ज्याला आपण म्हणतो की अन्नसाखळीच्या प्रत्येक वरच्या लेवलवरती जे हानिकारक घटक आहेत त्यांचं प्रमाण कॉन्सन्ट्रेट होत जातो तर ते आपल्याच शरीरात येऊन फायनली कॉन्सन्ट्रेट होतं.
1: म्हणजे एकामागून एक ती साखळी असल्यामुळे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या आपण आपल्या शरीरातच घेत असतो, खाण्याच्या माध्यमातून, धान्याच्या माध्यमातून आणि पाणी पिण्याच्या माध्यमातून. म्हणजे हे जे होणारे साईड इफेक्ट्स आहेत ते शेवटी मानवाला आणि पर्यावरणाला घातक आहेत. पर्यावरण म्हटलं की प्रदूषण हा एक विषय येतो, मग ते हवेतलं असेल किंवा पाण्यातलं असेल. याशिवाय ध्वनी प्रदूषण, तर ध्वनी प्रदूषणही आजकाल खूप होताना आपल्याला दिसत आहे आणि पक्षी आणि प्राणी यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो? आणि आज तर आपण आनंद चतुर्दशी साजरी करतो आहोत आणि आपल्या या सगळ्या सण उत्सवांच्या मध्ये या प्रदूषणाचा परिणाम खूप जास्त असतो, याच्यामुळे या साखळीवर कसा परिणाम होतो?
0: हो, आय थिंक
1: प्राणी पक्ष्यांचं जे जीवन आहे ते कसं विस्कळीत होतं?
0: ध्वनी बरोबरच प्रकाशावर पण आपण जे मोठे लाईट आपण फ्लड लाईट्स वगैरे वापरतो, बरेचसे पक्षी प्राणी हे आवाजावरून किंवा सूर्योदय सूर्यास्त ह्या सायकलशी त्यांचं राहणीमान खूप गुंतलेलं असतं. आणि जेव्हा अननॅचरली रात्री खूप आपण प्रकाश करतो तेव्हा ते आपली वाट शोधू नाही शकत, किंवा जेव्हा आवाज खूप असतो तर ते एकमेकांना ऐकू नाही शकत, त्यांचं रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये आपण बाधा आणतो. म्हणजे शहरांमध्ये म्हणूनच जैवविविधता कमी होताना आपण बघतो.
1: आणि तुम्ही आता मघाशी एक मुद्दा सांगितला होता की जंगलांमधून सुद्धा प्रजा

0: प्रजाती नष्ट होताना काही काही दिसत आहेत, तर याच्या मागे हवामान बदल हा पण एक मुद्दा आहे का, की ज्यामुळे काही काही पक्षीसुद्धा मायग्रेट होताना दिसत आहेत आता, तर त्याचा काय परिणाम होतो पर्यावरण संतुलनावर?
1: आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी खूप गुंतलेल्या आहेत. म्हणजे प्रदूषणामुळे पर्यावरण बदल, पर्यावरण बदलामुळे जैवविविधतेवर इम्पॅक्ट, आणि मग जैवविविधता नष्ट झाल्यामुळे परत पर्यावरणावर इम्पॅक्ट. सो ह्या गोष्टी खूप एकमेकात गुंतलेल्या आहेत. हे मायग्रेशन असेल तर एक पॅटर्न्स खूप वर्षोनवर्ष हजारो वर्ष ते पक्षी ते पॅटर्न्स फॉलो करत असतात, आणि जेव्हा त्यांच्या पाथवे त्यांना फ्लायवेज म्हणतात कारण पक्षी उडत जातात, त्याच्यात जेव्हा काही त्यांचे आराम करण्याचे स्पॉट किंवा खाण्यापिणं जिथे आधी त्यांना मिळायचं तिथली जागा जेव्हा नष्ट होते तेव्हा त्यांचं मायग्रेशन जे त्यांच्या जीवनासाठी खूप गरजेचं आहे ते आपण डिस्टर्ब करतो. जैविक गोष्टींमुळेच ते मायग्रेट करत असतात. खूप थंडी, खूप उन्हाळा किंवा अन्न मिळण्याची क्षमता जिथे कमी होते म्हणूनच तर ते मायग्रेशन ड्राईव्ह होत असतं.
0: म्हणजे अगदी बेसिक गोष्टींसाठी ते खरं तर मायग्रेट होत असतात. त्यांच्या आवडत्या जागेपासून ते स्थलांतरित होतात ही किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे.
1: आम्ही काही पक्ष्यांचं ते राहणीमान आहे तसं की एका सीझनमध्ये ह्या भागात दुसऱ्या सीझनमध्ये त्या
0: भागामध्ये, आणि पण ते सोडून सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना मायग्रेट व्हावं लागतं. ही गोष्ट होऊ नये यासाठी मानवाने काय करायला हवं खरं तर पर्यावरणाच्या ह्या संतुलनामध्ये या गोष्टींना कसं महत्व दिलं गेलं पाहिजे, कारण आपल्याशी जोडलेल्या या सगळ्या साखळ्या आहेत.
1: हो, खरं सांगायचं तर आय थिंक पर्यावरणाच्या क्षेत्रात पुढाकार घेणारी लोक वाढलीच आहेत. गेले 10-15-20 वर्षात खूप देशांमधली लोक येऊन की एक सेंट्रल एशियन फ्लायवे हा एक पक्ष्यांचा मायग्रेशनचा एक पाथ आहे, त्याच्यात जी जी देश येतात ती एकत्र येऊन ह्यांचा जो मार्ग आहे तो कसा सुरळीत करू शकतील ह्याच्यासाठी पण एफर्ट्स आणि चर्चा वगैरे सुरू आहे. पण आय थिंक प्रॉब्लेम इतका मोठा आता झाला आहे आणि इतका गुंतलेला आहे की एक गोष्ट करून किंवा थोड्याशा लोकांनी करून आता चालणार नाही.
0: त्यासाठी सगळ्यांचा सक्रिय सहभाग खूप आवश्यक आहे. याच प्रश्नाकडे मी येते की मानवी विकास आणि पर्यावरणाचं संतुलन यामध्ये समतोल राखणं का आणि किती आवश्यक आहे?
1: आपण आतापर्यंत मला वाटतंय की चक्रांबद्दल बोललो, बायोमॅग्निफिकेशन बद्दल बोललो, पण कुठे ना कुठे हे पुस्तकी ज्ञान नसलं तरी जळता कचरा जर शेजारी असेल तर श्वास घ्यायला त्रास होतो हा आपला अनुभव आहे. जेव्हा आपले उन्हाळ्यातले तापमान खूप वाढत चालले तेव्हा आपल्याला जो त्रास होतो तो आपला अनुभव आहे. सो तो समतोल आपण नाही राखू शकलो आहोत आणि त्याचे दुष्परिणाम अगदी काहीही वाचलं नसेल काहीही बघितलं नसेल तरी अनुभवातनं आपल्याला आता जाणवायला लागले आहे. आणि सो का समतोल तो राखावा, आय थिंक ह्याचं उत्तर सगळ्यांकडे आहेच.
0: फक्त त्यावर काम करण्याची खूप गरज आहे.
1: कुठेतरी आपण त्याचे जे दुष्परिणाम होत आहे त्याच्यावर काम करत राहतोय. तापमान वाढलं तर एसी लावू, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर गाडी घेऊ आणि खिडक्या वर करून यु नो तेवढीच हवा वापरू, असं आपण त्याच्याकडे बघतोय. ते खराब का होतंय आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे इथे लक्ष जाणं गरजेचं आहे.
0: म्हणजे मूळ प्रश्नाकडे जाणं खूप गरजेचं आहे. आपलं जसं मानवाचं आरोग्य असतं तसंच पर्यावरणाचंही आरोग्य असतं हे बऱ्याच जणांच्या गावी पण नसतं. यासाठी कुठले घटक मोजणं आवश्यक आहे? म्हणजे हवेतनं ते कळतं आपल्याला, पाण्यातनं कळतं, मातीतनं कळतं, जैवविविधतेतनं कळतं की आणखी कशातून कळतं आणि ते कसं कळून घ्यायला हवंय आपण?
1: आय थिंक दुर्दैवाने आपली परिस्थिती आज अशी आहे की हे सगळं आपल्याला मोजावं लागतंय आणि बरेच इंटरनॅशनल किंवा नॅशनल स्टँडर्ड्स आपण बनवतो की AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स तुमचा इतका असला तर तुमची हवा योग्य आहे किंवा योग्य नाही आहे. तसंच वॉटर क्वालिटीचे क्लास ए वॉटर आहे का क्लास बी वॉटर आहे, त्यातलं COD BOD कुठले घटक तुम्ही मोजताय, काय त्याच्यात तुमच्या पाण्यात आहे हे आपण मोजतोय. तर हे सगळे आता इंडिकेटर्स आहेत जे आपल्याला सांगू शकतील की किती चांगलं किंवा वाईट आपली परिस्थिती आहे आणि जे काय आपण प्रयत्न करतोय त्याचा प्रभाव होतोय का नाही होते. खूप झाडं लावायचा एका शहराने मानस घेतला

0: तर 10 वर्षांनी तापमानात मायक्रोक्लायमेटमध्ये, मॅक्रोक्लायमेटमध्ये नाही पण शहराच्या अवतीभोवती घरांच्या अवतीभोवती तापमानात घट झालेला दिसला पाहिजे, एअर क्वालिटी इंडेक्स कमी झालेला दिसला पाहिजे. सो हवा असेल, पाणी असेल, जमीन सॉइल चं आपण टेस्टिंग करू शकतो. जैवविविधतेत आधी संशोधकांवर अवलंबून असायचो की ते जातील ते बघतील कुठले कुठले दिसत आहेत. आता ई डीएनए टेक्नॉलॉजी पण खूप वेगाने पुढे येते आहे की पाण्यातनं डीएनएचे सॅम्पल्स घेऊन आपल्याला समजू शकतं की त्या भागात कुठले कुठले जीव प्राणी आणि पक्षी आहेत. सो आय थिंक ती टेक्नॉलॉजी खूप वेगाने वाढती आहे पण ते आपल्याला गाईड करू शकणार की सध्या परिस्थिती काय आहे, ती सुधारती आहे का अजून बिघडती आहे. ती सुधरवायला जे प्रयत्न करायचे आहेत ते आपल्यालाच करायचे आहेत.
1: संपूर्ण जगाचा विचार केला तर असे कोणते कोणते देश आहेत की जे म्हणजे प्रदूषण मुक्त आहेत आणि आपल्या देशाचा भारताचा कितवा नंबर आहे?
0: आय थिंक रँकिंग बऱ्याच प्रकारचे आहेत आणि दुर्दैवानी भारताचा पर्यावरणाच्या क्षेत्रात परफॉर्मन्स हा कमी आहे. ते रिसर्च असेल की किती डेटा अवेलेबल आहे किंवा मग तुमचं 10 सगळ्यात प्रदूषित शहरं बघितली तर 4 का 5 भारताची टॉप 10 मध्ये आहेत देश जगाच्या. पण चांगले एक्झाम्पल्स म्हणायला जर गेलं तर जपानचे काही भाग, भूटान, युरोपमध्ये नॉर्वे, स्कॉटलंड ते भाग किंवा इवन चीन, ज्या परिस्थितीत खूप इंडस्ट्रियलायझेशननी जी परिस्थिती उजाडली होती चीनवर त्यांनी खूप प्रयत्नांनी ती उलटवण्याचा प्रयत्न केला आहे, कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या देशात पण नॉर्थ ईस्टमध्ये काही भाग आहेत जिथे लोक स्वतःच्या गावाचा किंवा शहराचं आपुलकीनी जबाबदारीनी काळजी घेत आहेत आणि तिकडे पण कचऱ्यातला विषय असेल किंवा जैवविविधतेचा विषय असेल तर तिथे पण खूप सकारात्मक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात.
1: तुम्ही घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षापासून काम करत आहात. संभाजीनगरचा विचार केला तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने काम व्हायला हवं जर आपलं शहर स्वच्छ करायचं असेल तर?
0: गेले 12-13 वर्षात जे आम्ही काम करतोय, इन्फ्रास्ट्रक्चर आपलं खूप पटीने वाढलं आहे. आधी आपल्याकडे पाहिजे तेवढ्या घंटा गाड्या नव्हत्या, प्रक्रिया केंद्र नव्हते, ठिकठिकाणी ढीग लागलेले असायचे कचऱ्याचे. ती परिस्थिती आय थिंक बऱ्याच प्रमाणाने सुधारली आहे. आता आपल्याकडे कारण नाही आहे घनकचरा व्यवस्थापनात एकदम इंदोरला हरवायची, कारण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं आहे, खूप आपली रिसोर्सेस आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. इन्फ्रास्ट्रक्चर झालंय सिस्टम आणि सिस्टम पण बऱ्याच वॉर्ड्समध्ये आता चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाली आहे, वर्गीकरण होतंय कचऱ्याचं, सगळीकडे नाही पण बऱ्याच वॉर्ड्समध्ये होतंय. आपले 3 प्रक्रिया केंद्र आहेत जिथे ओल्या कचऱ्याचं खत निर्मिती होतीये, सुख्या कचऱ्याचे केंद्र आहेत जिथे कचरा वेचक महिलांच्या माध्यमातून म्हणजे लाईव्हलीहूड पण जनरेट होत आहेत आणि कचऱ्याची विल्हेवाट पण होतीये. आय थिंक आता गरज आहे एन्फोर्समेंट ची,
1: अंमलबजावणी
0: करण्याची आणि ते पण जनजागृती भरपूर झाली आहे, प्रोग्राम्स भरपूर झाले आहेत, आता दंड असं मला वाटतं की तिथे आपण वळण्याची गरज आहे.
1: म्हणजे शासन स्तरावर प्रयत्न खूप झालेले आहेत. खरं तर यामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. कुठल्याही गोष्टीची किंवा कायद्याची अंमलबजावणी जर करायची असेल तर नागरिकांनी ती गोष्ट आपली समजून स्वतःचा सहभाग तिथे नोंदवायला हवा. आणखी कुठल्या कुठल्या पद्धतीने जनजागृती होऊ शकते या क्षेत्रामध्ये?
0: आपले कायदे किंवा आपले जे स्कीम्स प्रोग्राम्स जर बघितले, स्वच्छ भारत असेल, माझी वसुंधरा असेल, हरित भारत मिशन असेल, अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन, नमामी गंगे प्रोग्राम असेल, तर आय थिंक पॉलिसीमध्ये आणि पेपरवरती आपल्याकडे सगळे स्कीम्स, सगळे प्रोग्राम, इवन आयईसीचे मटेरियल, पॅम्फलेट असेल, जिंगल असेल, हे सगळं आता आपल्याकडे आहे. अंमलबजावणीमध्ये नागरिक आणि शासन ह्या दोघांचाही सहभाग गरजेचा आहे. शाळांमध्ये आता खूप भर दिला जात आहे पर्यावरण ह्या विषयाला. मला असं वाटतंय की जे आपण सुरुवातीला बोललो की जे कनेक्शन तुटलंय ते परत घडवण्याची जोडण्याची गरज आहे. आपली वागणूक ही आपल्या

0: विश्वासातून येते. आपण कुठल्या काय आपले व्हॅल्यूज आहेत, काय आपले बिलीफ्स आहेत, ह्यातनं आपली वागणूक येते. वागणूक तर आपण बदलत चाललोय, आपण जनजागृती करतोय, कचरा वर्गीकरण, कुठे फेकलं तर फाईन, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. पण जे बिलीफ्स आणि व्हॅल्यूज आहेत ते कुठेतरी बदलताना
1: स्वतःमध्ये उतरवण्याची खूप गरज आहे प्रत्येक नागरिकाने
0: स्वतःमध्ये. पण ती दिसून यायला पाहिजे
1: तुमच्या कृतीतून
0: दिसायला हवी. प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी आपण चर्चा करत होतो की कुठली तरी सिस्टम जर बिघडली, एखादा नाला फुटला, एखाद्या दिवशी किंवा 2-3 दिवस कचरा गाडी नाही आली, तर ती सिस्टम सुधारायची आपुलकी सध्या आपल्याला वाटत नाही. कुठेतरी नोंद करावी, कुठेतरी तक्रार करावी, त्याचं निवारण करूनच घ्यावं, हा जो भाव आहे तो नाही आहे. 3 दिवस गाडी नाही आली तर 4th दिवशी बाहेर टाकून द्यायला आपल्याला काही वाटत नाही.
1: म्हणजे थोडक्यात काय की अधिकार आणि हक्क आपल्याला कळतात पण जबाबदारी कळली पाहिजे. मॅडम, पर्यावरणाचं आरोग्य, आपण जसं माणसाचं आरोग्य आहे तसंच या पर्यावरणाच्या आरोग्याला रोगग्रस्त आणि आजारी करणाऱ्या माणसाच्या सवयी कोणत्या आहेत की ज्याने पर्यावरणाला जास्तीत जास्त हानी पोहोचू शकते?
0: जसं आपण आधी बोललो, प्रत्येकच वागणूक आपली ह्याचा इम्पॅक्ट तर पडत असतो. मग ती कचरा जनरेट करण्याची असेल, तो टाकण्याची असेल, गरजेपेक्षा जास्त गाड्यांचा वापर, यु नो, टेक्नॉलॉजीचा वापर, ह्या सगळ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट पर्यावरणावर पडत असतो. आणि बरेचदा आपण त्याच वादात गुंततो की आता मी प्लास्टिकची बॅग नाही वापरत, आता मी पेपरची बॅग वापरते, आता मी पेट्रोलची गाडी नाही, आता मी ईव्ही वापरते. पण आमच्या क्षेत्रात बरेचदा म्हणतात की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं आणि प्रत्येक सोल्युशनचा प्रॉब्लेम असतो. तर ईव्ही जरी आपण वापरली, प्रदूषण कमी झालं, तरी ज्या बॅटरीज बनतायत त्या बनवताना जे प्रदूषण होतंय, तर आपल्या गरजेंवरच कुठेतरी
1: कंट्रोल
0: असणं आणि त्यातनं जी वागणूक येईल ती नॅचरली पर्यावरणाशी जोडून वागणूक त्यातनं येईल.
1: बरोबर. आत्ता आपण म्हणजे पर्यावरणाबद्दल इतकं बोलतो आहोत, पण हे जे सगळेच बदल, म्हणजे मातीचं जे टेक्स्चर आहे किंवा हवेमधला बदल आहे, पाण्यामधला बदल आहे, जीवसृष्टीमधला बदल आहे, या सगळ्यांमधला कुठला बदल पर्यावरणासाठी जास्त त्रासदायक आहे?
0: कमी जास्त असं जागतिक स्तरावर म्हणणं कठीण आहे. काही भागांमध्ये जिथे पाण्याचा खूप ताण आहे तिथे जलचक्रावरचा बदल जास्त हानिकारक असू शकतो. ऑफकोर्स हे जेव्हा आपण मानवी दृष्टिकोनातनं बघतोय तेव्हा. आधी जशी चर्चा झाली, सगळे एकमेकांशी गुंतलेले आहेत, तर एक बिघडला तर दुसऱ्यांवर त्याचा परिणाम आपल्याला दिसणारच आहे. पण प्रत्येक जागेचं प्रायोरिटी ही वेगळी आहे. तर म्हणून जागतिक स्तरावर कुठलं जास्त महत्वाचं आहे असं म्हणणं कठीण आहे. बरेच पर्यावरणाला समजून घ्यायचे बरेच फ्रेमवर्क्स आहेत. त्यातला एक असा आहे की 9 अशी चक्र आणि प्लॅनेटरी बाउंड्रीज आहेत जे आपण ओलांडली नाही पाहिजे, आणि त्यातली आपण एक ओलांडली, दुसरी ओलांडली असं ते ट्रॅक करतायत. सो एक ओलांडली की एका दिशेने आपण ताणले जाऊ, पण बाकी दिशांचा पण म्हणजे ताण हा वाढतच चालला आहे. सो हे 9 चक्र किंवा 9 प्लॅनेटरी बाउंड्रीज ह्या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या आहेत.
1: तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहात गेले काही वर्षांपासून आणि तुमचा विषय पण तो आहे अभ्यासाचा. तुम्ही जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल की एकूणच पर्यावरणाचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल, पहिल्यांदा मी तर म्हणते की आपल्या कुटुंबापुरता विचार करा, आपल्या कॉलनीपुरता विचार करा, आपल्या शहरापुरता विचार करा, आपल्या प्रांतापुरता आणि मग देशापुरता. म्हणजे सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून जर करायची असेल तर काय करायला हवं सामान्य माणसाने?
0: सगळ्यात आधी थोडं संशोधन. आपण काय खातोय, आपण जे पाणी पितोय त्याचे काय घटक त्याच्यात आहेत, आपल्या गावाची किंवा शहराची हवामान कसं आहे, AQI काय आहे, ह्या गोष्टींनी सिरियसनेस आय थिंक समजेल. आणि जास्त करून आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा पुढच्या पिढीचा जेव्हा आपण विचार समोर ठेवतो तेव्हा बरेचसे लोक ज्यांचं एकमेकांशी पटत नसेल तरी ते एकत्र येऊ शकतात, कारण आपण आपल्या मुलांचं, त्यांच्या मुलांचा विचार करत असतो. सो सर्वात पहिले आहे की जाणून घेणं,

0: काय सध्याची परिस्थिती आहे. आणि दुसरं जसं मी म्हटले की आपण आणि पर्यावरण यातलं जे नातं आहे ते दुरुस्त करणं ही सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट आहे. नाही तर वागणूक बदलत जाईल, पण मनातला विश्वास जर नाही बदलला तर ती वागणूक आपण शाश्वतरित्या पार नाही पाडू शकणार. आणि मग जेव्हा ते कनेक्शन पर्यावरणाबद्दल निसर्गाबरोबर परत जुडेल तेव्हा मग आपण कुठलं खातोय, लोकल खातोय का खूप दूर प्रिझर्वेटिव्हवालं पॅकेजवालं जे मिलो ट्रान्सपोर्ट होऊन आपल्याकडे आलं आहे असं अन्न खातोय का, जे ताजं आहे जे लोकल आहे जे आपलं आहे ते खातोय. जेव्हा पाणी येत आहे तेव्हा आपण फक्त आपल्या घराचा आणि कोणाची बोर सगळ्यात खोल असा विचार करतोय का, आपल्या वॉर्डचा कुठे आपण रिचार्ज पिट बांधू शकतो, कुठे पूर्ण कम्युनिटीसाठी ग्राउंड वॉटरची पातळी कशी आपण वाढवू शकतो असा विचार आपण करू शकतो का. जसं मी आधी म्हटलं जे दुष्परिणाम होत आहेत त्याच्यापासून फक्त मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवण्यापेक्षा ते दुष्परिणाम समाजासाठी कसे आपण कमी करू शकतो त्याचा विचार यायला लागेल जेव्हा हे इंटरकनेक्शन्स जी गुंतागुंती आहेत ती आपल्याला समजायला लागेल.
1: बरोबर. आणि एकूणच म्हणजे काय म्हणतात त्याला की स्वतःच्या देशाबद्दल प्रेम, स्वतःच्या शहराबद्दल प्रेम आणि स्वतःच्या समाजाबद्दल सुद्धा प्रेम जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपोआपच तो माणूस एक सुजाण नागरिक बनू शकतो आणि सगळ्या या गोष्टींचा तो साकल्याने विचार करू शकतो. गौरी मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने हा जो इतका वेगळा असा विषय आहे, पर्यावरणाचं आरोग्य बऱ्याच जणांना माहीत पण नाहीये हा विषय, तर त्यावर तुम्ही प्रकाश टाकला आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, 26 सप्टेंबर या जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाच्या निमित्ताने निरोगी पर्यावरण समतोल निसर्गाची गरज या विषयावर गौरी मिराशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग आज इथेच थांबते. सादर करते नयन पवार यांच्यासह मी मदालसा कानडे तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

पुढच्या वर्षी लवकर या, हे शब्द आपण किती सहज उच्चारतो ना, हो ना. पण खरं सांगायचं तर या चार शब्दांमध्ये आपल्या सगळ्यांची एक अशी जिव्हाळ्याची अशी एक भावना आहे, कारण गणपती येतात तेव्हा घरात आनंद येतो, चेहऱ्यावर हसू येतं, घरातली माणसं एकत्रित येतात आणि काही दिवसांसाठी का होईना आपल्या रोजच्या धावपळीला थोडा विराम मिळतो, हो ना. पण आज बाप्पांना निरोप देण्याचा दिवस, आज अनंत चतुर्दशी. आज डोळ्यांसमोर आपल्या मिरवणुका असतील, ढोल ताशांचा गजर असेल, गुलाल असेल, नाचणारी तरुणाई असेल, पण या सगळ्या जल्लोषाच्या मागे एक हळवी भावना देखील असेल. बाप्पा आता खरंच जाता का? कदाचित. म्हणूनच विसर्जन हा केवळ उत्सवाचा शेवट नाही, तो आठवणींचा दिवस आहे.

खरंच किती विरोधाभास आहे ना, म्हणजे सुंदर विरोधाभास आहे ना. गणपतीचं स्वागत करताना आपण म्हणतो बाप्पा आले, आणि विसर्जनाच्या वेळी म्हणतो बाप्पा निघाले. पण खरंच बाप्पा निघून जातात का? मूर्ती पाण्यात विसर्जित होते, पण बाप्पा ते तर आपल्या मनातच राहतात ना. आपल्या घराच्या उंबरठ्यावर राहतात, आपल्या आठवणींमध्ये राहतात, आपल्या प्रार्थनेत राहतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वागण्यात राहतात. गणपती म्हणजे फक्त 10 दिवस

दिवसांचा उत्सव नाही, गणपती म्हणजे आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेली एक सुंदर शिकवण आहे. आगमनात आनंद आणि विसर्जनात स्वीकार. जे आलं आहे ते एक दिवस जाणारच, हा जीवनाचा नियम बाप्पा आपल्याला अगदी सहज शिकवून जातात.

श्रोते हो, गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीकडे पाहिलं ना की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. बघा हां तुम्ही, इथे वयाचं अंतर नाही. आजोबा असतील, त्यांच्या शेजारी मुलगा असेल आणि त्यांच्याबरोबर नातू ढोलाच्या तालावर देखील नाचत असेल. एकाच तालावर तीन पिढ्या चालत असतात. कुणाच्या हातात टाळ, कुणाच्या हातात भगवा झेंडा, कुणाच्या डोळ्यात बाप्पांसाठी प्रेम आणि कुणाच्या मोबाईलच्या कॅमेरात हा सगळा क्षण बंदिस्त होत असतो. काळ बदलला, उत्सव साजरा करण्याची पद्धत बदलली, पण बाप्पांशी असलेलं नातं ते अजूनही तसंच आहे.

गणेशोत्सव विसर्जनाची मिरवणूक म्हणजे शेजारच्या गल्लीपासून ते चौकापर्यंतचा प्रवास. आज ती खूप मोठी झाली आहे. मोठे मंडप, मोठी रोषणाई, मोठी मिरवणूक, मोठे आवाज. पण या सगळ्या मोठेपणामध्ये आपण एक छोटी गोष्ट विसरू नये. बाप्पांना मोठेपणाची गरज नसते, त्यांना मनाची गरज असते. डीजे लावा, काहीही तुम्ही लावा, मोठे मोठे आवाज लावा, पण त्याबरोबर जसं आपल्याला म्हणतो की डीजे नको, मोठे आवाज नको, पण त्याबरोबर इतरही गोष्टी आपल्याला नको आहेत की निर्माल्य कुठेही टाकू नका. निर्माल्य कलश जे निर्माण ठेवलेले आहेत महापालिकेने, त्या कलशामध्येच निर्माल्य टाका. शिस्तीत जा, कोणाला त्रास होणार नाही ह्याची खबरदारी घ्या. हेच तर सगळं आहे आपलं मिरवणूक.

0: सभासदैति।
1: आता हळूहळू मिरवणूक पुढे सरकेल, ढोल ताशे यांचा आवाज वाढेल, गणपती बाप्पा मोरया हा जयघोष होईल आणि शेवटी तो क्षण येईल बाप्पांना विसर्जित करण्याचा। कुणाच्या डोळ्यात आनंद असेल, कुणाच्या डोळ्यात अश्रू। लहान मुलं कदाचित आईला विचारतील की अरे आई बाप्पा आता पुन्हा कधी येणार, आणि आई म्हणेल पुढच्या वर्षी। किती साधं उत्तर आहे ना, पण त्या एका उत्तरात आशा आहे पुन्हा भेटण्याची, पुन्हा भेटण्याची आशा। आणि म्हणूनच कदाचित गणपती विसर्जन आपल्याला दुःख शिकवत नाही, ते आपल्याला विरहातून आशा ठेवायला शिकवतं। आज अनंत चतुर्दशी, आज निरोप आहे पण शेवट नाही, आज विसर्जन आहे पण नात्यांचं विसर्जन नाही। तेव्हा आज आपण जे चांगलं शिकलो ते पुढच्या वर्षापर्यंत विसरू नये, असंच आपल्याला बाप्पा सांगतो। आपल्या मनात अनंत काळ राहू दे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।

दीड वाजता आहे आंतरराष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात गणपती विसर्जनाची लगबग, प्रशासनाकडून जय्यत तयारी. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा इराणचा अमेरिकेला प्रस्ताव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता होत आहे. त्यामुळे सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी, दादर, जुहू यासारख्या नैसर्गिक विसर्जन स्थळांसह

0: विविध कृत्रिम तलावांवर विसर्जन होणार आहे. त्यासाठी 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत 24,000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. राज्यात इतरत्र नद्या आणि तलावांवर विसर्जनाची व्यवस्था स्थानिक प्रशासनानं केली आहे. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतल्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी पातळीचं निरीक्षणही केलं जाणार आहे. देशाच्या सर्व नागरिकांचा सहभाग आणि योगदानातूनच विकसित भारताचं स्वप्न साकार करता येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत वाराणसी ते वडनगर असा प्रवास करणाऱ्या सेवायात्रींशी आज त्यांनी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात अनेक आव्हानं येतील पण त्यांचा सामना करा असं आवाहन त्यांनी केलं.
1: हमें आत्मनिर्भर भारत बनाना है. चुनौतियां आएगी, चुनौतियों को चुनौती देने का तो संस्कार लेकर के हम चले हैं. इसलिए हमें हर दिन एक नई ऊर्जा लेकर सेवा भाव के साथ राष्ट्र कल्याण, राष्ट्र सेवा का काम, जन सेवा से राष्ट्र सेवा, इस मंत्र को जीना है. इस यात्रा में भी जितने ज्यादा लोगों को सेवा के काम में जोड़ेंगे ये यात्रा उतनी ज्यादा सफल होगी.
0: गेल्या 12 वर्षांमध्ये देशातली शहरं आणि खेड्यांमधलं अंतर खूप कमी झालं असून खेड्यातल्या पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. तसंच देशाच्या महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत असंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी दिलेल्या 7 सूत्रांचा उल्लेख त्यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय सुलभ आणण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध प्रयत्नांविषयी.
2: जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2014 भारत 142 स्थानी होता. नेपाळ आणि पाकिस्तान सुद्धा या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी होते. पूर्वी कंपनीची नोंदणी व्हायला जवळपास महिनाभराचा कालावधी लागायचा. एकाहून अधिक राज्यात जाणाऱ्या वाहनांना प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कर द्यावा लागायचा. त्यानंतर देशभरात GST लागू झाला आणि एकदा चलन काढून देशभरात कुठेही माल वाहतूक करणं सोपं आणि जलद झालं. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग, द्रुतगती महामार्ग यामुळे वाहतुकीचा वेगही वाढला. दिवाळखोरीच्या संदर्भात नवीन कायदा लागू झाल्यामुळे निष्क्रिय झालेल्या कंपन्यांना बंद करणं सोपं झालं. विविध कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदींची पूर्तता केली नाही म्हणून दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं जनविश्वास विधेयक आणलं. कंपनी कायदा सुलभ केला. या सर्व प्रयत्नांमुळे 2020 व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारत 63 स्थानी पोहोचला.
0: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दलचे अनेक निर्णय इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. SIR संदर्भातले सगळे निर्णय बेकायदा ठरवून आधीप्रमाणे Form 6 प्रक्रिया लागू करावी, मतदार याद्यांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा विशेष तपास पथकाद्वारे तपास व्हावा, तसंच ज्ञानेश कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सांगितलं आहे. जर निवडणूक आयोग अयोग्य असेल तर केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय कसा मिळाला असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी हे खोटं आणि नकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर विश्वास ठेवतात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात ते संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू आणि काश्मीरला तातडीनं संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा देण्यासाठीचा ठराव मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज विधानसभेत मांडला. भाजपाच्या आमदारांनी या ठरावाला जोरदार विरोध केला. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाल्यानं पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. 26 जून 2000 आणि 6 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेनं संमत केलेल्या ठरावांनुसार केंद्र सरकारनं

0: जम्मू आणि काश्मीरला तत्काळ पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा असं या ठरावात म्हटलं आहे. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा प्रस्ताव इराणनं अमेरिकेला दिल्याचं वृत्त आहे. तर टप्प्याटप्प्याने संघर्ष कमी करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचंही सांगितलं जात आहे. अमेरिकेनं निर्बंध कमी केले तर होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव इराणनं दिला आहे. या 7 दिवसीय प्रस्तावात पश्चिम आशियातला संघर्ष थांबवणं, होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी चर्चा पुन्हा सुरू करणं या मुद्द्यांचा समावेश असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराग्ची यांनी म्हटलं आहे. मध्यस्थांमार्फत हा प्रस्ताव अमेरिकेला कळवला असून यातल्या काही अटींची पूर्तता झाल्यानंतर 7व्या दिवशी होर्मुझची समुद्रधुनी खुली होईल आणि अणुकार्यक्रमावर चर्चा होईल असं त्यांनी सांगितलं. इराण चर्चेला तयार असून अमेरिका आणि इस्रायल इराणच्या विरोधात लष्करी कारवाया करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होत असताना भूमिका न घेणाऱ्या युरोपीय देशांवर त्यांनी टीका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच जूनमध्ये झालेला करार अयशस्वी झाल्याचा आरोप इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी केला. तसंच इराण चर्चेसाठी तयार असल्याचंही नमूद केलं. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विदेश उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा भारतानं पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव सी बी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हे स्पष्ट केलं. भारताच्या दृष्टिकोनात राजकीय वचनबद्धतेबरोबरच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह पदकतालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चित्रे या जोडीनं हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरीत जोशना चिन्नप्पा आणि वेलावन सिंथिल कुमार यांनीही उपांत्य फेरी गाठली आणि पदक निश्चित केलं. स्क्वॅश महिला एकेरीत अनाहत सिंहनं तन्वी खन्नावर 3-0 मात करून उपांत्य फेरी गाठली तर अभय सिंहनं जपानच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टियुद्धात सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. पोकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात गणपती विसर्जनाची लगबग, प्रशासनाकडून जय्यत तयारी. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा इराणचा अमेरिकेला प्रस्ताव आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
4: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची बांधावर जाऊन पाहणी. पिकांचं सरसकट नुकसान झाल्यानं मदतही सरसकट देण्याची ग्वाही. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं आणि जिल्ह्यात रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनं दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू.
3: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
4: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. निलंगा तालुक्यात जाऊ आणि औसा तालुक्यातल्या खरोसा इथं त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. लातूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ सुमारे 50% पाऊस झाल्यामुळे नदी नाले आणि विहिरींच्या

0: पाणी पातळीत मोठी घट झाली असून खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. प्रत्यक्ष पाहणीत पिकांचं सरसकट नुकसान झाल्याचं दिसून येत असून त्यामुळे शेतकऱ्यांना मदतही सरसकट देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आंदोलनं सुरूच आहेत. औसा तालुक्यातल्या तावशी इथं लातूर तुळजापूर महामार्गावर अज्ञातांनी टायर जाळून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा देखील दुष्काळाच्या प्रश्नावरून वादळी ठरली. पावसाअभावी शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे नुकसान झालेल्या सोयाबीनसह अन्य पिकांचे गठ्ठे सभागृहात आणून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवण्यात आले. लातूर जिल्ह्यात पिकांचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव पाटोदा आणि काजळ हिप्परगा परिसरातल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देखील लातूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी आंदोलनं झाली. निलंगा तालुक्यातल्या निटूर आणि लातूर बार्शी महामार्गावरील साखरा पाटी इथं रस्ता रोको करण्यात आला. काही ठिकाणी टायर जाळून घोषणाबाजी करण्यात आली. तर निलंगा तालुक्यातल्या मसलगा इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनानं निर्णय घ्यावा अशी मागणी मोर्चातून करण्यात आली. आमदार रोहित पवार यांनी मोर्चात सहभागी होत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. 10 ते 17 सप्टेंबर या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर ही विशेष मोहीम राबवण्यात आली. पहिल्या 2 दिवसात 21 शिबिरांमध्ये 142 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज रहावं अशा सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर इथं घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या. सिंचन प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलं असून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसंच पिण्याच्या पाण्याच्या संभाव्य टंचाईच्या काळात गावनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. लातूर जिल्ह्यात गणेशोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात पार पडला. आज गणेश विसर्जन होत असून प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे. उदगीरमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. संवेदनशील ठिकाणं मुख्य रस्ते आणि विसर्जन मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी शांतता आणि शिस्त राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ इथं गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डीजे सुरू ठेवणं, पोलिसांशी हुज्जत घालणं, धक्काबुक्की आणि रस्ता रोको केल्याप्रकरणी भाजप तालुका अध्यक्ष माधव बिरादार यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनं दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून हेल्मेटचा वापर करणाऱ्या दुचाकी स्वारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पोलिसांकडून जनजागृतीही केली जात आहे. रेणापूरमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाल्यानंतर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ग्रामीण रुग्णालयासह महत्वाच्या शासकीय कार्यालयांच्या परिसरातील रस्त्यावर गतिरोधक बसवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. लातूर जिल्ह्यात सप्टेंबरच्या मध्यावर अनेक दिवसांच्या खंडानंतर काही भागात पावसानं हजेरी लावली. उदगीर शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. मात्र खरीप पिकांचं यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं आगामी रबी हंगामासाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी चांगल्या परतीच्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहेत. आता भावधारा कार्यक्रम सुगम संगीताचा कुंदा बोखील यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखक संजीव वसंत फडके यांच्या प्रभात टॉकीज समोर या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: संजीव वसंत फडके यांनी लिहिलेल्या प्रभात टॉकीज समोर या ललित लेख संग्रहाचे शीर्षक आकर्षक वाटले. नोकरीनिमित्त किंवा काही कारणाने मी देखील प्रभात टॉकीज समोरील ठाणे येथील या विभागात वावरल्यामुळे मला हे पुस्तक अधिक जीवाभावाचे वाटले. हे पुस्तक म्हणजे आत्मचरित्र आहेच, पण एका कुटुंबातील 3-4 पिढ्यांची सांस्कृतिक आणि भौगोलिक स्मृतियात्रा आहे. ठाण्याचा तलावपालीजवळचा परिसर, प्रभात चित्रपटगृहाची पूर्वीची इमारत, टॉकीज ती गर्दी, प्रभातला पिंजरा सिनेमा लावलेले पोस्टर याची अप्रतिम रंगसंगती असलेले मुखपृष्ठ बघूनच ठाण्याची आठवण येते किंवा ठाण्याला जावंसं वाटतं. मनोगतात लेखक असं म्हणतात, मी शहरातला मुलगा पण सुखवस्तू नव्हतो. शहरातल्या मुलांना सगळं काही पटकन मिळतं असा एक चुकीचा समज आहे

0: जीवन प्रवाहात आलेले प्रश्न, गर्दी, अपघात, नोकरी न मिळणं आणि नोकरी मिळाली तरी ती मनासारखी नसणं, पुढे जीवन जसं समोर आलं तसं मी हसत मुखाने सामोरा गेलो असे लेखक सांगतात. ही कहाणी हलकी फुलकी करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे, पण ती केवळ हलकीच असेल असं नाही, त्याच्यात अन्य काही वजनदार देखील आहे. विशीतल्या मिशीत या नावाने त्यांनी फेसबुकवर आधी या आठवणी टाकायला सुरुवात केली. प्रत्येक लेखक आधी रसिक वाचक असतो आणि नंतर लेखक बनतो. लेखक हे अनुभवी ज्येष्ठ असून त्यांना माणसं वाचण्याचा छंदच आहे आणि या छंदाचा उपयोग त्यांना या स्तंभलेखनात झाला आहे. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम या दोन ओळींनी पुस्तकाची सुरुवात झाली आहे. आयुष्य म्हणजे काय असतं? घडणाऱ्या घटनांचा, स्वप्नांचा साद आणि मानवाने दिलेला प्रतिसाद. त्यामुळे प्रभात टॉकीज समोर हे शीर्षक लेखकाचं आयुष्यच तिकडे गेल्यामुळे समर्पक वाटलं. तलवार जे काम करू शकत नाही ते शब्दाच्या माध्यमातून लेखनी करते असं म्हटलं जातं. आपल्या दैनंदिन आयुष्यातील संघर्ष एक प्रकारे युद्धच असतो आणि ही जीवनाची युद्धगाथा लेखकाने शब्दबद्ध करण्यासाठी लेखणीचा वापर केला आहे. प्रभात टॉकीज समोर यातील पहिल्या प्रकरणात लेखक वाचक आठवणींचं दप्तर उघडून बालपणात प्रवेश करतात. बालपणीच्या आठवणी, त्या काळी नळावर पाणी भरावं लागणं, तिथली भांडणं, चाळीतील राहणी, किल्ल्याजवळच्या तथाकथित भूतप्रेताच्या ऐकीव कथा, एकत्र कुटुंब, त्या काळी खूप विंचू निघायचे त्यामुळे विंचू चावणे, किड्या मुंग्यांनी भरलेली घरं, घरी वारंवार होणारी महिलांची बाळंतपणं, घरात खूप मुलं असणं आणि त्यांचा दंगा, दिवसभर काम करणाऱ्या स्त्रिया, यातून हळूहळू सुधारत जाणारी पुढची पिढी देखील आपल्याला या पुस्तकात समजते. होणारे प्रश्न, कौटुंबिक प्रश्न, आजार, घर बदलण्यासाठी घर शोधणं हे प्रश्न शहरात देखील तरुणांना असतं. एक लांबलचक रस्ता, दोन्ही बाजूला घरी, अशी एखाद्या कीटकासारखी आळीसारखी दिसणारी वस्ती म्हणून या प्रभात टॉकीज जवळच्या गल्ल्यांना आळी म्हणत असत. 100 वर्षाहून अधिक काळ या आळींमध्ये दहीहंडीचा उत्सव होत असे, विविध सण साजरे होत असत आणि तीच माणसं पिढ्यानुपिढे तिथे राहत असत. लेखकाच्या कुटुंबातील माणसं जिथे जिथे गेली व जिथे जिथे राहिली तिथे तिथे माणसं जोडत राहिली, सांस्कृतिक ठसा स्वीकारत राहिली आणि सांस्कृतिक ठसा कायम ठेवून देखील गेली.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला लेखक संजीव वसंत फडके यांच्या प्रभात टॉकीज समोर या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, रोपवाटिकेमध्ये छोटी छोटी अनेक कामं असतात. या कामांसाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागतं. ते कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्र मोलाची मदत करू शकतात. रोपवाटिकेमध्ये प्रामुख्यानं चार पद्धती वापरल्या जातात. यामध्ये हायड्रोपोनिक पद्धत, यामध्ये अन्नद्रव्य उथळ थर तंत्र म्हणजेच न्यूट्रियंट फिल्म टेक्निक वापरलं जातं. याची कार्यपद्धती अशी आहे की पाईपमधून पाण्याचा आणि खतांचा अगदी बारीक थर मुळांवर सतत फिरवला जातो. पालेभाज्या, स्ट्रॉबेरी आणि औषधी वनस्पतींच्या रोपासाठी ही रोपवाटिका उत्तम ठरते. खोल पाण्यातील रोपवाटिका म्हणजे डीप वॉटर कल्चर, यामध्ये रोपांची मुळं पोषक पाण्यानं भरलेल्या टाकीमध्ये सतत बुडालेली असतात. भाजीपाल्याची रोपं तयार करण्यासाठी या रोपवाटिकेचा उपयोग होतो. भरती आणि ओहोटी तंत्र, या कार्यपद्धतीत ट्रेमध्ये विशिष्ट वेळेत पाणी आणि खतं सोडली जातात.

0: जातात आणि पुन्हा ते पाणी निचरा केलं जातं. कुंडीतील रोपं आणि ट्रेमधील रोपांच्या वाढीसाठी ही पद्धत वापरतात. एरोपोनिक्स या पद्धतीमध्ये रोपांची मुळं हवेत असतात आणि त्यावर ठराविक वेळेत पाण्याचे सूक्ष्म तुषार मारले जातात. बटाट्याचं बियाणं आणि फळझाडांच्या कलमांसाठी ही पद्धत वापरली जाते. पिशव्या तयार करून माती भरणारं यंत्र, यामध्ये पॉलीबॅग किंवा कुंडीत स्वयंचलितपणे माती भरून ती पुढे सरकवणारी यंत्र असतात. स्वयंचलित पुनर्लागवड यंत्र, यामध्ये लहान प्लग ट्रेमधून रोपं काढून ती मोठ्या कुंडीत किंवा पॉलीबॅगमध्ये पुनर्लागवड करण्यासाठी याचा वापर होतो. प्रगत रोबोटिक ट्रान्सप्लांटर तासाला सुमारे 19,000 रोपांचं पुनर्रोपण करू शकतात. कलम करणारं यंत्र, यामध्ये फळझाडं किंवा भाजीपाल्याची कलम करण्यासाठी दोन रोपांचे भाग अचूकपणे कापून जोडण्याचं काम हे यंत्र करतं. ही यंत्र तासाला 600 ते 1,000 कलम तयार करतात. सिंचन आणि रोपं सांभाळणारी यंत्र, यामध्ये नुकतीच उगवलेली रोपं नाजूक असतात, त्यांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी ठिबक किंवा फॉगर्सचा वापर केला जातो. याद्वारे विद्राव्य खतं देता येतात, यामुळे पाण्याची 80 ते 90% बचत होते. वॉटरिंग बूम हे ट्रेच्या वर फिरणारं स्वयंचलित ओव्हरहेड स्प्रिंकलर असतात. याद्वारे लहान रोपांना धक्का न लावता पाण्याच्या हलक्या धुक्यासारखी फवारणी केली जाते. फर्टिगेशन युनिट, यामध्ये पाण्याच्या प्रवाहासोबतच कॉम्प्युटरद्वारे नियंत्रित करून योग्य प्रमाणात विद्राव्य खतं आणि सामू संतुलित ठेवणारी प्रणाली याचा वापर केला जातो. स्वयंचलित हरितगृह, याद्वारे रोपवाटिकेतील तापमान, आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड आणि प्रकाश यांचं संगणकीय प्रणालीद्वारे नियंत्रण केलं जातं. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये मातीविरहित शेतीमध्ये भाजीपाला पिकवण्यासाठी रोपांच्या वाढीसाठी हे एक उत्तम माध्यम मानलं जातं. आधुनिक रोपवाटिका हा आता एक हायटेक असा व्यवसाय बनला आहे. सुरुवातीला या यंत्रांसाठी भांडवली खर्च जास्त असला तरी व्यावसायिक स्तरावर रोपवाटिका चालवण्यासाठी हे यांत्रिकीकरण अत्यंत फायदेशीर आणि काळाची गरज ठरत आहे. यांत्रिकीकरणाच्या फायद्यांमध्ये मजुरांची बचत होते, एकसारखी गुणवत्ता राहते, सर्व रोपं एकाच आकाराची आणि निरोगी तयार होतात, बियाणं वाया जाण्याचं प्रमाण कमी होतं आणि रोपं मरण्याचं प्रमाण घटतं. तसंच कमी जागेमध्ये आणि कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात रोपांची निर्मिती शक्य होते.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, हृदय हा आपल्या शरीरातला अतिशय

0: महत्त्वाचा असावा यो आणि तो सतत कार्यरत असतो. संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम हृदयाचं असतं. परंतु ज्या काही कारणांमुळे या हृदयक्रियेमध्ये व्यत्यय येतो किंवा काही अडचण निर्माण होते त्यावेळी हृदयविकार होतो. मंडळी, या संदर्भातच आपण पुढचे काही दिवस माहिती करून घेणार आहोत. KEM रुग्णालय मुंबई येथील हृदयरोगतज्ञ विभागातील प्राध्यापक डॉक्टर चरण लांजेवार यांच्याकडून. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, 29 तारखेला जागतिक हृदय दिन आपण साजरा करणार आहोत, तर हा जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो, त्यामागचा उद्देश काय हे सुरुवातीला सांगा.
1: हा जो जागतिक दिवस आपण साजरा करतो तो 29 सप्टेंबरच्या दिवशी आपण साजरा करत असतो.
0: बरं.
1: प्रत्येक वर्षाला एक ध्येय असतं. ह्या वर्षी आता ध्येय हे आहे की तुम्ही अवेअर तर व्हा, पण अवेअर केल्यानंतर इमिजिएटली हार्टचा प्रॉब्लेम झाला तर काय करायला पाहिजे तर हे लोकांना कळायला पाहिजे. म्हणून त्याचं स्लोगन ह्या वर्षाचं असं आहे की ऍक्ट इमिजिएटली आफ्टर गेटिंग अवेअर दॅट यू हॅव अ हार्ट अटॅक. म्हणजे याचा जो फायदा आहे, हे सगळे आपले जे कॉमन जे पब्लिक आहे त्यांना हार्ट अटॅक काय आहे, त्याची कारणे काय आहेत, ते कसं ओळखावं, त्याच्यानंतर समजा घरी असलं तर त्याच्यानंतर आपण काय काय त्या रुग्णांना आपण काय करू शकतो घरच्या लोकांनी त्यांच्यासाठी, आणि लगेच नेक्स्ट स्टेप काय करावी. हार्ट अटॅक आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे, जे सडन कार्डियक डेथ मध्ये आणि हार्ट अटॅक मध्ये काय फरक आहे, तिथे एकटेच आहेत का, हे सगळे प्रकार त्याच्यात होतो. आणि मग ऍडव्हान्स ट्रीटमेंट मध्ये आता सगळीकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये बेसिकली काय काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि पुढे काय करायचं, आणि हे होऊच नये नंतर, म्हणजे प्रिव्हेंशन काय काय करू शकतो आपण, आपल्या हा सगळा आलोक त्याच्यामध्ये आहे.
0: अच्छा. बरं, आता सर, ह्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने सर्व श्रोत्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल.
1: तर श्रोते हो, सगळ्यांना हृदयरोग काय आहे, हार्ट अटॅक काय प्रकार आहे हे सगळ्यांनी ओळखून घ्यायचे. जसं आपल्याला कळलं की बाबा कोणाला आपल्या जवळपासच्या लोकांना रिलेटिव्हला हार्ट अटॅक आलेला असं संभवतो, आणि जर आपल्याला वाटेल की हा हार्ट अटॅक नाही पण हार्ट अटॅक भविष्यात होऊ शकतो, त्या लोकांना मग व्यवस्थित डॉक्टरांकडे पाठवून ECG करणं, स्ट्रेस टेस्ट करणं, इकोकार्डिओग्राफी करणं, ह्या याच्यामधूनही आपण नंतर एंजिओग्राफी करणं, ह्या पण टेस्ट तेवढ्याच महत्वाच्या असतात, त्या रुटीन प्रेसिसवर आपण करू शकतो. तर तुमचा हृदयाचे रोगचे लक्षणं लवकरात लवकर ओळखायला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून लक्षणं असतील तर तुरंत डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि हृदयरोग होऊच नये त्याच्यासाठी तुमची जीवनशैली बदला, जेवणामध्ये आमूलाग्र बदल करा आणि नियमित व्यायाम करा, त्याच्यामुळे तुमचं हार्ट अटॅकचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
0: नक्कीच. श्रोते हो, आपण उद्याच्या भागामध्ये तरुण पिढीमध्ये हृदयरोगाचं जे प्रमाण वाढलं आहे त्यामागची कारणं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत. तेव्हा उद्या भेटूया. नमस्कार.
2: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार. येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करतो आहोत. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वच जण कुठे ना कुठे कधी ना कधी सहलीला जात असतोच. एखादे तीर्थक्षेत्र, एखादं वारसास्थळ ते अगदी पिकनिक स्पॉटपर्यंत आपल्यापैकी सहलींना न गेलेली व्यक्ती शोधून सापडणार नाही. सर्वच वयोगटातील लोकांसाठी हा एक आवश्यक विरंगुळ आहे आणि स्थानिक अर्थकारणही या सहलींशी जोडलेलं आहे. त्यामुळे पर्यटन हा आजघडीचा महत्त्वाचा व्यवसाय झालेला आपण बघू शकतो. अलीकडील काळात विशेषतः तरुण वयोगटाकडून पर्यटनामध्ये निरनिराळे विशिष्ट स्वरूपाचे कल जोपासले गेलेले दिसतात. सहल ठरवताना विशिष्ट हेतू

0: ऐकूया.
1: नमस्कार. येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करतो आहोत. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वच जण कुठे ना कुठे कधी ना कधी सहलीला जात असतोच. एखादे तीर्थक्षेत्र, एखादं वारसास्थळ ते अगदी पिकनिक स्पॉटपर्यंत आपल्यापैकी सहलींना न गेलेली व्यक्ती शोधून सापडणार नाही. सर्वच वयोगटातील लोकांसाठी हा एक आवश्यक विरंगुळ आहे आणि स्थानिक अर्थकारणही या सहलींशी जोडलेलं आहे. त्यामुळे पर्यटन हा आजघडीचा महत्त्वाचा व्यवसाय झालेला आपण बघू शकतो. अलीकडील काळात विशेषतः तरुण वयोगटाकडून पर्यटनामध्ये निरनिराळे विशिष्ट स्वरूपाचे कल जोपासले गेलेले दिसतात. सहल ठरवताना विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवला जातो. मौज मजा आणि प्रवास करताना वेगवेगळे हेतू किंवा वेगवेगळे छंद ठरवून त्यानुसार सहली केल्या जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वारसा पर्यटन, अभ्यास सहल असे अनेक सांगता येतील. निसर्ग पर्यटन हा त्यापैकीच एक हेतू. गर्दी टाळण्यासाठी आणि शांत स्वच्छ निसर्गरम्य ठिकाणी निवांत होण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं प्रवास करतात. जंगल भ्रमंती किंवा साहसी क्रीडा अशा माध्यमातून हा कल आता अलीकडे वाढताना दिसतो. समुद्र किनारे, नद्या, बेटे, तलाव, पाणवठे, धबधबे, गवताळ कुरणे, डोंगरमाथे, पठारे, गडकिल्ले, देवराया, जंगले, अगदी वाळवंटसुद्धा अशा सर्व नैसर्गिक आविष्कारांच्या ठिकाणी निसर्ग पर्यटन होतच. समाज माध्यमातूनही अशा पर्यटनासाठी खूप मोठी प्रसिद्धी मिळते. ही ठिकाणे लवकर व्हायरल होतात. अर्थातच यासोबत त्या त्या परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होत असते हेही लक्षात घ्यायला हवं. जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसर झपाट्यानं विकसित झाला हे आपण पाहिलंच आहे. आपल्या कोकणात अशा प्रकारच्या निसर्ग पर्यटनासाठी मुबलक संधी आहे हेही आपण जाणतो. रत्नागिरी जिल्ह्याचाच विचार जर केला तर किल्ल्यांमध्ये महिमतगड असेल, रसाळगड असेल असे गिरिदुर्ग दिसतात. टिकलेश्वर, पन्हाळेकाजी असे डोंगरमाथे दिसतात. माचाळसारखं नव्यानं विकासाची वाट धरत असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. चिपळूण, पन्हाळेकाजी, खेड अशी गुंफा लेणी आहेत. देवपाट, रानपाट, सवतकडा, सवतसडा, धारेश्वर असे अनेक धबधबेत. अनेक गावांमध्ये देवराया आहेत, तेथील स्थानिक मंदिरं आहेत. सडे पठारं आहेत, तिथे पावसाळ्यात होणारा रानफुलांचा गालिचा आकर्षक असतो. शिवाय समुद्र किनारे आहेत, नद्यांमधील नौका पर्यटनाच्या संधी वाढत आहेत, अगदी पक्षी निरीक्षणासाठी देखील अभयारण्य निर्माण होत आहेत. रात्रीच्या मिट्ट काळोखात अवकाशाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी संधी देणाऱ्या जागा निर्माण होत आहेत. आज खरं तर गरज आहे आपल्या परिसराचं या पद्धतीनं योग्य मूल्यांकन करून नवनवीन संधी वाढवण्याची. पारंपरिक नोकरी आणि उद्योग व्यवसाय यासोबतच पर्यटन क्षेत्र डोळेझाक करण्यासारखं निश्चित नाही. त्यातही अधोरेखित करण्यासारखी गोष्ट की पर्यटन व्यवसाय जोपासताना आपण आपसुकच आपली पारंपरिक जीवनपद्धती आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या साधनसंपत्तींनाही जोपासत असतो. त्यामुळेच निसर्ग संवर्धन आणि अर्थकारण, रोजगार निर्मिती या एक.
2: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, विकसित भारत सभी के योगदान से ही साकार हो सकता है. उन्होंने सेवा संकल्प अभियान के अंतर्गत सेवा यात्रियों से बातचीत की. सरकार दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना के अंतर्गत अगले महीने से 70,000 ग्रामीण युवाओं को कौशल प्रशिक्षण देगी. संयुक्त राष्ट्र महासभा के सत्र से इतर IBSA संवाद मंच की बैठक में दक्षिण अफ्रीका और ब्राजील के विदेश मंत्रियों ने पहलगाम आतंकी हमले की निंदा की. आतंकवाद को कतई बर्दाश्त न करने की प्रतिबद्धता दोहराई. उड़ीसा, आंध्र प्रदेश और तेलंगाना के कई हिस्सों में बने दबाव के क्षेत्र के कारण मूसलाधार वर्षा. अगले 12 घंटों में इसके कमजोर होकर कम दबाव के क्षेत्र में बदलने की संभावना. और जापान में एशियाई खेलों में भारतीय जोड़ी कमलजीत और सुरुचि सिंह ने 10 मीटर एयर पिस्टल मिक्स टीम स्पर्धा में स्वर्ण पदक जीता. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि सबके योगदान और भागीदारी से ही विकसित भारत का संकल्प साकार हो सकता है. श्री मोदी ने सेवा संकल्प अभियान के अंतर्गत उत्तर प्रदेश के वाराणसी से गुजरात के वडनगर

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज अनिरुद्ध देशपांडे यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ सिद्धेश संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केलेली आहे. ऐकूया अनिरुद्ध देशपांडे यांनी गायलेला राग मुलतानी.

अनिरुद्ध देशपांडे यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. MPSC औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता होत आहे. त्यामुळे सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत मंगलमूर्ती गणरायाच्या भव्य मिरवणुकांना सुरुवात झाल्यानं सर्वत्र ढोलताशांचा आवाज आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर ऐकू येतोय. बालरूपात असलेल्या गणेश गल्लीतला मुंबईचा राजा, तेजुकाया लालबागचा राजा, बोरिवलीतला उपनगराचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या

0: मिरवणुका वाजत गाजत आणि भाविकांच्या गर्दीत सुरू झाल्या आहेत. गिरगाव चौपाटी, दादर, जुहूसह 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 अधिक कृत्रिम तलावांवर यंदा गणेश विसर्जन होणार आहे. गणेशमूर्तींचं शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचं रक्षण करावं असं आवाहन मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी केलंय. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई जीवरक्षक 24,000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतल्या ध्वनी प्रदूषणांवर नियंत्रण ठेवण्यास ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. पुण्यातही मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आडके यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. एकूण 25 गणेश मंडळं सहभागी झालेल्या या मिरवणुकीत नाशिक महानगरपालिकेनं 77 अधिकृत विसर्जन स्थळं घोषित केली आहेत. तसंच घरगुती गणेशमूर्तींच्या संकलनासाठी विशेष मूर्तीदान व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. बुलढाण्यातल्या खामगाव शहरात मानाच्या लाकडी गणपतीच्या महाआरतीनं सकाळी 9 विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. धुळ्यात पांझरा नदीसह विविध विसर्जन स्थळांवर विसर्जनाची व्यवस्था आहे. नंदुरबार मध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागलंय.
1: मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ बेशुद्ध पडल्यानं एका वृद्धाचा मृत्यू झाला. मरण पावलेली व्यक्ती स्थानिक रहिवाशी आहे. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिना दीड महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी मुंबईतल्या वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. वडाळा इथल्या गृह प्रकल्पामुळे 2 ते 3 हजार माथाडी कामगारांना स्वतःच्या हक्काचं घर मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यात कामगारांसाठी आणखी नवीन गृह प्रकल्प उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या दुष्काळासंदर्भातला शासन आदेश कदाचित आजच निघेल आणि त्या माध्यमातून दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील असं आश्वासन त्यांनी आज दिलं.
2: दुष्काळ मोठा आहे, पीक खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करपलेलं आहे, शेतकऱ्यांच्या हाती काही येईल अशी परिस्थिती नाही आणि बहुतांश भागात पिण्याचं पाणी असेल, चारा असेल असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आम्ही त्याचं नियोजन करतो. जसं मी सांगितलं की या संदर्भातला GR आपण काढतो, तो आजच कदाचित निघेल आणि त्या माध्यमातून आपल्या दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील.
1: मराठवाड्यातल्या टंचाईग्रस्त भागात प्रशासनानं 500 अधिक विहिरी अधिग्रहित केल्या असून त्यातल्या 67 विहिरीतून 142 गावं आणि 91 वाड्यांना 446 टँकर्समार्फत पाणीपुरवठा सुरू आहे. इतर 350 विहिरींमधून नळावाटे पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखीन 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. साजिद पांडे आणि विजय किंगार अशी या 2 विद्यार्थ्यांची नावं आहेत. सांडे हा सांगलीचा तर किंगार हा बुलढाण्याचा रहिवासी आहे. या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे. तर संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या 2 अन्य आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्या वैधानिक कर्तव्याचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा

0: अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जातील अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या विशेष तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कार्यकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय सुलभता आणण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध प्रश्नांविषयी.
1: जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2014 भारत 142 स्थानी होता. नेपाळ आणि पाकिस्तान सुद्धा या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी होते. पूर्वी कंपनीची नोंदणी व्हायला जवळपास महिनाभराचा कालावधी लागायचा. एकाहून अधिक राज्यात जाणाऱ्या वाहनांना प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कर द्यावा लागायचा. त्यानंतर देशभरात GST लागू झाला आणि एकदा चलन काढून देशभरात कुठेही माल वाहतूक करणे सोपं आणि जलद झालं. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग, द्रुतगती महामार्ग यामुळे वाहतुकीचा वेगही वाढला. दिवाळखोरीच्या संदर्भात नवीन कायदा लागू झाल्यामुळे निष्क्रिय झालेल्या कंपन्यांना बंद करणं सोपं झालं. विविध कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदींची पूर्तता केली नाही म्हणून दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं जनविश्वास विधेयक आणलं. कंपनी कायदा सुलभ केला. या सर्व प्रयत्नांमुळे 2020 व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारत 63 स्थानी पोहोचला.
0: मुंबईतल्या IIT साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच त्याच्या फोनमधील कॉल लॉग्स आणि मेसेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज IIT भेट दिली आणि साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल्स 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज सांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा धक्का बसला. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकासह पदकतालिकेत भारत 12 स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. MPSC औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते हो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 मात्र. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची दुसरी सभा आता सुरू होते. सभेची सुरुवात करूया. जाणून घेऊया ठळक बातम्या.

नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. कणिश गल्लीतला मुंबईचा राजा तेजूकाया, लालबागचा राजा, बोरिवलीतला उपनगराचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या मिरवणुका वाजत गाजत आणि भाविकांच्या गर्दीत सुरू झाल्या आहेत. गणेश मूर्तींचे शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचं रक्षण करावं असं आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षण गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. IIT मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज IIT भेट दिली आणि या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह पदतालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विनोद वखरे यांचं ख्याल गायन. राग आहे पुरिया धनाश्री. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत बाली बाली जाऊ. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत मुश्किल करो आसान. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर आणि हार्मोनियम साथ संदीप गुरमुले यांची. ऐकूया विनोद वखरे यांचं ख्याल गायन, राग पुरिया धनाश्री.

Da ba da ma da pa ma ga ri ga ga re sa.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं विनोद वखरे यांचं ख्याल गायन राग पुरिया धनाश्री. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर आणि हार्मोनियम साथ संदीप गुरमुले यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत युववाणी.
1: हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित युवकांच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहितीये, संगीत ही केवळ कला नाही तर ती एक साधना आहे आणि या साधनेत सातत्य, संयम आणि समर्पणाला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विश्वात तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अनेक लोक कित्येक वर्ष तपश्चर्या आणि रियाज करतात. त्यामुळेच आपण आजच्या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात करूयात माझ्या आवडीच्या गाण्यानं.

मित्रमैत्रिणींनो, आजच्या युवावाणीच्या विशेष भागात आपण भेटणार आहोत अशाच एका प्रतिभावान सुरेल हिंदुस्थानी शास्त्रीय गायिकेला, जी गेल्या तब्बल 17 वर्षांपासून मेवाती घराण्याचे गायक श्री सचिन नेवपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ख्याल गायकीचे शिक्षण घेते आणि तिने अलंकार ही पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली असून देश विदेशातील विविध संगीत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलंय. आपल्या

0: सोबत आहे प्राची खोत. हॅलो प्राची.
1: हॅलो.
0: तुझं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत. युवावाणीमध्ये आपण आज एक संगीतमय मैफिल रंगवणार आहोत, तुझ्याशी संवाद साधणार आहोत. त्यामुळे सर्वात आधी तू आम्हाला काय ऐकवशील?
1: राग भिंपलासमध्ये माझ्या गुरुजींचीच रचना आहे, चले चलो माँ के दरबार, सादर करते.

0: म्हणजे अगदी वयाच्या अगदी लहानपणापासून तुला संगीताची आवड होती की एखाद्या व्यक्तीमुळे किंवा प्रसंगामुळे तू संगीताकडे वळलीस?
1: माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये माझी आई आणि माझे गुरु या दोघांचा सर्वात मोठा रोल आहे. आईचा यासाठी कारण मी सुरुवातीला म्हणजे त्या वयात आपल्याला काही कळत नसतं खरं तर, ज्या वेळेला मला आई घेऊन गेली माझ्या गुरूंकडे, तर गाण्याची आवड होती. पण आवड असणं आणि प्रत्यक्षात ती कला ॲज अ करिअर निवडणं यात बराच फरक असतो. तर त्यामुळे आईचं ते एक श्रेय की आई मला घेऊन गेली आणि मग गाता गाता किंवा शिकता शिकता मला आवड लागली आणि मग त्याच्यात खरं तर हे सगळा प्रवास इतका नकळत झालेला आहे. मी ठरवून गाण्यात आलीच नाही आहे, शिकता शिकता मला त्यात आवड पण होती, मी करत गेले आणि कधी गायला लागले बाहेर हे मला पण कळालं नाही खरं तर. तर माझ्या गुरूंचा याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे, कारण शिक्षकाच्या हातात असतं की विद्यार्थ्याला त्या कलेबद्दल काय वाटतंय.
0: तर
1: जेव्हा मी माझ्या गुरूंचे लहानपणी रियाजाचे सेशन्स ऐकायचे किंवा, तर ते एक म्हणजे शिक्षण, फॉर्मल शिक्षण जे असतं तो एक वेगळा भाग असतो की तुम्हाला त्यामध्ये इन्फॉर्मेशन, माहिती जी असते ती फार मिळते आणि तुम्हाला टेक्निकली गोष्टी शिकवल्या जातात. पण त्या व्यतिरिक्त संगीत शिक्षणामध्ये वातावरणाचा किंवा त्या शिक्षकासाठी गाणं काय आहे हे जेव्हा तुम्ही जवळनं बघता, अनुभवता, त्या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर फार होतो आणि त्यातनं कलाकार म्हणून तुम्हाला प्रेरणा मिळते की आपण काहीतरी करू शकतो किंवा करायला हवं.
0: तू गेली 17 वर्ष मेवाती घराण्याचे तुझे जे गुरु आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतीयस, तर ह्या गुरु शिष्य परंपरेचा तुझ्या आयुष्यावर, एकंदरीत आयुष्यावर कसा प्रभाव पडला?
1: गुरु शिष्य परंपरेमध्ये शिकण्याचा फार मोठा फायदा हा असतो ना की तुम्ही फक्त शिक्षणासाठी त्या गुरुकडे जात नाही तर त्यांच्या सहवासात राहता, आणि जेव्हा त्यांच्या सहवासात असता

0: त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही फक्त गाणं न शिकता इतर पण बऱ्याच गोष्टी, जसं आम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज करायचो करतो, त्यानंतर मी म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवतो सुद्धा त्यांच्या अकॅडमीमध्ये, तर या सगळ्या गोष्टींमधनं खूप अनुभव असे तुमच्या गाठीशी येतात जे नुसतं शिक्षणातनं कधी कोणी सांगू शकत नाही. कारण एखादी गोष्ट मला तुला शिकवायची आहे असं जर मी ठरवलं तर ते होत नसतं, एखादा प्रसंग तसा यावा लागतो की त्या निमित्ताने ते तुम्हाला सांगणं होतं, बरोबर.
1: बरोबर आहे.
0: तर ते प्रसंग वेगवेगळे अनुभवायला मिळणं हे सगळं गुरुशिष्य परंपरेत मधनच साध्य होतं असं मला वाटतं.
1: बरोबर आहे. आपण गुरूंसोबत प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, माणूस म्हणून घडतो आणि कलाकार म्हणून सुद्धा. तुझ्या गुरूंची एखादी रचना असेल ना जी तू आम्हाला ऐकवशील?
0: नक्की. राग देस मधली एक रचना आहे, मला फार आवडते, सादर करते.

0: खूप छान गायलेस, पण तुझ्या संगीत प्रवासासोबत तू अकॅडमिक्स किंवा तुझ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांग आम्हाला.
1: लहानपणीपासूनच गाणं शिकायला सुरुवात केल्यामुळे आणि त्याच्यात कल असल्यामुळे खरं तर 10वीपर्यंत माझा ओढा गाण्याकडे खूपच गेला होता. त्यामुळे म्हणजे तसं तर मला आर्ट्सच घ्यायचं होतं. 11th 12th मी कॉमर्समधनं केलंय आणि मग त्याच्या पुढे, कारण म्हणजे जेव्हा तुम्ही करिअर ऑप्शन्स

0: सिलेक्ट करत असतात 10वीनंतर, तेव्हा थोडं असतं की काहीतरी बॅकअप ठेवू. कारण आर्ट फील्ड म्हणजे हे फक्त मी नाही, असे भरपूर लोक असतील ज्यांचं हे डोक्यात असतं की आर्ट थोडी रिस्की फील्ड आहे, घ्यायला हवं की नको, नक्की त्यात तेवढा स्कोप आहे का. त्यामुळे सगळ्यांनाच जो प्रश्न पडतो तो मलाही त्यावेळेला होता. आणि त्यामुळे 11th 12th कॉमर्समध्ये झालं. पण मग त्यानंतर मी बॅचलर्स जे आहे म्युझिकमधनंच केलं आहे, आणि त्याच्या पुढे मास्टर्स भारती विद्यापीठातनं पुण्यातनं केलं. मग त्यात स्पेशलायझेशन ख्याल गायनाच्यातनं केलं.
1: ओके, खूप छान. तुझा रोजचा रियाज कसा असतो प्राची? कारण संगीतामध्ये रियाजाला प्रचंड महत्व आहे. आणि एका नव्या विद्यार्थ्याला समजा संगीत शिकण्याची, गाणं शिकण्याची सुरुवात करायची असेल तर त्याने कशी करावी?
0: खूप छान प्रश्न विचारला. कारण आजकाल काय होतंय ना की टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे युट्यूबवरनं वगैरे पण खूप लोक शिकण्यास सुरुवात करतात. तर जेन्युअनली जेव्हा आम्ही पण शिकवतो तेव्हा माझं हे मत आहे की सर्वात आधी कुठला तरी गुरुकडे तुम्ही जायला हवं जर तुम्हाला कुठलीही कला शिकायची आहे. कारण कलांमध्ये असं नसतं की एक फिक्स फॉर्मॅट आहे आणि हे तुला दिलं आणि झालं. प्रत्येकाचा कल वेगळा असतो, प्रत्येकाची विचारशैली वेगळी असते, प्रत्येकाच्या आवाजाची जडणघडण वेगळी असते, टोन वेगळा असतो, आणि त्याच्यानुसार गुरु अनुभवानुसार त्याला शेप करत असतो किंवा त्याला आकार देत असतो. तर एक रियाज मला चालला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला चालेल असं होत नाही, आणि ते करण्यासाठी तो एक एक्सपिरियन्स, तो वेळ गेलेला हवा. त्यामुळे कुठल्या तरी गुरुकडे जाऊन शिकणं हे खूपच महत्वाचं असतं. तर कुठली पण कला शिकायची असेल तर आधी तुम्ही गुरुकडे जा, आणि मग रियाज त्या पद्धतीने हळूहळू सांगितला जातो की कसा असायला पाहिजे. आणि तू म्हणतेस तसं गाण्यामध्ये रियाजाला फार महत्व आहे. कारण मुळात कुठलाही अवयव आपण गळा गातो जेव्हा, तर गळा हे अवयव झालं, त्याला वापरात असणं आणि त्याचा फ्लेक्झिबिलिटी वाढवणं असेल, टोन डेव्हलप करणं असेल, त्याची आवाजाची जवारी तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी टेक्निकल रियाज असतो. मग खयाल गायन, तुम्हाला कुठला प्रकार गायचा आहे त्या प्रकारासाठी काय लागतंय. मग गजला गाणार असेल तर उच्चारांकडे स्पेशली लक्ष द्यायला लागतं, त्याचा भाव समजून घ्यायला लागतो, त्याची मांडणी कशी असते, केहन कशी असते, याच्याकडे जायला लागतं. खयाल गाणार असेल तर रागांचं स्ट्रक्चर समजून घेणं असेल, राग उभा करण्यासाठी त्याच्याबद्दल विचार करणं असेल, मग त्याचं चिंतन आलं, वेगवेगळ्या गायकांचं ऐकणं आलं, या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तर जसा जसा जॉनर तुम्हाला निवडायचा असतो मग त्यानुसार त्याचा रियाज ठरतो. पण कुठलीही कला तुम्ही जर निवडली तर रियाजाशिवाय पर्याय नाही.
1: आणि तुझाही रियाज मग असाच होत असावा. तू अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहेस. अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, राहुल देशपांडे, प्रभा अत्रेंसमोर सुद्धा तू गायली आहेस. तुझ्या ह्या संगीत प्रवासाबद्दल सांग.
0: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणं सुरू केलं, मग त्यानंतर नॅचरलीच वेगवेगळ्या संधी येत गेल्या. आणि काही काही वेळा म्हणजे जेव्हा ते मुमेंट्स आलेत की अशा दिग्गजांसमोर गायची संधी आली, खरं तर विश्वास नाही बसत. आणि खूप दडपण पण असतं, खूप भीती पण असते, पण आपल्या रियाजावर, आपल्या शिक्षणावर एक विश्वासही असतो थोडासा की काय गायचे हे माहिती असतं. मग तिथे जाऊन फक्त श्रद्धेने आपली कला सादर केली की बाकी होऊन जात सगळं.
1: एवढ्या दिग्गजांसमोर गाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुला असं वाटतंय का की आजची तरुण पिढी शास्त्रीय संगीताकडे वळतेय, आकर्षित होतीये?
0: नवीन पिढी शास्त्रीय संगीताकडे वळतीये, कारण आता माझ्याच जनरेशन मध्ये बघितलं तर खूप लोकांचा शास्त्रीय संगीताकडे कल आहे, खूप लोक शिकतायत आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार देखील करतायत. त्यामुळे मला तरी असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने शास्त्रीय संगीताचं काम चाललेलं आहे. फक्त नवीन विद्यार्थ्यांनी कला आणि सादरीकरण या दोन्ही गोष्टी एकात एक आहे. मुळात गाणं परफॉर्मिंग आर्ट आहे, त्यामुळे ती सादर करणं हे तेवढाच महत्वाचा भाग आहे. पण त्याची गडबड न करता ती परिपूर्ण होऊ देणं किंवा त्याच्यामध्ये एक मॅच्युरिटी येऊ देणं आणि त्यानंतर त्याला पुढे येणं, याच्यानी आणखीन कलेचा दर्जा वाढतो असं मला वाटतं.
1: नक्कीच, अगदी बरोबर प्राची. याबरोबर तो आम्हाला आता काय ऐकवशील?
0: एक भावगीत ऐकवते.

0: प्राची, तू केवळ एक शास्त्रीय गायिका नाहीये तर एक उत्तम हार्मोनियम वादक सुद्धा आहेस आणि तू बऱ्याचशा रचनाही केलेल्या आहेस, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगशील?
1: संगीत ही एक म्हणजे खूप मोठी कॉन्सेप्ट आहे किंवा खूप मोठी टर्म आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने संगीताला अनुभवू शकता. तर गायन हे एक माध्यम झालं, वाजवणं हे एक माध्यम झालं, पण त्या व्यतिरिक्त अरेंजमेंट करणं असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धती, तर या सगळ्यातनं मला असं वाटतं की तुम्ही संगीताच्या आणखीन जवळ जाता किंवा संगीताला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवू शकता. तर त्यामुळे जेव्हा म्हणजे आवडती गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवता येते त्यामुळे मला या सगळ्याच गोष्टी करायला फार आवडतं.
0: मग तू स्वतः एखादं गायलेलं गाणं ऐकवशील का आम्हाला?
1: हो नक्की, दर्शन दे मोहे राम.

0: प्राची, आता आपण शेवटाकडे वळतोय. मला सांग, संगीत तुझ्यासाठी काय आहे?
1: खरं तर म्हणजे कुठल्याही गायकाला हा प्रश्न विचारला तर सेमच उत्तर असेल किंवा फार अवघड आहे ते सांगणं की संगीत माझ्यासाठी खरं तर काय आहे. इतक्या वर्षांमध्ये जेव्हापासून मी शिकायला सुरुवात केली आहे, गायलं नाही असा कुठला दिवस जात नाही किंवा नाही गायलं तर खरं तर करमत नाही. तर कुठल्याही कलाकारासाठी त्याची कला हे त्याच्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम असतं असं मला वाटतं. की म्हणजे तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा, आणि आणखीन एक असं की त्या कलेतनं तुम्हाला काय काय एक्सप्रेस करायचंय किंवा काय व्यक्त करायचंय, तर या दोन्ही गोष्टी कलेतनं फार होतात आणि कलाकारासाठी ते माध्यम असतं त्या गोष्टीचं. तर म्हणजे एवढे वर्ष जे तुम्ही त्यासोबत घालवता की त्याच्यामध्ये ट्रेनिंग असणं म्हणा, त्याची तालीम घेणं म्हणा, किंवा टेक्निकली स्वतःला तयार करणं असेल, आणि मग या सगळ्याच्या माध्यमातून फायनली तुम्ही काय व्यक्त करताय, कशासाठी त्याचा वापर करताय, कसं ते लोकांसमोर आणताय आणि लोकांना त्यातनं काय देताय, हे सगळं कलाकारासाठी म्हणजे विश्व बनतं एका पॉईंट नंतर. तर माझ्यासाठी पण हा प्रवास असाच होता की सुरुवातीला आपण शिकायला लागतो, मग आपण त्याच्यातनं स्वतःला एक्सप्लोअर करायला लागतो, मग त्यातनं आपण सोसायटीसाठी पण काहीतरी तयार करतो, आणि हळूहळू ही कला तुम्हाला खूप काही काही देते, म्हणजे व्यक्ती म्हणून समृद्ध करते, तुम्हाला तुमचे स्वभाव पण जास्त कळायला लागतात. म्हणजे गाणं ही अशी कला आहे, कारण खयाल गायनामध्ये स्पेशली तुमचा स्वभाव रिफ्लेक्ट होतो, तर त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप चांगलं ओळखायला लागता की माझा पेशन्स किती आहे, मी किती वेळ बसू शकते, काय गाऊ शकते, काय केलं की मला मी कॉन्शियस व्हायला लागते, किंवा मी किती कॉन्शियसली स्वतःला ऐकते. छोटी छोटी जी गाण्यातली मूल्ये आहेत ती आयुष्यामध्ये पण तुम्हाला महत्वाची ठरतात. म्हणजे गाण्यातनं काही गोष्टी कळतात स्वतःबद्दल, त्या आयुष्यात पण खूप जास्त महत्वाच्या ठरतात.
0: बरोबर आहे प्राची, जसं तू म्हणालीस तसं संगीत आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असावं असं आपण म्हणू शकतो. आता तू आम्हाला काय ऐकवशील?
1: जाता जाता माझ्या शेवटच्या गाण्यातून मी फक्त गणपतीला प्रार्थना करते आणि आशा व्यक्त करते की जे काही युवकांनी म्हणा, भक्तांनी म्हणा, मागणं गणपतीला मागितलंय किंवा जी काही प्रार्थना केली आहे ती सगळ्यांची पूर्ण होवो, आणि शेवटची रचना सादर करते.

0: प्राची, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, जाता जाता युवकांना काय संदेश देशील?
1: मी शिकवताना पण या गोष्टी खूप अनुभव करते की जेव्हा तुम्ही कुठली तरी कला शिकता आणि मग हळूहळू 10वी 12वी परीक्षा करिअर या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि कुठेतरी कलेकडचा तुमचा कल कमी होतो किंवा लक्ष देणं होत नाही, रियाज करणं होत नाही, तर कुठली पण कला शिकण्यासाठी तुम्ही त्यात करिअर करणं गरजेचं नाहीये किंवा त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण आयुष्य समर्पित करावं असंही अपेक्षा नाहीये. पण व्यक्ती म्हणून समृद्ध होण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचा स्वतःच्या व्यक्त होण्यासाठी काहीतरी एक कला हाताशी असावी असं नक्की मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाने कुठल्या तरी कलेचा एक म्हणजे क्लास लावा म्हणा किंवा काहीतरी बेसिक शिक्षण नक्की घ्यायला हवं आणि त्याला आवड म्हणून का होईना पण जपायला हवं. आणि त्यासोबत भारतीय कला आहे यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम ऐकायला जाणं असेल किंवा वेगवेगळ्या कलाकारांच्या कॉन्सर्ट अटेंड करणं, तर ह्या गोष्टी पण युवकांनी नक्की कराव्या.

0: नक्कीच. जसं तू आता गाणं गायलंस त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या मनोकामना बाप्पा पूर्ण करो. आणि तू युवावाणीमध्ये आल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद प्राची. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राकडून तुझ्या पुढच्या संगीताच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
1: तर उत्कर्षा, मला पण खूप छान वाटलं आकाशवाणी केंद्रामध्ये येऊन, आणि आकाशवाणी केंद्रामध्ये मला इथे आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहोत युवावाणीचा हा संगीतमय विशेष कार्यक्रम गायिका प्राची खोत हिच्यासोबत. मला खात्री आहे तुम्हा सर्वांना नक्कीच आवडला असेल. आजचा युवावाणीचा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होता. सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.
2: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. ठीक 6 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: विभागात पोषण जनजागृती रॅली, अंगणवाडी स्तरावर पाककृती स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा, गरोदर आणि स्तनदा मातांच्या बैठका, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेची नोंदणी आणि माता ग्रह भेटी असे उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालके आणि किशोरवयीन मुलींच्या आहाराबाबत जनजागृती होऊन जिल्ह्यातील महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी होण्यास तसंच कुपोषण कमी होण्यास मदत होत आहे. देवीदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
1: लातूर जिल्ह्यातल्या विलास सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निदीपन कार्यक्रम आज घेण्यात आला. या कारखान्यात गळीत हंगाम 2025-26 मध्ये 5,00,000 मेट्रिक टन गाळप झालं असून गाळपास असलेल्या ऊसाला प्रतिटन 3,131 रुपये प्रमाणे ऊस बिल अदा करण्यात आलं आहे. यंदाचा हंगाम वेळेवर सुरू करण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. सन 2026 हे वर्ष महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर महिला शेतकरी कायदा 2026 ची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्ण पदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. 10,000 मीटर स्पर्धेत गुलबीर सिंग यानं रौप्य पदक तर बारानिका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल वॉलमध्ये कांस्य पदक पटकावलं. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं कांस्य पदक पटकावलं. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा धक्का बसला. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 21 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 11 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे.

ती पुन्हा काही ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता, ढोलताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ. गणेशमूर्ती दान संकल्पनेला गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. ऐतिहासिक माथाडी कायदा कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा सुवर्णवेध. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बायपोलर डिसऑर्डर या आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बायपोलर डिसऑर्डर नेमका काय असतो हे आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: बायपोलर डिसऑर्डर हा एक खूप प्रचलित असा मानसिक आजार आहे. याबद्दल माहिती कमी असली तरी पण जवळपास 100 पैकी 3 जणांना हा आजार होतो असं मानलं जातं. बायपोलर म्हणजे दोन ध्रुव, तर दोन ध्रुवांमध्ये हेलकावणारी स्थिती, म्हणजे मनाची मानसिक स्थिती अतिशय नैराश्य किंवा अतिशय उत्तेजना, अशा दोन एक्स्ट्रीम मध्ये दोन पराकुटीच्या स्थितीमध्ये हेलकावणारी स्थिती म्हणजे बायपोलर डिसऑर्डर. मग यात नेमकं अशा दोन वेगवेगळे स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात ज्या कुठल्याही व्यक्तीच्या वागण्यात, स्वभावात, विचार करण्यात आणि राहणीमानात इतका आमूलाग्र बदल येतो की काही जो फेज असतो त्याला एक जे खालचं टोक आहे त्याला म्हटलं जातं डिप्रेशन, आणि वरचं जे टोक आहे जिथे अतिशय जास्त काही चिन्ह असतात त्याला म्हटलं जातं मेनिया, म्हणजे उन्माद. तर सामान्य लोकांपेक्षा वेगळं काय की काही जणांना असे फेजेस येतात की जे डिप्रेशन असतात आणि काही फेजेस असे येतात की ज्यांना मेनिया किंवा उन्माद म्हणतात. आपण एक एक करून बघूया. तर सामान्यतः आपल्याला थोडंसं नाराज वाटणं, थोडंसं कधी मन शांत वाटतं, कशात छान रुची नाही वाटत असं वाटणं अगदी स्वाभाविक असतं. एखाद्या गोष्टींनी आपण थोडंसं नाराज असतो, डिस्टर्ब असतो, तर काही वेळासाठी मला छान नाही वाटत, इथपर्यंत स्वाभाविक असतं. पण ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो तो एक आजार आहे. आजार मी जेव्हा म्हणतो त्यांनी मला अपेक्षित आहे की आपल्या मेंदूमध्ये काही आमूलाग्र बदल येतात, ते ठळक असतात आणि ते सामान्यतः आपण ज्या भावना व्यक्त करतो किंवा आपल्याला जाणवतात त्याच्यापेक्षा ते जास्त असतं. म्हणजे उदासीनता ही अत्याधिक असते. साधारणतः आपण उदासीन थोड्या वेळासाठी होतो, थोड्या वेळाने आपल्याला बरं वाटतं, पण डिप्रेशनमध्ये काय होतं की ही उदासीनता सतत राहते आणि कुठल्याही परिस्थितीत टिकून राहते. म्हणजे फक्त एका परिस्थितीत फक्त मला एकच दिवस थोड्या वेळासाठी वाईट वाटलं, नाही, ते डिप्रेशन आहे. डिप्रेशन म्हणजे ही उदासीनता सतत राहते, अधिक राहते, कुठल्याही स्थितीमध्ये राहते. यात अतिशय विचार जास्त येतात, मला नकोसे विचार जास्त येतात. जी सहसा सगळ्या गोष्टींमधली रुची असते ती कमी झाल्यासारखी वाटते. काही गोष्टींनी मला छान आराम वाटतो, ते केल्याने मला कसंही बरं वाटतं, पण ते बरं वाटणं सुद्धा कमी होतं. त्यातली ऊर्जा कमी होते. कुठल्याही गोष्टीसाठी जी आपली धडपड एनर्जी असते ती कमी झाल्यासारखी वाटते. लवकर थकल्यासारखं वाटतं. जे कामं सामान्यतः आम्ही करत होतो त्या कामांमध्ये आता मला लवकर थकवा येतोय, मी ते कामं सोडून देतोय, गिवअप करतोय, टाळतोय असं होतं. कशाचं हुरूप, उल्हास असा कमी होतो, हे डिप्रेशनचे लक्षण आहे. याशिवाय काय नेमकं होतं की झोप कमी होते, जेवणाची इच्छा, आसक्ती कमी होते. जसं आता हे जर स्टुडंट फेजमध्ये जर विद्यार्थी दशेत पाहायला गेलं तर तिथे नेमकं काय बदल जाणवतात डिप्रेशनमध्ये की एकाग्रता कमी होते. जी पकड असते अभ्यासावरची, जी धडपड असते ती कमी होते. नैराश्याचा भाग जास्त येतो की मी काही केलं

काही खास व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे काही करून अर्थ नाही, असे नकारात्मक विचारांचा भरणा आणि हा सतत टिकून राहणं, तर याला डिप्रेशन किंवा उदासीनतेचा रोग म्हटलं जातं. आता हे याला म्हणजे आजार केव्हा समजायचा, तर त्याला एक मानक दिला गेला की हे जर कमीत कमी 2 आठवड्यापेक्षा जास्त होत असेल तर त्याला आजार समजलं जातं. काही गोष्टी ज्या थोड्या वेळासाठी असतात, फ्लिटिंग सिम्पटम म्हणतो आम्ही त्याला, की थोड्या वेळासाठी नाराज वाटलं पण नंतर रिकवर झालं, तर ते डिप्रेशन नाही. हा झाला फरक की साधं उदासीन नाराज वाटणं आणि डिप्रेशन असणं. या डिप्रेशनचे पराकोटीचे लक्षण जेव्हा जाणवतात आणि हे सतत होत राहतं, तेव्हा या डिप्रेसिव्ह डिसऑर्डरमध्ये कधी कधी आपल्याला इतकं हताश, इतकं निराश वाटू शकतं की माझ्या जगण्याला काही जणू अर्थच नाही, तर मनात बरे वाईट विचार येणं, स्वतःला संपवण्याचे विचार येणं, हे सुद्धा याचं पराकोटीचे लक्षण आहे. थोडक्यात आपली एनर्जी सगळी डाऊन झाली आहे आणि हा डिप्रेशनचा फेज असा जाणवतो. की यातले बहुतांशी पेशंट मला सगळं सांगतात की मला सगळं कळतंय की मला हे असं नको विचार करायला, पण ते थांबतच नाहीत. मला कळतंय की अर्थाने पण ते सतत येत राहतात आणि आता मग मला असं वाटतं की खरंच असं आहे, म्हणजे सगळंच वाईट आहे. मला स्वतःबद्दल काही चांगलं वाटत नाही, मला परिस्थितीबद्दल काही छान रुचकर वाटत नाही, आणि भवितव्य पुढचं भविष्य पाहिलं तर ते अंधकारमय वाटतंय. तर ही सहसा सतत निगेटिव्ह फिलिंग ही राहणं हे डिप्रेशन आहे. हे झालं खालचं टोक. बायपोलारमध्ये आपण जसं दुसरं टोक म्हटलं की इथे उन्माद असतो. आपल्याला कुठल्याही गोष्टीत छान वाटणं, एखाद्या गोष्टीबद्दल आनंद वाटतं, आपण गुणगुणत राहतो आणि आपण छान मोकळं वाटतं, फिरावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, इथपर्यंत अगदी छान आहे. पण उत्साहाच्या जागी अतिउत्साह येतो, त्याला म्हणतात उन्माद. अतिउत्साह या उन्मादाच्या या मेनियाच्या फेजमध्ये व्यक्ती जास्त बोलू लागतो, अतिशय बोलतो, न थांबता बोलतो, त्या बोलण्याची धार वाढते, त्या बोलण्याची स्पीड वाढते, ते कुणाच्या थांबण्याने थांबत नाही, असं सतत बोलणं असं राहतं. आणि हे जाणवतं की हे इतकं का बोलताय, इतकं का फास्ट बोलताय, ते मग समोरचा व्यक्ती ओळखीचा असो की अनोळखी असो, सतत बोलत सुटतात. असं ते इतकी एनर्जी राहते की काय बोलू काय नाही काय, कारण यांना विचार जास्त स्पीडनी येतात आणि विचारांचा भडीमार असतो की हे बोलू की हे करू की काय करू, असं एकदम अतिशय वेगाने असे विचार येत राहतात आणि खूप बोलू, खूप काही करू असं वाटतं. खूप करणं म्हणजे काय, की अतिशय काही ना काही काम करत राहणं. आता हे काम पूर्णत्वच जातं असंही नाही, मग एक ना धड भाराभार चिंधे असं होतं की इतक्या गोष्टींसाठी पुढाकार घेतात, इतक्या गोष्टी सुरू करून ठेवतात आणि त्या पूर्ण होत सुद्धा नाही. पण इतकी असं अतिउत्साह आणि अतिशय आत्मविश्वास इतका जास्त असतो की मी म्हणेल ती पूर्व दिशा, तेव्हा मग दुसऱ्यांच्या मताला, दुसऱ्यांच्या बोलण्याला, दुसऱ्यांच्या मताला काही गणनाच नसते की मी जे म्हटलं तेच करा. आणि तो इतका जास्त कॉन्फिडन्स असतो की त्यांना प्रामाणिकपणे असं वाटतं की असंच करायला हवं. पण या भरात, या अतिउत्साहाच्या भरात मग थोडं निष्काळजीपणा होतो, बेपरवाई होते, रेकलेसनेस होतं. लोक गाड्या खूप फास्ट चालवतात, निर्णय खूप त्वरित घेतात, म्हणजे आला विचार आणि बोलून टाकलं, आला विचार आणि करून टाकलं, आला विचार आणि काहीतरी खरेदी करून टाकलं असं. तर अशा याच्यात खूप जास्त खरेदी करण्याचे पण चान्सेस जास्त असतात. आम्ही सहसा उदाहरणं पाहतो की, मी एक उदाहरण आता तुम्हाला देतो की माझे एक क्लायंट जे होते ते एक प्रोफेसर आहे, जे एका तालुक्याच्या ठिकाणी राहतात. या उन्मादाच्या फेजमध्ये, या मेनियाच्या फेजमध्ये त्यांना इतका अतिउत्साह होता की काय करून काय नाही असं. त्यांना थोडंसं कुणी बढाई चढाई केली की ते सगळे म्हणायला तयार व्हायचे. असं कुठल्या चांगल्या लोकांच्या संगतीत नाही आले. आणि त्यांनी एकाच दिवशी त्या सरांनी 4 फ्लॅट वेगवेगळ्या जागी बुक केले. आता यांना 4 फ्लॅट काय, एका फ्लॅटची पण गरज नाही, राहतं घर अगदी संपन्न चांगलं आहे. तर त्या उत्साहाच्या भरात त्यांनी वेगवेगळ्या जागी ऍडव्हान्स देऊन ठेवले. आता याची काहीच गरज नव्हती. आता हा जेव्हा अतिउत्साहाचा फेज कमी झाला, तेव्हा डोकं पकडावं लागलं की अरे मी एवढे पैसे कसे देऊन बसलो आणि माझं एवढं नुकसान झालं. अशा याच्यात लोक गाड्या बुक करतात, अशा वस्तू घेतात की ज्यांची खरं तर गरज नाही, फक्त मला वाटलं आवडलं म्हणून मी घेऊन टाकलं असं. म्हणजे निर्बंधच राहत नाही, जिथे आपण मी स्वतःला नाही म्हणू शकत नाही असं आहे. तर अतिशय बोलणं, जास्त बोलणं, स्पीडनी बोलणं, मोठे मोठे विचार येणं. मोठे मोठे विचार म्हणजे मी काही विलक्षण असल्यासारखं जाणवतं, मी काहीतरी ग्रेट आहे, मला सगळं कळतं, दुनिया कशी चिल्लर आहे, दुनियेला काही फारसं कळत नाही, फॅमिलीला काही कळत नाही, यांची तर काही विजनच नाही, यांना तर काही असं दृष्टिकोनच नाही, मला जे दिसतं, मला जे कळतं ते तुम्हाला कळत नाही, असं काहीतरी विशेष झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं की मी सगळ्या लोकांशी कनेक्टेड आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांशी माझे खूप संबंध आहे, मला हे ओळखतात, माझं ही प्रतिभा आहे, मी असं करू शकतो. अशा याच्यात काही काही जणांना अतिशय देवदेव करू लागतात, म्हणजे धार्मिक असून असं पण अतिशयच धार्मिकता अचानक उफाळून येते.
आणि म्हणजे नको तेवढा खर्च, नको तेवढी मदत कोणाला.

0: केलं जातं. मी काहीतरी विशेष आहे, देवाने पाठवलेला एक विशेष कुणी व्यक्ती आहे आणि माझ्याकडे असं विशेष कार्य आहे की मी आता समाजाचं उत्थान करावं, पूर्ण समाजाला जागृत करावं, त्यांना दिशा द्यावी, त्यांचं सगळं भलं करावं, अशी काहीतरी माझ्यात वेगळी प्रतिभा आल्यासारखी तेव्हा जाणीव होते. आणि त्या भरात मग लोक खूप जास्त खर्च करणं, खूप जास्त काही बोलून जाणं आणि त्या बोलण्यात कधी कधी खूप जास्त दुखावून देणं पण होतं. कारण तेव्हा पर्वाच नसते की समोरच्याला ते ऐकायचंय नाही ऐकायचंय, ते आता म्हणण्याची गरज आहे नाही आहे, किंवा त्याचा दुसऱ्यांवर काय परिणाम होईल नाही होईल. हे म्हणजे मी जसं म्हटलं की इनिबिशन नसतं, निर्बंधन नसतोच, बोलून दिलं जातं. त्याच्यामुळे खूप अग्रेसिव्ह असं कधी कधी खूप हिंसक वागणं होतं. या मेनियाची एक तऱ्हा अशी आहे की त्याच्यात लोक खूप बोलतात आणि अगदी खूप आनंदी जॉली असं काही काही जणांना जाम इम्प्रेसिव्ह वाटावं असं बोलणं चालणं असं होऊलं, पण ते उथळ असतं, त्याला अर्थ काही नसतो. असं तर ते खूप आवडीचं काही बोलणं सगळ्यांमध्ये एकदम छाप पाडणं असं वाटू शकतं आणि अशा याच्यात मग लोक गातात सुद्धा नाचतात सुद्धा. मी जसं म्हटलं की कुठे काय वागायचं ह्याचं तारतम्य त्या स्थितीमध्ये कमी झालेलं असतं. नको त्या गोष्टी एकदम करून बसणं असं होऊन जातं. आजकाल जे सोशल मीडियावर कधी कधी मला तो ट्रेंड दिसतो की अचानक शांत असलेला व्यक्ती अतिशय जास्त पोस्ट करू लागणार, खूप जास्त एकाच गोष्टीचा रेटा धरून राहणार, दुसऱ्यांचे मतं खोडून टाकण्यास अगदी पराकोटीचे पोस्ट टाकणार. हे अतिशय उन्मादाचे लक्षण होऊन जातात की तेव्हा असं पेटून उठल्यासारखं की मीच सगळ्या याचं करता धरता असल्यासारखं असं अति आत्मविश्वासामुळे केलं जातं, बोललं जातं. या स्थितीमध्ये झोपेची गरज फार कमी होते. म्हणजे लवकरच उठतात, सगळ्यांना उठवतात, म्हणजे 10 झोपलं तरी 2-3 उठणार आणि जवळपास म्हणजे तिथे मोठा गजर लावणार, मोठं म्युझिक लावणार, धार्मिक काही लावणार आणि पर्वाच नसते. त्यांना असं वाटतं की मी उलट दुनियेला सुधारतोय, तर त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो हे ध्यानच नाही राहत. याचा दुसरा एक नकोसा पार्ट असतं, त्याला म्हणतात इरिटेबल मेनिया. ते खूपच चिडचिडे वैतागलेले असे असतात की प्रत्येक गोष्टीसाठी खूप कठोर, असंच झालं पाहिजे, आताच झालं पाहिजे, खूप डिमांडिंग, कुठल्याही गोष्टीसाठी अतिशय आग्रही, न ऐकूच नाही शकत आम्ही अशा स्थितीत येतात. त्याच्यामुळे अशा लोकांना सांभाळणं त्या फॅमिलीला खूप अवघड जातं, ते खूप त्रासून जातात, बाकीच्यांना समजावणं अवघड जातं, बाकीच्यांसमोर शोभा होते अशा वागण्याने, पण तेव्हा ते फॅमिलीला फार अवघड जातं ती स्थिती सांभाळणं. असं
1: यामध्ये आता एकाच व्यक्तीमध्ये हे प्रकार 2-3 असू शकतात का, असं होतं का कधी?
0: हो, एकाच व्यक्तीमध्ये हे दोन्ही प्रकार आलटून पालटून येतात. काही महिने असे डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर मग बरं वाटतं आणि काही वेळानंतर अचानक उचल येते आणि एकदम मेनिया येतो, एकदम हाय फेज येतो, असं होतं. तर सुरुवातीला असं स्वभावाचा भाग असेल वगैरे असं समजलं जातं. आपल्याकडे दुर्दैवाने या गोष्टीची माहिती नसल्यामुळे एक आपल्याला अंधश्रद्धेचा शाप आहे की ज्या गोष्टी मला माहिती नाही त्या काहीतरी वरच्याच आहे असं एक भ्रामक कल्पना राहते. त्यामुळे खूप गंडेधोरे म्हणजे मांत्रिका तांत्रिकाकडे नेणं वगैरे असे म्हणजे वायफळ प्रयत्न केले जातात. मग हळूहळू लक्षात येते की नाही हे काहीतरी वेगळं आहे, हा आलेला बदल आहे. मग जेव्हा ते डॉक्टरकडे जातात तेव्हा लक्षात येतं की हा आजार आहे, हा आपल्या व्यक्तिमत्वात आलेला ठळक बदल आहे, त्याचे कारणं आहे. मग जसं बायपोलर बद्दल माहिती दिली जाते, आजकाल मला एक चांगलं जाणवतं की प्रत्येक फॅमिलीमध्ये मोबाईल असतो तर मी त्यांना एनकरेज करतो, मी त्यांना प्रोत्साहन देतो की प्लीज वाचा. हे वाचल्यानंतर त्यांना लक्षात येतं की अरे हे तर सगळे लक्षणं आपल्या व्यक्तीमध्ये आहे. मग थोडं त्या गोष्टीचं गांभीर्य येतं. आता बायपोलरमध्ये दुसरी अडचण ठळक अशी असते की जसं उन्माद आहे, मेनिया फेज आहे, त्या व्यक्तीला काहीच जाणीव नसते की मी काही वेगळं बोलतोय, मी काही वेगळं विचार करतोय, माझे निर्णय काही वेगळे होत आहे आणि मी माझं वागणं अतिशय विचित्र होत आहे. त्याच्यामुळे बाकी आजारांसारखं जशी जाणीव असते ना की मला काहीतरी त्रास आहे आणि मी डॉक्टरांकडे जायला हवं, ही जाणीव नसल्यामुळे मेनियाचे पेशंट येत नाहीत. मला काय झालंय, मी कशाला औषधं घेणार, इथपासून सगळ्यांची सुरुवात असते. पण बाकीच्यांना इतकं ठळकपणे जाणवत असतं की हे खूपच विचित्र अवस्था झाली आणि यांना ट्रीटमेंटची अतिशय गरज आहे. जसं ट्रीटमेंट मिळते त्या ट्रीटमेंट नंतर मग हळूहळू हे लक्षात येऊ लागतं की अरे आपल्यात काहीतरी वेगळाच बदल झाला होता आणि हा मी नाहीये, हा मी मुळात नव्हतो, हा माझ्यात विचित्रसा बदल झालाय, त्याला डॉक्टर आजार म्हणतात. मग त्याबद्दल ते जाणतात, मग ते काळजी घेऊ लागतात. तर सुरुवात ही याची खूप अवघड असते कारण त्या पेशंटला अक्षरशः आणावं लागतं. बऱ्याच जणांना ते खूप अग्रेसिव्ह हिंस्त्र असल्यामुळे अगदी पकडूनच आणावं लागतं. काही जण अगदी प्रेशरनी येतात पण ट्रीटमेंट मात्र आवश्यक राहतं.
1: डॉक्टर याची कारण आपण जाणून घेणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे बायपोलर डिसऑर्डर.

0: आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार. डॉक्टर, आता कारणांकडे आपण वळणार आहोत की बायपोलर डिसऑर्डरची नेमकी कारणं काय असतात?
1: बायपोलर डिसऑर्डरचं नेमकं एक कारण असं नाही सापडलं अजूनही. याला एक अनुवंशिकी बाजू आहे. अनुवंशिकता खूप पाहिलं जातं, म्हणजे सहसा ज्याही बायपोलरचे क्लायंट्स माझ्याकडे येतात त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठे ना कुठे मानसिक आजाराचे काही ना काही बीजं पाहिल्या जातात. तर काका, मावशी, मामा त्या कोणामध्ये तरी असं. तर भारतात एकही फॅमिली नाही आहे की जिथे हे नाही आहे. त्याच्यामुळे अनुवंशिकता हे एक प्रमुख कारण आहे. लहानपणी ज्या जडणघडणीच्या वेळी काही नकोशे असे अनुभव आलेले असतात त्यानंतर ह्याची पॉसिबिलिटी, ह्याची शक्यता थोडी वाढले असं पाहिल्या गेलं सगळ्या स्टडीजमध्ये. म्हणजे खूप स्थित्यंतर, काही घरातले वादावादी खूप जास्त असणं, काही त्या व्यक्तीला नकोशे असे अनुभव आले, उदाहरणार्थ काही सेक्शुअल असॉल्ट वगैरे झालेलं असेल, किंवा खूप काही तानाचं असं सतत वातावरण असलेलं बालपण गेलेलं असेल, तर अशा व्यक्तींमध्ये बायपोलरचं प्रमाण थोडंसं काकणभर बाकी लोकांपेक्षा जास्त आढळतं. एखादा ठळक काही मुद्दा झालाय, ठळक काही अशी घटना घडली आणि त्याच्यामुळे अतिशय त्रासून गेलंय, म्हणजे उदाहरणार्थ काही घरात डेथ झाली असेल किंवा काही असा अनुभव पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला जे त्या बालमनासाठी खूप जास्त त्रासदायक होतं, अशा नंतरही होतं. तरुण वयामध्ये काही गोष्टी याला थोडं कावळा बसला आणि फांदी तुटली, तसं एखादं निमित्त घडतं आणि हे उघडकीस येतं. मग काही जणांमध्ये जिथे व्यसनाचा अंतर्भाव असतो तिथे हे त्रास जास्त असतात, बरेच जास्त असतात. त्याच्यामुळे हे काही ठळक आपण असं म्हणूया की ज्याच्यामुळे ही शक्यता, ही व्हल्नरेबिलिटी जी आहे ती वाढते.
0: डॉक्टर, मग निदान जर करायचं असेल तर त्यासाठी काही चाचण्या असतात का?
1: निदान हे क्लिनिकल डायग्नोसिस, म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यानंतर जी तपासणी होते त्यात हे होतं. अशी कोणती ब्लड टेस्ट किंवा सिटी स्कॅन, एमआरआयची अशी टेस्ट नाही की ज्याच्यामुळे बायपोलर पिन पॉइंट होईल. तर हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे.
0: मग त्यावर उपचार पद्धती काय करण्यात येतं जेव्हा डॉक्टरांना लक्षात येतं की या व्यक्तीला बायपोलर?
1: सहसा पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये कॉमन सारखंच राहतं. एक वयाच्या 20 हे लक्षात येऊ लागतं, म्हणजे काही मुलांमध्ये 17-18 वर्षाच्या मुलांमध्ये हे लवकर दिसू लागतं, मुलींमध्ये सुद्धा असं आहे. आणि एक 40-60 वर्षापर्यंत याची शक्यता जास्त असते, म्हणजे हे आपण 20-40 असा वयोगट घेऊया असं आहे. तर जसं हे लक्षात येतं की ठळक बाजू आहे, यातला जो खालचा पार्ट आहे डिप्रेशनवाला, लो फेज आपण म्हणूया याला, ती लो फेज बऱ्याचदा कोणाच्या लक्षात येत नाही आणि ती काही महिने चालते की एकदम कोमेजला सारखं व्यक्ती होतो, कशात रुची नाही, कशात आनंद नाही, सगळ्यांपासून अलिप्त, आपल्याच विचारात, आपल्याच तंद्रीत, काही करण्याची धडपड नाही, जी प्रगती साधत होती ती सोडून देणार, अशा विचारांमुळे जे प्रयत्न करायचे ते सोडून देणार असं. तर बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा धक्का बसला असावा किंवा एखाद्या गोष्टीचा मनस्ताप झाला असावा असं विचार करून त्याच्याकडे दुर्दैवाने दुर्लक्ष केलं जातं. ते पास ऑफ होतं, काही महिने जातात, मग हळूहळू थोडं निघतं. मेन याचा फेज मात्र ठळक असतो. तर आता या फेजमध्ये ना इतकं स्पष्ट दिसून पडतं की हे काहीतरी वेगळं होत आहे, त्यामुळे आवर्जून आणलंच जातं पेशंटला आणि मग ट्रीटमेंट केलं जाते असं. यातला एक छोटा पार्ट जो आहे तो मी मेन्शन करायला हवा इथे की मेनियापेक्षा एक छोटा पार्ट असतो ज्याला म्हणतात हायपोमेनिया. आता हायपोमेनिया म्हणजे अतिउत्साहच पण खूप प्रॉब्लेमॅटिक नाही. मी जसं म्हटलं की खूप छान बोलणं, खूप जास्त बोलणं, सगळ्यांशी जाऊन जाऊन बोलणं, स्वतःहून पुढाकार घेऊन बोलणं, त्याच्यामुळे असं छान वाटणारा पार्ट असतो, काहीच कामाचं नसतं, म्हणजे ते काही काम साध्य काहीच होत नाही, फक्त बोलण्यात ते जास्त होतं. आता मेनियामध्ये काही काही पेशंटना खूप हिंस्त्र होऊ लागतात, त्यांना खूप भ्रामक कल्पना येऊ लागतात आणि खूप असे भ्रम असल्यामुळे काही भास होऊ लागतात असे पण राहतात. तर हे पण एक वेगळी स्टेज आहे मेनिया पण आणि हायपोमेनिया पण. हायपोमेनिया बऱ्याच जणांना खूपच लोभसवाणं वाटतं की मी त्याच्यात खूपच छान कॉन्फिडंट होतो आणि मी छान होतो, पण दुनियेसाठी ते सहन करणं फार अवघड जातं असं. तर हे जेव्हा डिप्रेशन किंवा मेनिया असं लक्षात येतं तेव्हा ट्रीटमेंट इनिशिएट केलं जाते. आता हे ट्रीटमेंट सुद्धा आपण हे जे 3 वेगळे फेज पाहिले की उन्माद म्हणजे अतिशय हाय फेज, नॉर्मल फेज आणि डिप्रेशन, या तिन्हीसाठी ट्रीटमेंट त्या फेजनुसार बऱ्याचदा वेगळी राहते, बऱ्याचदा काय पूर्ण वेळेस वेगळी राहते. तर जर डिप्रेशनची फेज असेल तर त्यानुसार ट्रीटमेंट राहते. त्यासाठी आता पूर्णतः चांगले औषधोपचार आहेत. या फेजमध्ये औषधोपचाराशिवाय थेरपी

0: जे काउन्सिलिंग सेशन समुपदेशन हे खूप आवश्यक असतं. उपचार पद्धती जे राहते ती आता मागच्या 15-20 वर्षात इतकी सरस झालेली आहे की याच्यात खूप चांगला उपचार होतो आणि व्यक्ती लवकर बरा होऊन निघण्याचे चान्सेस असतात, पण त्याला सुद्धा थोडासा वेळ द्यावा लागतो. सहसा एक गैरसमज असा असतो की या मेडिसिनमुळे सहसा झोप येते, तर आता तसं नाही राहिलंय. माझे सगळे क्लायंट्स वर्किंग आहेत, त्यांना झोपून असणं शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे डिप्रेशन निघावं हे आवश्यक असतं, पण सुस्त नको राहायला ही पण प्रयत्न केला जातात. आणि हे सतत उपचार लागतो, लगातार उपचार लागतो, त्याचा असर पाहायला काही आठवडे लागतात, पण त्यांनी मजबूत ट्रीटमेंट होते आणि हे परत परत होण्याचे चान्सेस कमी होतात. समुपदेशनामध्ये ह्या आजारातली आपली जी विचारस्थिती वेगळी झाली असते, त्या विचारस्थितीमध्ये काय चुकीचं होत आहे, ते कसं ओळखायचं, त्याचं काय पर्याय काढायचा आणि ते स्वतःला त्या क्षणी कसं हँडल करायचं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी डिटेल्ड समुपदेशन राहतं. तर ह्या दोन्ही गोष्टी तिथे आवश्यक राहतात. वरची जी फेज आहे, मेनिया फेज आहे, तिथे मात्र बऱ्याचदा ऍडमिट करून ट्रीटमेंट करावं लागतं, कारण तो इतका स्वैराचार असतो, इतकं अनियंत्रित वागणं असतं की ते बऱ्याचदा मेडिसिन घ्यायला तयार नसल्यामुळे घरी सांभाळणं फार अवघड जातं. त्या स्थितीमध्ये काही अतिशय नुकसान नको करून बसायला, ते अग्रेसिव्ह होऊन स्वतःला कोणाला रिस्क नको म्हणून ट्रीटमेंट करणं अत्यावश्यक असतं. तर बऱ्याचदा त्या स्थितीमध्ये पेशंटला हे भान नसल्यामुळे की मला काय आजार आहे, ते मेडिसिन घ्यायला तयार होत नाहीत. तर मेडिसिन सुद्धा अशा दिल्या जातात की जे त्यांच्या अप्रोक्ष सुद्धा दिल्या जाऊ शकतात, कारण अर्जंट असतं की यांनी लवकर बरं होणं, मग ते त्यांच्या मर्जीने होत नसेल त्यांच्या आजारामुळे, तर मग त्यांच्या म्हणजे मर्जीच्या शिवाय सुद्धा आपल्याला काही मेडिसिन्स असे द्यावं लागतात की ज्या विरघळवून मिक्स करून देता येईल, पण ही ट्रीटमेंट अत्यावश्यक असतं. आता हे बऱ्याचदा ऍडमिशन काही काही गोष्टींमध्ये, बहुतांशी ट्रीटमेंट जी आहे ती घरून होऊ शकते. काही काही पेशंट्समध्ये मात्र ही इमर्जन्सी सारखी स्थिती येते. ह्या कोणत्या स्थिती की बायपोलर डिसऑर्डरमध्ये दुर्दैवाने अतिशय भावनावेग असल्यामुळे काही काही चुकीचे आणि पराकुटीचे निर्णय घेण्याची टेंडन्सी जास्त आहे, त्याच्यामुळे इथे आत्महत्येचे विचार येणं आणि आत्महत्येचं प्रमाण हे जे आहे ते बाकी जनतेपेक्षा 10 पटीनं जास्त आहे असं. म्हणून हे बायपोलरची ट्रीटमेंट ही अत्यावश्यक असते, काटेकोरपणे करावी, याच्यात अजिबात रिस्क घेऊ नये, कारण ह्याच्यात स्वतःला किंवा कोणाला अपाय करण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्या स्थिती मात्र इमर्जन्सी असतात, तिथे ऍडमिट करून एक प्रिफरेबल ट्रीटमेंट राहते ज्याला विद्युत उपचार म्हणतात, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी. म्हणजे एक त्या पेशंटला सुंगणी किंवा अॅनेस्थेशिया दिला जातो, जेणेकरून त्या पेशंटला अजिबातच काही त्रास होत नाही, आणि त्यात एक विद्युत उपचार दिला जातो ज्यामुळे मला अतिशय त्वरित असे त्याचे रिझल्ट दिसू लागतात, जे मला मेडिसिनने कदाचित काही आठवडे लागले असते. पण जर पेशंट सुसाइडल असेल तर हे याला ईसीटी किंवा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणतात. ईसीटी इज अ वंडरफुल ऑप्शन, शुड बी द फर्स्ट ऑप्शन. अशा वेळेस मात्र ऍडमिट करून ईसीटी ही ट्रीटमेंट घेणं आवश्यक ठरतं.
1: डॉक्टर सरते, शेवटी आमचे जे श्रोता कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: आपण आता बायपोलर डिसऑर्डर बद्दल थोडस हे जाणून घेतलंय की हे आपल्या भावनांचं तीव्र होणं आणि ते फेज सतत काही आठवडे राहणं त्याला आपण आजार समजतो. जर कुठल्या व्यक्तीमध्ये हे दोन्ही पण भावनावेग अतिशय तीव्र असतील, म्हणजे अतिशय उत्साह म्हणजे उन्माद मेनिया किंवा अतिशय उदासीनता नैराश्य म्हणजे डिप्रेशन, तर कृपया ट्रीटमेंट अवश्य घ्यावी. हे फक्त तेवढ्यापुरती ट्रीटमेंट नसतं, तर ट्रीटमेंट यासाठी सुद्धा आवश्यक असते की हे वारंवार व्हायला नको. म्हणून जसं व्होल्टेज स्टेबिलायझर असतात फ्रीजसाठी वगैरे, तसे हे मूड स्टेबिलायझर मेडिसिन हे अत्यावश्यक असतात. ते आपल्या जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने कृपया नियमितपणे घ्यावे. यामुळे आपल्या लाईफमध्ये जे येणारे व्यत्यय आहेत ते बरेच कमी होऊ शकतात, सूत्र तुमच्या हाती राहू शकतं. तर कृपया याकडे लक्ष द्यावे आणि ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यावे.
1: डॉक्टर सागर चिद्दरवार, आपण इथे आलात आणि बायपोलर डिसऑर्डर या आजाराविषयी सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे, धन्यवाद. श्रोते हो, बायपोलर डिसऑर्डर या विषयावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं बायपोलर डिसऑर्डर या विषयावर डॉक्टर सागर चिद्दरवार यांची वैदेही चवरे यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी नागपूर केंद्र

स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, संध्याकाळी 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

0: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ॲप डाउनलोड करा.
1: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेवू.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी चौघांना अटक. मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह 23 पदकांची कमाई. भाद्रपदातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आज सर्वजण लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राजधानी मुंबईत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत. शहरात 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे. अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे. गिरगाव दादर जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका स्वयंसेवी संस्था संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महानगरपालिकेचे 25,000 जास्त कर्मचारी विसर्जन यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहेत.
0: पुण्यात कसबापेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन पार पडलं. विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी गर्दीनं रस्ते फुलले आहेत. ड्रोन आणि भरारी पथकांमार्फत सुरक्षा यंत्रणा मिरवणुकांवर लक्ष ठेवून आहेत. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये मिरवणूक सुरू असताना पोलिसांनी घाई केल्यामुळे महात्मा गांधी रोड सिग्नल इथं काही काळ गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं मिरवणूक पूर्ववत सुरू झाली. दरम्यान नाशिक महानगरपालिकेनं विविध ठिकाणाहून 36,000 अधिक मूर्तींचं दान स्वीकारलं आहे. बुलढाणा, धुळे, जालना इथल्या आमच्या वार्ताहरांनी गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्याच्या बातम्या दिल्या आहेत. नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागलंय. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या 1-1.5 महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाशी इथं कांदा बटाटा मार्केटमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीनं मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्या वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यासंदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून

0: 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कुठलंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुटी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांनी म्हटलं होतं. त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. कुटुंब निवृत्तीवेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्तीवेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य केल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून 3 दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यातल्या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे तर अन्य 2 आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जवळपास 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या सोन्याची भुकटी करून तशाच रंगाच्या अन्नपदार्थांमध्ये ती मिसळून ती पाकिटात भरून या प्रवाशांनी भारतात आणल्याचं संचालनालयानं सांगितलं. ही भुकटी मिसळलेले जवळपास 33.5 किलो वजनाचे अन्नपदार्थ या प्रवाशांकडे आढळून आले. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा इथं बस उलटल्यानं झालेल्या अपघातात 5 ते 6 प्रवासी जखमी झाले. वाटेत आलेल्या बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरचा ताबा सुटून हा अपघात झाला. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. जखमींना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण 9 रौप्य आणि 12 कांस्य पदकासह पदक तालिकेत सध्या 12व्या स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. मनप्रीत कौर हिनं 17.17 मीटर अंतरावर गोळाफेक करून कांस्य पदक मिळवलं. पोल वॉल्ट प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धांमधलं पहिलंच पदक बर्निका एलांगोवन हिनं कांस्य पदकाच्या रुपाने मिळवून दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघानं नेपाळवर तर पुरुष संघानं थायलंडवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
0: मुंबईतल्या भुलेश्वर भागात मुंबादेवी मंदिरालगत असलेल्या भैरुमल हाऊस या 4 मजली इमारतीला आज आग लागली. दुपारी 1:15 सुमाराला ही आग लागली. इमारतीतल्या दहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाने दुपारी 3:15 आग आटोक्यात आणली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

0: हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी चौघांना अटक. मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह 23 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECINET हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतानं अनेक क्षेत्रात प्रगती

0: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतानं अनेक क्षेत्रात प्रगतीचे आलेख उंचावले. हरित ऊर्जा क्षेत्र हे त्यापैकीच एक. बाहेरील देशांवरील इंधन अवलंबित्व कमी करत भारताची वाटचाल ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे करत आणि त्याचवेळी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे जागतिक उद्दिष्ट ठेवत सरकारनं अनेक परिणामकारक योजना राबवल्या आहेत. याचाच परिपाक म्हणून भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. तर पवन, जैव, हरित, हायड्रोजन अशा शाश्वत ऊर्जा क्षेत्रातही भारतानं आघाडी घेतली आहे. याच प्रगतीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊ. श्रोतेहो, सौर ऊर्जेनं भारताच्या हरित प्रवासात मोठं योगदान दिलं आहे. तसंच पवन ऊर्जेची क्षमता 2014 मधील 21 गिगावॅटवरून वाढून 52 गिगावॅटपेक्षा जास्त झाली आहे. यासाठी केंद्र सरकारनं अर्थसंकल्पातही विविध योजनांसाठी भरीव तरतूद केली आहे. याच सौर आणि पवन ऊर्जेविषयी शाश्वत क्षेत्रातील उद्योजिका आणि लेखिका डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याकडून जाणून घेऊ.
1: नव्या आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयासाठी 26-27 केंद्रीय अर्थसंकल्पनात तब्बल 32,914 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेने ही तरतूद तब्बल 30% अधिक आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी हरित ऊर्जा हे केवळ पर्यावरणीय बांधिलकीचे क्षेत्र नाही, तर ते राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षिततेचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रमुख साधन बनले आहे. भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी सौर, पवन, जलविद्युत, जैव इंधन आणि हायड्रोजन अशा विविध स्रोतांचा एकत्रित वापर करण्यावर सरकारचा भर आहे. वाढीव अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे सौर पार्कच्या उभारणीला, ग्रामीण भागातील सौर ऊर्जीकरणाला आणि संशोधन व नवउन्मेषणाला गती मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं तर हा अर्थसंकल्प भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल आहे. कारण यामध्ये सामान्य कुटुंबासाठी थेट फायदेशीर ठरणारी एक योजना आहे, पीएम सूर्यघर मोफत वीज बिल योजना. यामध्ये जी थेट सर्वसामान्य घरघरात पोहोचली आहे. 2024 मध्ये सुरू झालेल्या या महत्वाकांक्षी योजनेचे उद्दिष्ट आहे देशातील 1 कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनल बसवणे. या योजने अंतर्गत पात्र कुटुंबांना छतावरील सौर ऊर्जा यंत्रणेसाठी थेट अनुदान दिले जाते, ज्यामुळे सामान्य कुटुंबाला दरमहा 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळू शकते. याचा थेट परिणाम म्हणजे अनेक कुटुंबाचे वीज बिल आज शून्यावर आले आहे. विशेष म्हणजे जास्तीची वीज निर्माण झाल्यास ती वीज वितरण कंपन्यांना विकूनही अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. यामुळे ही योजना केवळ बचतीचीच नाही तर उत्पन्नाचेही साधन ठरते आहे. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील भाडला सोलर पार्क हे भारताच्याच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पापैकी एक आहे. सुमारे 14,500 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या पार्कची एकूण क्षमता जवळपास 2,500 मेगावॅट पेक्षाही अधिक आहे. या भागाची निवड विशेष विचारपूर्वक करण्यात आली आहे, कारण येथे वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो आणि जमीन नापीक असल्याने शेतीसाठी वापरली जात नाही. यामुळे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्याही हा प्रकल्प फायदेशीर ठरला. या पार्कमध्ये अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांचे संयुक्त प्रकल्प उभे आहेत, ज्यामुळे स्पर्धात्मक दरात सौर वीज निर्मिती करणे शक्य झाले आहे. भाडला सोलर पार्कमुळे राजस्थानसह उत्तर

0: भारतातील अनेक राज्यांना स्वच्छ आणि स्वस्त वीज पुरवठा होतो आहे. स्थानिक पातळीवरही रोजगार निर्मितीची मोठ्या प्रमाणात झाली आहे. भारताने अशा प्रकारचे अनेक सोलर पार्क देशभरात विकसित केले आहे. शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम कुसुम योजना ही शेती आणि सौर ऊर्जा यांची सांगड घालणारी एक अभिनव योजना आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तब्बल 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या योजनेत 3 प्रमुख घटक आहेत. पहिला म्हणजे शेतकऱ्यांच्या नापीक किंवा पडीक जमिनीवर छोटे सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती तयार करणे आणि ती वीज ग्रीडला विकून उत्पन्न मिळवणे. दुसरा घटक म्हणजे विद्यमान डिझेल पंपाचे सौर पंपामध्ये रूपांतर करणे आणि तिसरा घटक म्हणजे स्वतंत्र सौर कृषी पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अनुदानासह मदत करणे. या योजनेसाठी शेतकऱ्यांचा डिझेलवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि दिवसा ढवळ्या सिंचनासाठी विश्वासार्ह वीज पुरवठा उपलब्ध होतो आहे. याशिवाय अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्यांना एक हमखास आणि नियमित उत्पादनाचा स्रोतही निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी आता केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाताही बनत आहे. सूर्याबरोबरच वाऱ्याची साथही भारताला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात आहे. गेल्या काही वर्षात भारतात पवन ऊर्जेचा वापर प्रचंड वेगाने वाढला आहे. आज भारत जगात पवन ऊर्जा क्षमतेत 4थ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षात या क्षेत्राने लाक्षणीय प्रगती केली आहे. तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या काळात केवळ जमिनीवरील पवन ऊर्जा प्रकल्पांवर भर होता. मात्र आता भारत ऑफशोअर म्हणजे समुद्रातील पवन ऊर्जा प्रकल्पाच्या दिशेनेही पावले टाकतो आहे. गुजरात आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर असे प्रकल्प नियोजित आहेत, ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छ ऊर्जा उपलब्ध होणार आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही प्रगती झाली आहे. आता अधिक उंचीच्या आणि मोठ्या क्षमतेच्या टर्बाईन्स वापरल्या जात आहेत, ज्यामुळे कमी वाऱ्याच्या क्षेत्रातही वीज निर्मिती शक्य होत आहे. सौर आणि पवन ऊर्जा एकत्रित करणारे हायब्रिड प्रकल्पही वाढत्या प्रमाणात उभारले जात आहेत, ज्यामुळे दिवस रात्र सातत्याने वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. पवन ऊर्जा क्षेत्रातील ही वाढ भारताला जागतिक अक्षय ऊर्जा नकाशावर एक महत्वाचे स्थान मिळवून देत आहे.
1: श्रोते हो, भारताला हरित ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करताना जगातील इतर देशांनाही ही स्वस्त ऊर्जा उपलब्ध व्हावी यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली आहे. या संस्थेची माहिती डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांनी दिली.
0: 2015 साली पॅरिस येथे झालेल्या जागतिक हवामान परिषदे दरम्यान भारताने फ्रान्सच्या सहकार्याने एक ऐतिहासिक पाऊल उचलले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना ही एक आंतर सरकारी संघटना असून जगातील सर्व देशांना विशेषतः सूर्यप्रकाश समृद्ध पण आर्थिक दृष्ट्या मर्यादित साधन संपत्तीच्या असलेल्या देशांना परवडणारे आणि स्वच्छ सौर ऊर्जा तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. या आघाडीच्या माध्यमातून 121 देशांसाठी एक व्यापक 10 कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला, ज्यामध्ये सौर तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, वित्त पुरवठा, क्षमता बांधणी आणि संशोधन यांचा समावेश आहे, ज्यामुळे लहान आणि विकसनशील देशांनाही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळणे शक्य झाले आहे. भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही संघटना जागतिक हवामान बदलाच्या लढ्यातील एक महत्वाचा स्तंभ बनली आहे. याद्वारे भारताने हे सिद्ध केले आहे, केवळ स्वतःच्या ऊर्जा गरजा भागवण्यासाठी मर्यादित नसून संपूर्ण जगाला हरित भविष्याकडे नेण्यासाठी भारताचे नेतृत्व सक्षम आहे.
1: श्रोते हो, वनस्पती तसंच शेतीतले अवशेष अशा जैविक स्रोतांपासून मिळणारं इंधन म्हणजेच जैव इंधन, या क्षेत्रातही भारत उत्तरोत्तर यश मिळवत आहे. याविषयी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर म्हणाल्या.
0: आज भारताने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष गाठले आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च कमी होण्यास आणि शेतकऱ्यांना ऊसापासून मक्यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळण्यासाठी मदत होते. मात्र या क्षेत्रात काही आव्हाने देखील आहेत. इथेनॉल निर्मितीसाठी अन्नधान्याचा वापर केल्यामुळे अन्न सुरक्षेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. तसेच काही वाहन उत्पादक आणि ग्राहकांकडून इंजिन कार्यक्षमतेबाबत आणि इंजिन मायलेज बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकार

0: सातत्याने जनजागृती आणि तांत्रिक सुधारणा करत आहे. सध्या भारत मुख्यत्वे फर्स्ट जनरेशन जैव इंधनाच्या टप्प्यावर आहे, जे प्रामुख्याने अन्नधान्य आणि साखर उत्पादनावर आधारित आहे. मात्र भविष्यासाठी सरकारचे लक्ष आहे सेकंड आणि थर्ड जनरेशन म्हणजेच जैव इंधनाकडे वाटचाल करणं. म्हणजे शेतीतील टाकाऊ पदार्थ, पिकांचे अवशेष, शैवालासारख्या घटकांपासून इंधन निर्मिती करणे. याचप्रमाणे कचरा यापासूनही इंधन निर्मिती होत आहे. चौथ्या जनरेशन पर्यंत पोहोचण्यासाठी जैव तंत्रज्ञानाकडून संशोधन, नवीन बायो रिफायनरी उभारणी आणि खासगी गुंतवणुकीला चालना देण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे.
1: श्रोते हो, आणखी एक पर्यावरण पूरक इंधन म्हणजे हरित हायड्रोजन. हे ग्रीन हायड्रोजन पाण्यावर विशिष्ट प्रक्रिया म्हणजेच पाण्याचे विद्युत अपघटन करून तयार केले जाते. भारताला स्वच्छ ऊर्जेचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी 2023 नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. हायड्रोजन इंधनावर धावणारी देशातील पहिली ट्रेनही नुकतीच जुलै महिन्यात सुरू झाली आहे. या ग्रीन हायड्रोजन मिशनविषयी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांनी अधिक माहिती दिली.
0: ग्रीन हायड्रोजन म्हणजे सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अक्षय स्त्रोतांचा वापर करून पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस करून तयार केला जाणारा हायड्रोजन, जो पूर्णतः प्रदूषण मुक्त असतो. हा हायड्रोजन पोलाद उद्योग, खत निर्मिती, वाहतूक क्षेत्र आणि जड उद्योगांमधील पारंपरिक इंधनांना पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. या मिशन अंतर्गत इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी आणि ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी विशेष प्रोत्साहन योजना राबवल्या जात आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढेल आणि भारत या क्षेत्रात जागतिक उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयास येईल असा सरकारचा विश्वास आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि परकीय गुंतवणूकही अपेक्षित आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन हे भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा स्वावलंबनाच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले मानले जात आहे.
1: श्रोते हो, तयार केलेली अक्षय ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारतानं मोठी झेप घेतली आहे, त्याविषयी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर म्हणाल्या.
0: सौर आणि पवन ऊर्जा दिवसा किंवा वाऱ्याच्या वेळेनुसार मिळते, पण त्यातून निर्माण झालेली जी वीज आहे ती साठवण्यासाठी सक्षम बॅटरी तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे ठरते. या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारत सातत्याने प्रगतीशील आहे. आतापर्यंत भारत बॅटरी निर्मितीसाठी लागणाऱ्या लिथियम आणि इतर दुर्मिळ खनिजांसाठी मोठ्या प्रमाणात आयातींवर अवलंबून होता. मात्र आता सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच PLI योजनेच्या माध्यमातून देशांतर्गत ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी उत्पादनाला मोठे प्रोत्साहन दिले आहे. यामुळे देशात अनेक गिगा फॅक्टरी उभारल्या जात आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना सारख्या देशांशी लिथियम आणि इतर महत्वाच्या खनिजांच्या पुरवठ्यासाठी सामंजस्य करारही करण्यात आले आहे. देशांतर्गत लिथियम साठ्यांच्या शोधासाठी संशोधन सुरू आहे. विशेषत जम्मू काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथियम साठ्यांमुळे नवी आशा निर्माण झाली आहे. सोडियम आयन बॅटरी सारख्या पर्यायी तंत्रज्ञानावरही संशोधन सुरू आहे, जे भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करू शकेल. बॅटरी तंत्रज्ञानातील ही आत्मनिर्भरता केवळ ऊर्जा साठवणुकीपुरतीच मर्यादित नाही तर इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी वाढीलाही अत्यंत महत्वाची आहे.
1: श्रोते हो, आज हरित ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे. ती ओळखून वेळीच पावले उचलल्यानं भारत अक्षय ऊर्जेत कसा आत्मनिर्भर बनला आहे त्याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये घेतला. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार मंडळी, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 3 आश्विन शके 1948 अर्थात 25 सप्टेंबर 2026. जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकणार आहात आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये पारंपरिक पिकासोबत जर अतिरिक्त आणि हमखास उत्पन्न मिळवायचे असेल तर मधमाशी पालन हा सध्याच्या काळातील सर्वात फायदेशीर व्यवसाय ठरत आहे. वैज्ञानिक आणि आधुनिक पद्धतीनं मधमाशांचं व्यवस्थापन करता येऊ शकत आहे. कमी खर्चामध्ये आणि कमी जागेत सुरू होणाऱ्या या व्यवसायाला अनुदानाचे मोठे पाठबळ मिळत आहे आणि या क्षेत्रामध्ये कोणत्या नवनव्या संधी आहेत याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
2: शेतकरी बंधूंनो, आज आपण शेती आणि पर्यावरण पूरक अशा महत्वाच्या म्हणजेच मधुमक्षिका पालन या व्यवसायाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी मधुमक्षिका पालन हा केवळ एक जोडधंदा राहिलेला नाही तर ती आज काळाची गरज बनली आहे. भविष्याचा विचार शेतकरी बंधूंनो आपण करता यामध्ये सेंद्रिय मधाची वाढती मागणी, औषधी उत्पादने आणि परागीकरणामुळे पिकांच्या उत्पादनात होणारी वाढ अशा अनेक सुवर्ण संधी उपलब्ध आहेत. मात्र त्याचवेळी आपल्याला हवामानाचा विचार करावा लागेल. कीटकनाशकाचा अतिवापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव अशी मोठी आव्हाने देखील या क्षेत्रासमोर उभी आहेत आणि आज आधुनिक मधमाशी पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना आणि आज त्यांच्याकडून आपण ही महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आता कार्यक्रमाची सुरुवात करताना पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो की मधमाशी पालनास सुरुवात नेमकी कशी करायला हवी?
3: मधमाशी पालन हा एक तांत्रिक व्यवसाय आहे आणि बेरोजगार युवकांना यामध्ये चांगल्या संधी आहेत.
2: बर,
3: मग हा व्यवसाय करताना आपण त्यातले बारकावे जाणून घेतले पाहिजे.
2: निश्चितच.
3: मधमाशाची हाताळणी कशी करायची, त्यासाठी काय साहित्य लागतं, मधमाशांची पेटी लागेल, त्यामध्ये मधमाशा लागतील आणि ते मधमाशा हाताळण्याचं तंत्र हे माहीत असणं, जाणून घेणं हे गरजेचं आहे. आज हा व्यवसाय

0: असा इतका महत्वाचा आहे की भारतामध्ये सर्व मधमाशांच्या प्रजातीचं मिळून एकूण 85,000 मेट्रिक टन उत्पन्न होतं आणि या व्यवसायातून 40,000 खेड्यातल्या एक साधारण 2.5 लाख लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध होतो. पण हे पोटेन्शियल डबल होण्याची क्षमता आहे.
1: छान. मग यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना कुठलं कुठलं साहित्य लागतं बरं की ज्यांना मधमाशी पालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी?
0: मधमाशी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी मधमाशांचं तांत्रिक प्रशिक्षण घेतलं पाहिजे.
1: अच्छा.
0: मधमाशी पालन करणारे शेतकरी किंवा प्रशिक्षण संस्था जसं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कीटकशास्त्र विभागामध्ये आम्ही मधमाशांचं प्रशिक्षण देतो. पण यासाठीच काही प्रशिक्षण संस्था आहेत. जसं पुण्याला बी रिसर्च सेंटर नावानी केंद्र शासनाचं मोठी संस्था आहे. तर अशा ट्रेनिंग मध्ये ही आपण मधमाशांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे तयार होतो.
1: अच्छा. म्हणजे आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही की कुठलंही व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन जोपर्यंत व्यवस्थितरित्या मिळत नाही तोपर्यंत तो व्यवसाय देखील भरभराटीस येत नाही, नाही का सर?
0: बरोबर.
1: म्हणजे यासाठी आपल्याला तज्ञांचं मार्गदर्शन प्रशिक्षित आपल्याला व्हावं लागेल.
0: बरोबर.
1: सर, आता बऱ्याच वेळेला म्हणजे प्राध्यापक अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं जे मधमाशांसंबंधी जे सूचक असा संदेश आहे तो काय आपल्याला सांगता येईल?
0: अतिशय महत्वाचा संदेश प्राध्यापक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी दिला. त्यांनी म्हटलं की इफ द बीज डिसअपियर्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ मॅन वुड हॅव नो मोर दॅन 4 इयर्स टू लिव्ह. म्हणजे जर पृथ्वीवरील मधमाशांचा नाश झाला, काही कारणामुळे मधमाशांची संख्या कमी झाली, नष्ट झाल्या, तर काही वर्षातच पृथ्वीवरील मानवजातीचा अंत होईल आणि हा एक खूप मोठा धोका या सजीव सृष्टीला होईल.
1: निश्चितच. तर त्यामुळेच मग आपल्याला मधमाशी संवर्धन करणं आज खूप मोठी गरज आहे.
0: निश्चितच मधमाशांचं संवर्धन खूप गरजेचं आहे. मधमाशांमध्ये आपण ढोबळमानाने एक जंगली मधमाशा आणि पाळीव मधमाशा, एक असं 5 प्रजातीच्या मधमाशा आहेत. जंगली मधमाशांमध्ये आपल्याला दिसतं की मोठमोठे आग्या मधमाशा, ज्याला आपण आपिस डॉर्सेटा असं म्हणतो, ही मधमाशी. त्यानंतर जंगलीमध्येच आणखी झाडी झुडपी लहान मधमाशी, जिला आपण आपिस फ्लोरिया असं म्हणतो. त्यानंतर अतिशय लहान छोटीशी डास किंवा डॅमर माशी, जिला आपण मेलिपोना किंवा ट्रॅगोना अशा नावाने संबोधलं जातं. ही गावामध्ये सगळीकडे खूप मुबलक प्रमाणात आहे. पाळीव मधमाशांमध्ये सातपुडी, सातेळ, ॲपिस सेरेना इंडिका आणि युरोपियन मधमाशी जी आपण बाहेरून आपल्या देशात आणलेली आहे, ही ॲपिस मेलिफेरा, या मधमाशांच्या प्रजाती आहेत. आणि यातल्या आपल्याला 3 प्रजाती पाळता येतात, म्हणजे सातपुडी, सातेळ, युरोपियन मधमाशी आणि डॅमर माशी सुद्धा परागीकरणासाठी खूप महत्वाची आहे. तर या मधमाशांचं जे कुटुंब आहे तर हे या सर्व मधमाशांमध्ये एकच राणीमाशी असते आणि तिचं आयुष्य 2 ते 3 वर्ष असतं. एक साधारण 500 ते 1,000 अंडी दररोज ही राणीमाशी घालते. 2 प्रकारची अंडी घालते, फलित आणि अफलित. फलित अंड्यापासून राणी आणि कामकरी माशांचा जन्म होतो तर अफलित अंड्यांपासून नर माशांचा जन्म होतो. आता नर माशा हे पोळ्यामध्ये साधारण 200 ते 500 असतात, यांना दंश करणारा काटा नसतो.
1: अच्छा.
0: आता हा काटा कामकरी माशांना असतो. ही तिसरी प्रजाती कुटुंबातली, राणीमाशी एकच, नर माशा एक साधारण 200 ते 500 आणि उर्वरित सर्वच कामकरी माशा असतात. आणि या कामकरी माशांना दंश करणारा काटा असतो.
1: अच्छा.
0: यांचं आयुष्य एक साधारण 4 आठवड्यापासून 6 महिन्यांपर्यंत असतं. आणि या सजीव सृष्टीमध्ये सर्वात जर सिस्टमॅटिक असा प्राणी असेल तर तो ही माशी आहे. आणि सगळ्या प्रकारची कामं ही मधमाशी पोळ्यातली करत राहते. पोळं बांधणे, षटकोनी आकाराची घरटे, मकरंद आणि परागकण गोळा करणे, पोळ्यामध्ये पाणी आणणे, नवीन राणीमाशी जर गरज असेल त्यावेळेस इमर्जन्सीमध्ये तयार करणे, तिची काळजी घेणे, अन्नसाठा कुठे आहे परिसरामध्ये हे शोधून मग इतर माशांना संदेश देणे की इथे अन्नसाठा फुलोरा परागकण आहे, तिथून घेऊन या, आणि पोळ्याचं संरक्षण करणे. म्हणजे अशा प्रकारची सर्व कामं ही कामकरी माशी राणीमाशीच्या दिशानिर्देशावरून करत असते.
1: छान. म्हणजे आपल्या प्रत्येकाला उत्सुकता असते की या मधमाशांचं नेमकं कुटुंब कसं असतं, नाही का? तर हे म्हणजे अशा प्रकारे राणीमाशी सुंदर अशी रचना छानशी आहे, नाही का? तर सर, आता रॉयल जेली हे नेमकं काय असतं आणि मग याचं रोंगण हे नेमकं काय असतं बरं सर?
0: मधमाशांमध्ये रॉयल जेली, तिच्या नावाप्रमाणेच रॉयल म्हणजे राजांना, तर ही तयार कुठून होतं? मधमाशा

0: माशांच्या डोक्यामध्ये असलेल्या ग्रंथीमधून काही विशिष्ट द्रव पदार्थ स्रवतो, त्याला राजान्न, राजाचं अन्न असं म्हणतात. हे म्हणजे एक हाय प्रोटीन डाएट असतं मधमाशांना. म्हणजे सर्वच प्रकारच्या माशांना पहिल्या 3 दिवसात हे दिलं जातं, पण राणी माशीला मात्र आयुष्यभर हे दिलं जातं. आणि हे पौष्टिक असतं, तर ह्या पौष्टिकमुळं राणीची वाढ झपाट्याने होते आणि अंडी देण्याची क्षमता तिची चांगली वाढते आणि ती मेंटेन होते. अशा प्रकारची ही रॉयल जेली तिचा परिणाम आहे. त्याच्यासोबत आता प्रोपोलिस, तुम्ही जे म्हटलं की प्रोपोलिस म्हणजे रोंगण. आता ह्या मधमाशा विशिष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांवरती जातात, त्याच्यामध्ये झाडातला रस, विविध झाडाचा म्हणजे चिकट पदार्थ, रस, डिंकासारखा पदार्थ हा स्रवत असलेला जमा करून आणतात आणि त्यामध्ये आपलं थोडं मेण, लाळ मिसळून असा विशिष्ट पदार्थ तयार करतात. म्हणजे तो आपल्या मधमाशांच्या फ्रेम्स, चौकड्या हलू नये, घट्ट राहाव्यात, पोळं पेटीतल्या फटी बुजवण्यासाठी, शत्रू किडींच्या अंगावर हा पदार्थ टाकून त्यांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी. आणि याच्यामध्ये या रोंगणमध्ये जंतुनाशक आणि बुरशीनाशक असे गुणधर्म असल्यामुळं किडे म्हणजे मुंगळे इतर शत्रूपासून सुद्धा वसाहतीचं संरक्षण करता येतं, त्यासाठी ते वापरतात.
1: अच्छा, आणि मधमाशांच्या वसाहतीची संख्या ही नेमकी कशी वाढते आणि मग झुंड हे देखील काय असतो हा प्रश्न देखील मनात येतो. सर, काय मार्गदर्शन कराल बरं?
0: मधमाशांचे झुंड म्हणजे स्वार्म. आता मधमाशांची संख्या वाढणं ही राणीमाशी अंडी टाकत असते, दररोज 500 ते 1000 अंडी टाकते आणि त्यातून नैसर्गिक प्रवृत्तीने ह्या मधमाशा तयार होतात. गरजेनुसार जेव्हा म्हणजे वर्षभर कामकरी माशा तयार होतात आणि जेव्हा नर आवश्यक आहेत हंगामामध्ये त्या काळामध्ये नर माशा तयार होतात. तर जेव्हा यांना फुलोरा मुबलक प्रमाणात खाण्यासाठी आहे, जसं आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या पिरियडमध्ये हे राणीमाशी झुंड तयार करण्यासाठी, त्यांची वसाहत वाढवण्यासाठी अंडी देते. खालच्या बाजूला क्वीन सेल मध्ये म्हणजे शेंगदाणा एवढा पेशी टाकून त्याच्यामध्ये आपली अंडी टाकते आणि नवीन राणी तयार करतात. मग एकदा नवीन राणी तयार झाली की मग जुनी राणी आपल्या पोळ्यातल्या काही 1/3, 1/3 मधमाशा कामकरी माशांना घेऊन या पोळ्यापासून एक सकाळची वेळी वातावरण फ्रेश असताना 9 ते 11 साधारणपणे या वेळेत, कधी कधी दुपारपर्यंत ही मधमाशांचा एक झुंड, एक गट घेऊन या पोळ्यापासून काही अंतरावर बसते आणि मग त्यातल्या काही गार्ड बीज हे शोधतात की आता आपल्याला दुसऱ्या वसाहत तयार करण्यासाठी परिसरात जागा, म्हणजे सुरक्षित अशी जागा ते शोधतात आणि ती मिळाल्यानंतर 1-2 दिवसांमध्ये तो झुंड तो त्या ठिकाणी शिफ्ट होतो आणि दुसरी नवीन वसाहत तयार होते. अशा प्रकारे मधमाशांची संख्या वाढते.
1: छान. आणि सर, आता या मधमाशांच्या शरीरामध्ये विशेष असे कोणते अवयव आहेत?
0: मधमाशांना निसर्गाने, परमेश्वरांनी असं गॉड गिफ्ट ज्याला आपण म्हणू, असे अवयव त्यांच्या शरीरात दिलेले आहेत. विशिष्ट प्रकारचे पाय म्हणजे पराग गोळा करणारे पाय मधमाशांमध्ये असतात. 3 पायाच्या जोड्यापैकी तिसरी जी जोडी आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला 2 पिशव्या असतात आणि त्याच्यामध्ये मधमाशा परागकण जमा करून घेऊन येतात मध तयार करण्यासाठी. आता मधमाशांचे डोळे आपल्यापेक्षा, मानव जातीपेक्षा कितीतरी म्हणजे पॉवरफुल असे संयुक्त डोळे मधमाशांमध्ये असतात आणि एकाएका डोळ्यामध्ये असे 5000 किंवा त्याहून अधिक लेन्स असतात, म्हणजे त्यांची विजन पॉवर ही प्रचंड असते. असंच मधमाशांमध्ये जीभ आहे. तर ही मधमाशांची जीभ ही पराग आणि मकरंद गोळा करणारी अशी जीभ आहे. हे विशिष्ट अवयव असल्यामुळं मधमाशांना परागीकरण करून मध आणि मेण तयार करणं शक्य होतं.
1: म्हणजे तिचा प्रत्येकच अवयव हा परिपूर्ण असा आहे म्हणायला काही हरकत नाही. सर, आता परागीभवनासाठी कीटकांवर अवलंबून असणारी जी काही पिके आहेत ती आपल्याला कोणकोणती सांगता येतील?
0: परागीभवनासाठी मधमाशांवर आपण पाहतो की बहुतेक सर्वच पिकांमध्ये मधमाशा काम करतात. फार क्वचित एखाद दुसरे असतील. जसं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं, लिंबू, सफरचंद, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू, केळी, कलिंगड, स्ट्रॉबेरी, सीताफळ, कवट, बोर, पपई, नारळ, आवळा, आंबा, फळभाज्यांमध्ये सगळ्याच प्रकारच्या भाज्या. भाज्यांचे बीजोत्पादनसाठी तर फारच महत्वाचं आहे. कांदा, कोथिंबीर, डाळवर्गीय पिकं, तेलबिया पिकामध्ये सूर्यफूल, कारळा, तीळ, आंबाडी, मोहरी, करडई हे मधमाशांना खूपच पोषक आहेत आणि परागीकरण होऊन उत्पन्न वाढतं. तृणधान्य पिकं आहेत, ज्वारी, बाजरी, मका, गहू. इतर पिकांमध्ये कापूस, कॉफी, फुलझाडं, निरगुडी, गवत,

0: केरळा आणि इतर अनेक प्रकारच्या जंगली वनस्पती, म्हणजे या सर्वच प्रकारच्या वनस्पतींमध्ये मधमाशांद्वारे परागीकरण होऊन त्याचं उत्पन्नही वाढतं, एक 25 ते 30% 40% उत्पन्न वाढतं आणि मध तयार होतो, मेण तयार होतं, हे विविध उपपदार्थ तयार होतात.
1: मधमाशी पालन व्यवसाय जर आपल्या तरुणांना करायचा असेल तर त्यासाठी कोणती काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे आणि सोबतच सर हंगामानुसार देखील आपल्याला दक्षता ही बाळगावी लागते. आणि आता तर म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कुठलेही व्यवसाय यशस्वी करत आहोत तर ह्यामध्ये आधुनिक मधमाशी पालन करत असताना तरुणांनी कसं सजग राहायला हवं
0: यासाठी तरुणांनी मधमाशांचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. हा एक तांत्रिक व्यवसाय असल्यामुळं आपण सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे, केंद्रीय मधमाशी मंडळ यासाठी स्वतंत्रपणे आहे, खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्याकडून सुद्धा, महाबळेश्वर आणि इतर बऱ्याच ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा यांचं कार्यालय आहे. तर याद्वारे ही योजना चालते आणि विद्यापीठांमध्ये सुद्धा, जसं मी आता सांगितलं की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आम्ही त्याला पालनाविषयी तांत्रिक माहिती देतो. तर हे हंगामानुसार मधमाशी पालन करणं फार गरजेचं आहे. तर यामध्ये जसं पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा आपल्याकडे हे हंगाम असल्यामुळं पावसाळ्यामध्ये आपल्याला मधमाशांना पावसापासून संरक्षण करायचं आहे, पेट्यांवर झाकून ठेवणे किंवा पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी मधमाशांच्या पेट्या आपल्याला ठेवाव्या लागतील. आणि या हंगामामध्ये मधमाशांच्या पेट्यांवर मेनकिडा वाढतो, त्यासाठी आपल्याला दक्षता घेतली पाहिजे. म्हणजे कधी कधी पाऊस सतत लागून असेल 2-3 दिवस तर मग मधमाशा परागीकरणासाठी जाऊ शकत नाहीत, मग अशा वेळी त्यांना साखरपाक द्यावा लागतो. तर मग हे गरजेचं आहे. आता तसंच हिवाळ्यामध्ये मधमाशी जसं 14 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली तापमान गेलं की मधमाशांना बाहेर जाऊन पराग आणणं कठीण जातं, अशा वेळी देखील आपल्याला मधमाशांचं पेटीचं तापमान मेंटेन करावं लागतं आणि त्यांना साखरपाक खाद्य त्या ठिकाणी आपल्याला
1: पुरवावं लागतं.
0: अशाच वेळी मग आपण उन्हाळ्यामध्ये 35 डिग्रीच्या वर तापमान गेलं की मग मधमाशांना अडचण जाते आणि त्यांचा वावर कमी होतो, सावलीत जायचा प्रयत्न करतात. अशा वेळी सुद्धा आपल्याला मधमाशांना 1 भाग साखर आणि 8 भाग पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढवायचं. तर असं साखरपाकाचं द्रावण आपण त्यांना द्यायचं. पण त्यासोबतच आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी एक साधी पोतं मधमाशांच्या पेटीवर ठेवून, पाळीव मधमाशांच्या, आपण ते ओलं करायचं, पाण्याचा शिडकाव त्यावर करायचा, गरम झळ्यांपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून पेटी आपण झाकून ठेवू शकतो किंवा कापडी किंवा शेडमध्ये ठेवू शकतो. असं शक्य झालं तर मधमाशीच्या आसपास परिसरात शेती असते तिथं आपण जागा पाहून एक टप्प्याटप्प्याने कोथिंबीर, मोहरी किंवा इतर फुलझाडं असतील अशा ठिकाणी मधमाशा शिफ्ट करायला पाहिजे. तर ह्या गोष्टीचा अवलंब केला तर आपल्याला हंगामानुसार मधमाशांचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येतं.
1: छान. म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये मधमाशी पालन करणारे जे काही आपले तरुण वर्ग आहेत त्यांनी आता तुम्ही जशी काळजी घ्यायला सांगितली त्या प्रमाणात ही काळजी घेणं गरजेचं आहे. सर आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की मेन किड्यापासून आपल्या मधमाशांचं संरक्षण करणं हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. तर याच मेन किड्यापासून मधमाशांचे काय नुकसान होते आणि त्यासाठी मग कुठली काळजी घ्यावी लागेल?
0: मधमाशी पालन करताना म्हटलं की आव्हाने आपण म्हणाला होतात तर त्यातलं आपण ह्या मेन किड्याला आव्हान असं समजावं लागणार आहे. कारण हा एक प्रमुख कीड आहे जी मध आणि मेन यावर म्हणजे उपजीविका करते, मेन खाते. मेन खाणारा किडा म्हणजे मेन किडा. तर हे एक फुलपाखरू असतं, रात्रीच्या वेळी पेटीजवळ येतं, लाईट जवळ येतं. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, मोठा मेन किडा गॅलेरिया मेलोनेला ज्याला म्हणतो आणि छोटा मेन किडा अचोर्निया ग्रिसेल्ला. तर हे फुलपाखरू मेन किड्याचं पेटीजवळ येऊन एक साधारण 500 ते 1000 अंडी टाकून जातं. हे लक्षातच येत नाही शेतकरी बांधवांनी आपल्या. तर मग त्यासाठी आपल्याला थोडं सतर्क राहावं लागतं, पेटीची तपासणी वेळोवेळी करावी लागते. आणि ह्या मेन किड्याचा उपद्रव एकदा पेटीला झाला की मग त्याच्या 500 ते 1000 अंडी टाकलेली असतात, त्यातून अळ्या बाहेर निघतात, ह्या डायरेक्ट त्या वसाहतीपर्यंत पोहोचतात, पोळ्यापर्यंत, आणि ते मेन खायला लागतात. मग अशा ठिकाणी मधमाशांना अडचण होते, माशापेटी वसाहत सोडून जाण्याची शक्यता असते. तर अशा ठिकाणी आपल्याला नियमित सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. एक साधारण 10-15 दिवसांनी पाहणी केली पाहिजे, सर्वेक्षण केलं पाहिजे आणि पेटीची स्वच्छता, पेटी वेळोवेळी साफ करणे हे केलं पाहिजे. आणि ह्या मेनकिड्यासोबतच आणखी काही शत्रू आहेत, जसं की काही भागामध्ये अस्वल आहेत जंगला जवळ असल्यानंतर, माकड आजकाल

0: सगळीकडे शेतीमध्ये फिरत आहेत, काही पक्षी आहेत ज्याच्यामध्ये ग्रीन बी इटर, हिरवा राघू किंवा वेडा राघू असं शेतकरी बांधव त्याला म्हणतात, किंवा आणखी असा ब्लॅक ड्रोंगो पक्षी, नंतर तांबड्या मुंग्या, काळ्या मुंग्या, अंजन माशा, तर हे देखील मधमाशांना इजा पोहोचवतात. म्हणून आपण मधमाशीची पेटी जिथं ठेवली आहे तिथं अधूनमधून सर्वेक्षण करून त्याचं आपण निरीक्षण केलं पाहिजे की काही मधमाशीला इजा तर करत नाही ना. मग आपण एका ठिकाणी खूप साऱ्या वसाहतीत ठेवू शकतो आणि व्यवस्थित हा व्यवसाय चालतो.
1: नक्कीच. म्हणजे आता जेही व्यवसाय आपण सुरू करणार आहोत त्यामध्ये सर निश्चितच आपल्यासमोर आव्हाने देखील असतात आणि सोबतच त्या माध्यमातून संधी देखील चालून येत असतात. प्रत्येक आव्हानावर आपल्याला मात करून येणारी जी काही नवीन संधी आहे ती स्वीकारून आपल्याला पुढे मार्गदर्शनाच्या माध्यमातून जावं लागतं, नाही का? तर सर आता ह्या मधमाशांमध्ये काही रोग देखील येत असतील तर त्याविषयी काय काळजी घ्यायला हवी?
0: मधमाशांमध्ये काही रोग देखील आहेत आणि परदेशामध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये याचं प्रमाण भारतापेक्षा जास्ती आहे.
1: अच्छा.
0: तर हे मधमाशांमध्ये वेगवेगळ्या जीवाणूंमुळे होणारे रोग, जसं बॅक्टेरियांमुळं अमेरिकन फाऊल ब्रोड, युरोपियन फाऊल ब्रोड, अशा ह्या रोगासाठी टेरामायसिन 500 मिलीग्रॅमची गोळीची पूड करून 2.5 किलो फिडिंगच्या म्हणजे खाद्याचं द्रावण आपण साखरपाक करतो त्यात मिसळून आपण देऊ शकतो. काही विषाणूमुळे होणारे रोग आहेत ज्याला आपण सॅक ब्रूड व्हायरस, कोश शिशु रोग, जे विषाणूमुळे होतो, तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला हे क्लीन ठेवणे, पेटीची स्वच्छता मेंटेन करणे आणि दक्षता घेणे, आपण आता जी चर्चा केली त्यानुसार आपण हंगामानुसार त्याची काळजी घेणे. मधमाशांमध्ये जसं की नोसेमा हा सुद्धा एक रोग आहे आणि नोसेमा अपिस या एकपेशीय अमीबा सारख्या प्राण्यामुळे तो होतो आणि अन्ननलिकेत मधमाशांच्या याची वाढ होते. रोगग्रस्त झालेल्या माशा 2 ते 3 दिवसात मरतात. तर असा दुसरा आणखी एक अकेराइन डिसीज, अकॅरॅपिस उडी नावाच्या बारीक किडींमुळे होतो, तर हे सुद्धा श्वासनलिकेमध्ये अंडी घालतात. तर याच्यासाठी आपल्याला वसाहतीमध्ये तळपाटावर फॉर्मिक ऍसिड किंवा मिथिल सॅलिसिट नावाचं तेल वाट्यांमधून ठेवता येतं आणि यातून निघणाऱ्या वाफा मधमाशांच्या श्वसनेंद्रियामध्ये शिरतात आणि रोग निर्माण करणाऱ्या कीटकांचा नाश होतो. साधी सोपी पद्धत ही आहे. आणि मधमाशांबद्दल आताच मी सांगितलं की जे पक्षी वेगवेगळे हे सुद्धा हंगामामध्ये आपल्याकडे हे येतात, त्यावेळेस आपल्याला विद्युत पोल किंवा झाडं आजूबाजूला असलेल्या ठिकाणी म्हणजे पक्षी बसणार नाहीत असं दक्षता घेऊन पेट्या ठेवल्यानंतर आपण हे करू शकतो.
1: तर सर आता मधमाशी पालनासाठी शासनाच्या काही योजना आहेत का की जेणेकरून तरुण वर्ग याचा लाभ घेऊ शकतील?
0: मधमाशी पालनासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत आणि अनेक विभाग मधमाशी पालन हे करण्यासाठी प्रोत्साहन देतात. तर यामध्ये मी आताच म्हटलं की राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नॅशनल बी बोर्ड, तसंच केंद्रीय मधुमक्षिका पालन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र CBRTI गणेश खिंड शिवाजीनगर पुणे, नाबार्डच्या अनेक योजना आहेत, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर हे देखील मधमाशांमध्ये खूप चांगलं काम करून त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ प्रत्येक जिल्हा मुख्यालयाला आहे, कृषी विभागामार्फत देखील आणि त्यांच्याकडे आत्मा नावाचा जे कृषी विभागाचा मध्ये उपविभाग आहे, असं या वेगवेगळ्या विभागांमार्फत शासनाच्या योजना आहेत, शेतकऱ्यांना अनुदान आहे, पण ते शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे, त्या तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. निश्चितच त्यांना या बाबतीत मदत होते आणि या वेगवेगळ्या विभागाकडून त्यांना मधमाशी पालनासाठी प्रोत्साहन मिळतं.
1: अगदी. तर शेवटी जाता जाता सर, या आधुनिक मधमाशी पालनाच्या माध्यमातून ज्या काही तरुणांना संधी उपलब्ध होणार आहेत तर त्याविषयी काय सांगाल?
0: आधुनिक मधमाशी पालन यामध्ये आपल्याला मधमाशांना पाळायचं आहे आणि आपल्या पेटीमध्ये जसं सातपुडी माशी, सातेळ, सातेळी किंवा सातेरी ही आहे, त्यानंतर युरोपियन मधमाशी एपिस मेलिफेरा आहे, किंवा छोटी माशी जिला आपण ट्रायगोना मेलिपोना म्हणतो, याच्या देखील छोट्या छोट्या पेट्या आपण ठेवून कांदा, टरबूज आणि इतर विविध पिकांमध्ये आज मोठी मागणी आहे आणि मधमाशांच्या पेट्या शेतात ठेवल्यानंतर मधमाशांपासून जे परागीकरण होतं त्याचं 25 ते 30% 40% पर्यंत उत्पन्न वाढतं. ही एक फार मोठी संधी आहे तरुणांना आणि यापासून मिळणारा मध, मेण, पराग, मधमाशांचं विष बी व्हेनोम, जे राजांनं रॉयल जेली आपण म्हणतो, रोंगन, मधमाशांचं डिंक, हे वेगवेगळे उपपदार्थ त्यामध्ये मिळतात. तरुणांना हा व्यवसाय करण्याची संधी आहे. आणि हा करता येऊ शकतो.
1: नक्की सर. जाता जाता तुम्ही जो संदेश सर्व तरुण वर्गाला

0: दिलेलं आहे. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर मधुमक्षिका पालन हा केवळ मध गोळा करण्याचा व्यवसाय नाही, तर तो आपल्या पर्यावरणाचा आणि खऱ्या अर्थाने कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. आणि आव्हाने तर ही आपल्यासमोर नक्कीच असणारच आहेत, जसे की हवामान बदल, बाजारपेठेतील स्पर्धा असतील, योग्य प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शासकीय योजनांची जोड जर याला मिळाली तर या क्षेत्रामधील संधी देखील तुम्ही आत्ता म्हणाल्याप्रमाणे अमर्याद अशा आहेत. आणि जे काही आपले नवोदित जे काही उद्योजक आहेत आणि शेतकऱ्यांनी आधुनिक दृष्टिकोन जर ठेवला तर हे क्षेत्र देखील नक्कीच गोड असं भविष्य आपलं घडवू शकेल, यात काही शंका नाही. आज तुम्ही ही जी महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्या आधुनिक मधुमक्षिका पालनाविषयी सांगितली सर, त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद, नमस्कार शेतकरी बंधूंनो.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली भांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होता. श्रोतेहो, उद्या संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये शेडनेट तंत्रज्ञान याविषयी माहिती, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी विशाल माने यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. त्याचबरोबर उद्या प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी या कार्यक्रमात 6:40 आंबा उत्पादन वाढीच्या महत्त्वाच्या बाबी याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदा

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.
6: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.

श्रोते हो, रात्री 8:15 वाजता आपण ऐकू शकाल लोकसंगीत। यामध्ये राणा सिंग जाधव आणि सहकारी यांच्या स्वरात महादेव गीत आपण ऐकू शकाल। त्यापूर्वी रात्री 8:05 मिनिटांनी आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या।

0: हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान.
1: आकाशवाणी मुंबई. गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण. गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 7,86,000 कोटी रुपये कर्ज रोख्यांमधून उभारणार आहे. त्याअंतर्गत 15,000 कोटी रुपयांचे सॉवरिन हरित रोखे जारी करण्यात येणार आहेत. 23 साप्ताहिक लिलावांमार्फत ही विक्री होईल. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर सरकारवरचं रोखे स्वरूपातलं कर्ज 15,90,000 कोटींवर पोहोचेल. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे. त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं. कुटुंब निवृत्ती वेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्ती वेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य झाली असल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी येत्या सोमवारपासून 3 दिवस संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यासंदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीविना झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. गेल्या 4 वर्षात निवडणुका जिंकल्यावर 111 खासदार आणि आमदारांनी पक्ष बदलल्याचा अहवाल ADR म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यानं प्रसिद्ध केला आहे. गेल्या 4 वर्षात लोकसभेचे 26 खासदार, राज्यसभेचे 7 आणि 78 आमदारांनी निवडून आल्यानंतर पक्ष बदलला. महाराष्ट्रातल्या 6 लोकसभा खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भारतातल्या खत उत्पादक शेतकरी सहकारी संस्थांपैकी एक क्रुबको अर्थात कृषक भारती या संस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 824 कोटी रुपयांपेक्षा अधिक करपूर्व नफा नोंदवला आहे. या आर्थिक वर्षात संस्थेनं 21,34,000 टन युरिया आणि 12,39,000 टन अमोनियाचं उत्पादन केलं. या वर्षात युरिया आणि फॉस्फरस तसंच पोटॅशियमयुक्त खतांसह एकूण 45,37,000 टन खतांची विक्री केल्याचं संस्थेनं निवेदनात म्हटलं आहे. भाजपातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे. सर्वत्र विशेषतः महाराष्ट्रात गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत. गावोगावी गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वजण निरोप देत आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: राजधानी मुंबईत

0: मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत. शहरात 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे. अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे. गिरगाव दादर जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका स्वयंसेवी संस्था संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महानगरपालिकेचे 25,000 जास्त कर्मचारी विसर्जन यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहेत.
1: पुण्यात मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन झालं. देशात इतरत्रही गणेशोत्सवाची सांगता आज होत आहे. विचारवंत संघटक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी उपाध्याय यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण 9 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह पदक तालिकेत सध्या 12व्या स्थानावर आहे. या खेळाडूंच्या इतर कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. मनप्रीत कौर हिनं 17.17 शतांश मीटर अंतरावर गोळाफेक करून कांस्य पदक मिळवलं. पोल वॉल्ट प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धांमधलं पहिलंच पदक बर्निका एलांगोवन हिनं कांस्य पदकाच्या रुपाने मिळवून दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघानं नेपाळवर तर पुरुष संघानं थायलंडवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
1: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूयॉर्कमध्ये अँटिगा आणि बार्बुडाच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीच्या निमित्ताने ते न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर आहेत. छत्तीसगडमध्ये बालोद जिल्ह्यात गव्हाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकनं रस्त्यात उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात आज 6 जण ठार झाले तर 7 जण जखमी झाले. सकाळी 11:30 सुमाराने हा अपघात झाला. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला एका गाडीनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. ही गाडी मुंबईहून दिल्लीच्या दिशेनं जात होती आणि मरण पावलेले सर्वजण मुंबईतले रहिवासी होते. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. नीट पेपरफुटी अटक केलेल्या सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत येत्या

30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 12 तारखेला झालेल्या सुनावणीत केंद्रीय अन्वेषण संस्थेनं 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण. गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 55 सेकंद होत आहेत. ऐकूया लोकसंगीत.

0: राणा सिंग जाधव आणि सहकारी यांच्या स्वरात आपण ऐकत होतात महादेव गीत. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

वसंत माधव यांचं गीत आपण ऐकलं रवींद्र साठे यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया वसंत नीनावे यांचं देशभक्तीपर गीत आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात.

या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 8:45 हिंदी बातमीपत्र, रात्री 9 इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स आणि रात्री 10 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडास्पर्धा 2026 दैनंदिन आढावा हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:20 झाले आहेत. आता सादर करीत आहोत भावधारा कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम ऐकूया संकेत नागापूरकर यांच्या स्वरातील शिव डोईगुडे यांची रचना आणि संगीत आहे संकेत नागापूरकर यांचंच.

श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमामध्ये या पुढील गीत ऐकूया. हृदय चक्रधर यांची रचना, प्रभाकर धाकडे यांनी संगीतबद्ध केलेली आणि स्वर आहे.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथंच संपला. श्रोतेहो, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार गीता जावडेकर यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत. राग केदार विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे, तर तराना एक तालात निबद्ध आहे. विलंबित आणि द्रुतगतींचे अनुक्रमे बोल आहेत बरखा ऋतू की चांदनी आणि कान्हा रे नंदनंदन. त्यांना तबल्यावर साथ केली आहे आशुतोष देघारिया यांनी आणि सारंगीवर साथीला आहेत उस्ताद फारुकी लतीफ खान आणि संवादिनीवर साथीला आहेत नंत केमर. तर ऐकूया गीता जावडेकर यांचं शास्त्रीय गायन.

श्रोतेहो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 26 सप्टेंबर 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.